सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 17 ज्येष्ठ 1948, 7 जून 2026. पहाटेचे 5:50 आणि 33 सेकंद झालेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत. या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी शैलेश परांजपे आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो.

0: उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली भैरव बहार रागातली धून आपण ऐकलीत. आकाशवाणी पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. या प्रातःकालीन प्रसारणात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: पहाटेचे 5:55 झालेत. आता गीर्वाणवाणी यामध्ये ऐकूया वेदमूर्ती प्रनाथ दंडगे आणि सहकाऱ्यांनी पठण केलेलं ऋग्वेदातील सौरसूक्त.

0: गिरवाणवाणी यामध्ये आज आपण ऐकलत वेदमूर्ती पुरणा दंडगे आणि सहकाऱ्यांनी पठण केलेलं ऋग्वेदातील सौरसूक्त. गिरवाणवाणीमध्ये उद्या आपण ऐकाल श्रीमद शंकराचार्य विरचित शिवप्राथस्मरण स्तोत्र वैभवी शेटे यांच्या स्वरात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: डॉक्टर आनंद नाडकर्णी मानसोपचार तज्ञाबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले. त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाशझोत
2: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबी

0: मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड त्यांचा संघर्ष हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवानी समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसत.
1: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सोमवारी 8 जून रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। ऐकूया काही भक्तिगीत आणि चिंतन। श्रोते हो, मराठी पंचांगानुसार आज आहे अधिक ज्येष्ठ कृष्ण सप्तमी। कोणताही महिन्यातली सप्तमी तिथी जेव्हा रविवारी येते तेव्हा तिला भानुजा अर्थात सूर्याच्या नावाने ओळखलं जातं। त्यामुळे आजच्या दिवसाला भानुसप्तमी असं नाव आहे। या दिवशी सूर्यदेवाची विधिवत पूजा केल्याने आरोग्य, संपत्ती आणि तेज प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे। तेव्हा श्रोते हो, तेजाची उपासना करून आपणही वंदन करूया या तेजोनिधीला।

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं पद, संगीत पंडित जितेंद्र अभिषेक यांचं होतं. यानंतर राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली पारंपरिक रचना ऐकूया, मुख्य स्वर आशा भोसले यांचा.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही पारंपरिक रचना आपण ऐकलीत. संगीत राम कदम यांचं होतं.

हे गीत होतं जयंत भिडे यांचं, संगीत आणि मुख्य स्वर होता किशोर कुलकर्णी यांचा. आणि आता प्रसाद सावकार यांच्या स्वरात विद्याधर गोखले यांची रचना, संगीतकार वसंत देसाई.

0: तर श्रोते हो, अशी ही जीवनदायिनी नदी, याच नदीविषयी सध्या आपण ऐकत आहोत आश्लेषा महाजन यांचं चिंतन, ऐकूया.
1: नदी आणि संस्कृती यांचा अनुबंध विविध परिमितींमधून आपण पाहतो. संस्कृती म्हणजे एखाद्या भूप्रदेशावर प्रदीर्घ काळाच्या घुसळणीतून साकार झालेली विशिष्ट जीवनशैली, विचारसरणी, श्रद्धा आणि परंपरा. प्राचीन भारतीय साहित्यापासून अर्वाचीन साहित्यापर्यंतचा धांडोळा घेतल्यास त्यात असलेलं नदीचं स्थान रसिकांना अचंबित करतं. वेदांमध्ये नद्यांचे संदर्भ आहेत, तसेच रामायण महाभारत या महाकाव्यांमध्येही नद्यांचे विपुल उल्लेख आहेत. याशिवाय भागवत, पुराणे, नाटके, काव्ये यातही नद्यांच्या कथा, स्तोत्रे, आरत्या आहेत. रामायणातील किष्किंधा कांडामध्ये आदिकवी वाल्मिकींनी वर्षा काळाचं आणि दुथडी भरून वाहणाऱ्या समुद्रगामिनी नद्यांचं अतिशय चित्रमय वर्णन केलेलं आहे. सीतेचं रावणानं हरण केल्यानंतर राम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत असतानाचा हा वर्षाकाळ आहे. राम लक्ष्मणाला उद्देशून म्हणतो, नवमासघृतम गर्भम भास्करस्य गभस्तिभिः पीत्वा रसम समुद्राणाम द्यौ प्रसूते रसायनम. म्हणजे सूर्यकिरणांपासून समुद्र रसाचा गर्भ धारण केलेल्या आकाशरूपी नवयुवतीनं 9 महिन्यांचा काळ लोटला असल्यानं आता ती जलरूपी रसायनाला जन्म देत आहे. जलरूपी रसायन हे शब्द किती समर्पक आहेत. पावसाच्या पाण्यासाठी रसायन हा शब्द योजणाऱ्या वाल्मिकींच्या प्रतिभेला प्रणाम करायला हवा. राम पुढे म्हणतो, लक्ष्मणा पहा, पहाडावरून धावणाऱ्या कोसळणाऱ्या नद्या अत्यंत वेगानं वाहत आहेत. ते पाणी सर्ज आणि कदंबाच्या फुलांनी व्यामिश्रित झालंय. पर्वतावरील गेरू आणि इतर धातू मिसळल्यामुळे पाणी लाल रंगाचं झालंय. मयुरांचा केकारव खळाळत्या पाण्याचं अनुकरण करतोय. रामाच्या विरहामुळे अयोध्येतील लोकांच्या दुःखाला जसं भरतं आलं होतं, तसा शरयू नदीला वर्षा ऋतूमुळे पूर आलेला आहे असंही राम एके ठिकाणी म्हणतो. अयोध्येतून वाहणाऱ्या आणि रामजीवनाशी घट्टपणे जोडलेल्या शरयू नदीप्रमाणे गंगा, यमुना, पंचवटी म्हणजे नाशिक वास्तव्यात त्यांना भेटलेली गोदावरी, तसंच तमसा, गोमती, सरस्वती, नर्मदा, कावेरी याही नद्यांचं वर्णन रामायणात आहे. मानवी भावना आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाफ त्यात आढळतो. नदीला स्त्री रूपात पाहणं, मातृरूपात पाहणं, तसंच तिचं स्त्री प्रतिमेत पूजन करणं या गोष्टीही आपल्या परंपरेत दिसतात. नदी देवतेच्या घडवलेल्या मूर्ती असलेली मंदिरं आपल्या इथं उभारली गेलीत. निसर्ग घटिताकडे बघण्याचा भारतीय संस्कृतीचा काव्यात्म दृष्टिकोन आल्हाददायी आणि आत्मप्रत्यय देणारा आहे. या नद्यांच्या अनुषंगानं रामकथेला भौगोलिक आणि आध्यात्मिक संदर्भही मिळतात. महर्षी वाल्मिकी रचित गंगाष्टक, महर्षी व्यासांचं गंगा दशहरा स्तोत्र, याज्ञवल्क्य ऋषी रचित सरस्वती नदी प्रार्थना इत्यादी रचना अतिशय उत्कट आणि रसाळ आहेत. इतिहासातही महाकवी कालिदास, आद्य शंकराचार्य, जगन्नाथ पंडित इत्यादी कवींची प्रतिभा नदी काव्य रचताना बहरली आहे. अगदी आपल्या वामन पंडित आणि मोरोपंत

0: भगवंत यांच्या प्रतिभेतूनही नदीविषयी अतिशय उत्कट रचना मराठीत साकारल्या आहेत. नदी अनेक कथा कादंबऱ्यांचे विषय झालेली आहे. नदीकाठी अधिवास करणारे प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती, तसंच नद्यांना समृद्ध केलेलं किंवा नद्यांनी उद्ध्वस्त केलेलं आयुष्य, या साऱ्यांची अतिशय ललितरम्य अभिव्यक्ती त्यात अनुभवायला मिळते. सुभाषितकार म्हणतात, परोपकाराय वहंती नद्यः, परोपकाराय फलंती वृक्षः. खरोखर याची प्रचिती त्यातून येते.
1: चिंतन या अंतर्गत आश्लेषा महाजन यांचे विचार आपण ऐकलेत. आणि याबरोबरच आजचा प्रभातवंदन कार्यक्रम संपला. नमस्कार.

प्रभात वंदन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: आणि या क्षणी आपल्या बरोबर आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र। सकाळचे 6:30 वाजलेत। आता जाणून घेऊया आपल्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल। 6:40 कृषी वाणीमध्ये शेडनेट हाऊसमधील ठिबक सिंचन प्रणालीची देखभाल याविषयीची माहिती। 6:45 आरोग्यम धनसंपदा या सदरात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग, निर्मिती सहाय्य किरण ढगे, सादर करते धीरज केदारी। 6:50 परिसर कार्यक्रमात जैविक तालबद्धता याविषयीच्या माहितीचा देखील आज तिसरा भाग, लेखिका कौमुदी जमखिंडीकर। आकाशवाणी पुणे केंद्रनिर्मित हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू। सकाळी 7:00 जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार। 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू। 7:40 आपण ऐकाल आमच्या संग्रहातील काही गीतं। मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा 8:40 तर 9:00 आम्ही प्रसारित करू मराठी चित्रपट संगीत। आज सकाळी 9:30 सप्ताह विशेष चर्चा या कार्यक्रमात आयसर पुणे या संस्थेची 20 वर्ष याविषयी संस्थापक सदस्य डॉ अरविंद नातू यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत, निर्मिती सहाय्य मोनिका मेहकरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। अवश्य ऐका आज सकाळी 9:30। 10:00 नाट्यसंगीत। 10:25 काही स्थानिक निवेदनं। हिंदी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू सकाळी 10:30। 11:00 आदिती बॅनर्जी यांचं उपशास्त्रीय गायन, त्यांनी गायलेली मांझ खमाज ठुमरी आणि मिश्र कौशिक ध्वनी दादरा आपण ऐकाल। 11:30 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आज मराठी चित्रपट संगीत। महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ माध्यान्ही 12:00 यामध्ये फोन इन सखी संदेश, विषय जावई माझा भला, सूत्रसंचालन सविता जेरे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। आपल्या आवडीच्या पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड दुपारी 1:00। 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही ते सहक्षेपित करू। दुपारी 1:45 आणि 2:30 या वेळात नवीन हिंदी आणि मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह। दुसऱ्या सभेच्या सुरुवातीला संध्याकाळी 5:00

0: असता हिंदी चित्रपट संगीत, युवकांसाठी कार्यक्रम युववाणी संध्याकाळी 5:30 वाजता, यामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉ गणपती कमळकर यांच्याशी बातचीत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा सांगितली जाईल 6:10 वाजून. आमच्या छोट्या दोस्तांसाठी कार्यक्रम गम्मत जम्मत 6:30 वाजता, यामध्ये मल्हार मोरे या बालकलाकाराशी मारलेल्या गप्पा. आकाशवाणी मुंबई केंद्र निर्मित हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरूनच प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू 6:30 वाजता. 7:15 वाजता माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रमात गुरुभक्त संदीपक या खान विषयावर श्रेयस संजय कुलकर्णी यांनी सादर केलेलं नारदीय कीर्तन. रात्री 8:15 वाजता एक कलाकार. 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम आणि रात्री 10:00 वाजता अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभेत विदुषी डॉ मंदा सुधाराणी यांचं कर्नाटकी शैलीतलं गायन, तसंच विद्वान MSN मूर्ती यांचं कर्नाटकी शैलीतलं व्हायोलिन वादन दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. हे सगळे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. एक आठवण, आज दुपारी 12:00 वाजता वनिता मंडळ या महिलांसाठी कार्यक्रमात फोन इन सखी संदेश, विषय जावई माझा भला, सूत्रसंचालन सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर ही झाली आपल्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी पुणे केंद्र 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर. 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. सादर करते मुजमिल पटेल.
1: श्रोते हो, आज 7 जून. आजच्या दिवशी घडलेल्या काही घडामोडी अशा आहेत. क्रिकेटच्या पहिल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेला इंग्लंडमध्ये 1975 साली या दिवशी सुरुवात झाली. अधिकृतरित्या हा विश्वकरंडक प्रुडेन्शियल कप म्हणून ओळखला गेला. 8 देशांचा सहभाग असलेली ही स्पर्धा वेस्ट इंडिजनं जिंकली होती. 7 जून 1979 या दिवशी रशियातील कापुस्तिनियार येथून भास्कर 1 उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. 1981 साली या तारखेला इस्रायलने इराकची ओसिराक परमाणू भट्टी नष्ट केली. ऑपरेशन ओपेरा किंवा ऑपरेशन बॅबिलोन हे या मोहिमेचं सांकेतिक नाव होतं. 1994 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या एका भारतीयाची प्रथमच नियुक्ती झाली. 2001 साली या दिवशी इंग्लंडमधल्या पोटनिवडणुकीत टोनी ब्लेअर यांच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठं बहुमत मिळालं. 7 जून हा जन्मदिवस असणारी महत्वाची नावं ही आहेत. 1913 लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म. दिग्दर्शक, पटकथाकार आणि पत्रकार ख्वाजा अहमद तथा के ए अब्बास यांचा जन्म 1914 साली या दिवशी झाला. 7 हिंदुस्तानी, 2 बूंद पानी यासारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. आर के फिल्म्सच्या अनेक चित्रपटांच्या पटकथा लेखनात त्यांचा सहभाग होता.
2: पहिले सवाल तो ये पैदा होता है कि मैं क्या हूं, तो मुश्किल ये है कि जर्नलिस्ट कहते हैं कि मैं फिल्म प्रोड्यूसर और डायरेक्टर हूं. फिल्म प्रोड्यूसर और डायरेक्टर साफ इनकार करते हैं इससे कि मैं फिल्म वाला हूं, बल्कि वो कहते हैं कि मैं एक जर्नलिस्ट हूं. और क्रिटिक्स जो हैं वो मुझे अदब के महल में दाखिल होने से रोकते हैं. वो कहते हैं कि मैं बिल्कुल अदीब नहीं हूं. तो मेरी खुद समझ में नहीं आता कि मैं क्या हूं और क्या नहीं हूं. कोई बतलाए, हम बतलाएं क्या. तो मैं अपने आप को तो एक कम्युनिकेटर कहता हूं कि कुछ बात मुझे कहनी है और लोगों से वो मैं कहना चाहता हूं.
1: अमेरिकन गायक, अभिनेता आणि संगीतकार डीन मार्टिन यांचा जन्म 1917 साली 7 जूनला झाला. त्यांचा सहज वावर आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व यामुळे त्यांना किंग ऑफ कूल असंही संबोधलं जाईल. त्यांनी गायलेल्या गीतांनाही खूप लोकप्रियता मिळाली होती.
3: Everybody.

0: जन्म 1974 साली या तारखेला झाला. सात जून हा स्मृती दिन असणारी काही प्रसिद्ध नावंही आहेत. ब्रिटिश साहित्यिक ई एम फोर्स्टर यांचं निधन 7 जून 1970 या दिवशी झालं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश समाजात असणारा वर्ग संघर्ष त्यांनी आपल्या साहित्यात चित्रित केला. अ रूम विथ अ व्ह्यू, हॉवर्ड्स एंड आणि अ पॅसेज टू इंडिया ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 2000 बालसाहित्यिक गोपीनाथ तळवळकर यांचं निधन. भारताचे 5वे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा तथा बी डी जत्ती यांचं निधन 2000 साली या दिवशी झालं. 1974 ते 1979 असा त्यांचा कार्यकाळ होता.
1: याशिवाय 7 जून 1992 या दिवशी मराठी वाङ्मयाचा अभ्यासक आणि संशोधक डॉ सखाराम गंगाधर मालशे यांचं निधन झालं आणि 7 जून हा जागतिक अन्न सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. आपण जाणून घेतले आजचे काही दिनविशेष. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता कृषीवाणीमध्ये शेडनेट हाऊसमधील ठिबक सिंचन प्रणालीची देखभाल याविषयीची माहिती ऐकवित आहोत.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, शेडनेट हाऊसमध्ये पिकांचे दर्जेदार आणि भरपूर उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन प्रणाली अत्यंत महत्वाची असते. या संपूर्ण सिंचन प्रणालीचा सर्वात मुख्य आणि महत्वाचा भाग म्हणजे कंट्रोल हेड प्रणाली. शेडनेट हाऊसमध्ये ठिबक सिंचनाची कंट्रोल हेड प्रणाली संपूर्ण पाणी पुरवठा आणि खत व्यवस्थापन नियंत्रित करणारी मुख्य यंत्रणा आहे. ही यंत्रणा पाण्याचा दाब, स्वच्छता आणि खत मिश्रण व्यवस्थित ठेवते. ठिबक प्रणालीमध्ये पाण्याचा स्रोत ते पाईपलाईन यामधील फिल्टर, व्हॉल्व, प्रेशर कंट्रोल आणि फर्टिगेशन युनिटचा संच म्हणजेच कंट्रोल हेड. कंट्रोल हेड प्रणालीमधील मुख्य घटकांविषयीची माहिती घेऊया. सुरुवातीला पंप याविषयी माहिती घेऊ. पंप हा ठिबक सिंचन प्रणालीचा उगमस्थान आहे. विहीर, कूपनलिका किंवा शेततळामधून पाणी उपसून ते योग्य दाबानं शेडनेट हाऊसच्या कंट्रोल हेड आणि लॅटरल पाईप्समधून पोहोचवण्याचं मुख्य काम पंप करतो. शेडनेट हाऊसमध्ये पिकांच्या अचूक सिंचनासाठी योग्य क्षमतेचा आणि योग्य प्रकारचा पंप निवडणं अत्यंत महत्वाचं असतं. त्यानंतर फिल्टरेशन युनिट. शेडनेटमधील ठिबकच्या ड्रिपर्सची छिद्र अत्यंत बारीक असतात. ती बंद होऊ नये म्हणून योग्य फिल्टर निवडणं अनिवार्य आहे. यामध्ये सहसा दोन प्रकार प्रामुख्यानं वापरतात. पहिला म्हणजे सँड हायड्रोसायक्लोन फिल्टर. पाण्याचा स्रोत विहीर किंवा शेततळ असल्यास पाण्यातील वाळू, कचरा आणि शेवाळ काढण्यासाठी याचा प्राथमिक फिल्टर म्हणून वापर होतो. त्यानंतर डिस्क हा दुय्यम फिल्टर आहे. मुख्य फिल्टरमधून आलेले अतिसूक्ष्म कण गाळण्याचं काम हा करतो. शेडनेटसाठी किमान 120 मेश क्षमतेचा डिस्क फिल्टर उत्तम मानला जातो. त्यानंतर प्रेशर गेज. प्रेशर गेजचं कार्य म्हणजे पाईपलाईनमधील पाण्याचा दाब मोजणं. कंट्रोल हेडवर साधारणपणे 2 प्रेशर गेज बसवले जातात. एक फिल्टरच्या आधी आणि दुसरा फिल्टरच्या नंतर. दोन्ही गेजमधील दाबातील फरक पाहून फिल्टर स्वच्छ करण्याची वेळ आली आहे की नाही हे समजतं. योग्य दाब राखण्यासाठी उपयोगी आहे. पुढचा घटक म्हणजे कंट्रोल व्हॉल्व. हा ठिबक सिंचन प्रणालीचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. जसं आपल्या शरीरात रक्तप्रवाह नियंत्रित करण्यासाठी झडपा असतात, तसंच सिंचन पद्धतीत पाण्याचा प्रवाह सुरू करणं, बंद करणं किंवा त्याचा वेग आणि दाब नियंत्रित करण्याचं काम कंट्रोल व्हॉल्व करत असतो. कंट्रोल व्हॉल्व पाण्याचा प्रवाह सुरू, बंद किंवा नियंत्रित करतो. कंट्रोल हेड प्रणालीचे फायदे म्हणजे दर्जेदार गाळणीमुळं लॅटरल आणि ड्रिपर्समध्ये कचरा अडकत नाही, ज्यामुळं त्यांची कार्यक्षमता आणि आयुष्य वाढतं. संपूर्ण शेडनेटमध्ये प्रत्येक रोपाला एकाच दाबानं समान प्रमाणात पाणी आणि अन्नद्रव्य मिळतात. खत देण्यासाठी वेगळी मजुरी लागत नाही. कंट्रोल हेडवरूनच संपूर्ण व्यवस्थापन होतं. पिकांच्या गरजेनुसार पाण्याचा प्रेशर कमी जास्त करणं सोपं जातं. कंट्रोल हेडमुळे संपूर्ण सिस्टीम नियंत्रित आणि सुरक्षित राहते. फिल्टरची स्वच्छता, फ्लशिंग आणि ॲसिड ट्रीटमेंटद्वारे

0: आपण याची नियमितपणे देखभाल करू शकतो. साधारणपणे आठवड्यातून एकदा फिल्टर साफ करावा. शेडनेटमधील उपलाईन आणि लॅटररचे एंड कॅप्स ठराविक दिवसांनी उघडून पाईपमधील साचलेली माती आणि क्षार वाहून घालवावेत. पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असल्यास ड्रिपर्समधील क्षार विरघळवण्यासाठी वर्षातून 1 ते 2 वेळा हायड्रोक्लोरिक किंवा फॉस्फोरिक ऍसिडची ट्रीटमेंट तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी. प्रेशर गेज आणि वॉल व्यवस्थित काम करत आहेत का हे तपासावं. तर शेतकरी बंधू भगिनींना अशा प्रकारे आपल्या शेडनेट हाऊसमधील ठिबक सिंचन प्रणाली समजून घेऊन तिचा वापर जर का आपण केला, नियमितपणे देखभाल केली, तर आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो.
1: कृषीवाणीमध्ये शेडनेट हाऊसमधील ठिबक सिंचन प्रणालीची देखभाल याविषयीची माहिती आपण ऐकली.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवर होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
1: आकाशवाणी पुणे केंद्र, 6:45 होत आहेत. आता सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर ही दोन्ही सदरं मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू. त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. त्यासुद्धा आम्ही सहक्षेपित करू. आता सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
5: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉ विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
6: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण याविषयी माहिती ऐकली. पावसाळा ऋतू म्हटलं की भटकंती, छोटी सहल या गोष्टी तर येणारच. या सहलीचा आनंद घेण्यासाठी, बदलत्या ऋतूला सामोरं जाण्यासाठी स्वतःची प्रतिकार क्षमता उत्तम असायला हवी. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यात प्रतिकार क्षमता कशी वाढवावी याविषयी माहिती ऐकूया. खरं तर उन्हाळ्यातील प्रचंड उन्हानंतर जेव्हा पावसाची सर येते तेव्हा मातीच्या विशिष्ट सुगंधाने मन प्रसन्न होतं. हा ऋतू बदल खरं तर हवा हवासा वाटत असतो, पण प्रत्येक व्यक्तीला हा बदल सहन होतोच असं नाही. सर्दी, खोकला, पोट बिघडणं, भूक मंदावणं अशा अनेक लक्षणांनी अनेक जण त्रस्त होताना दिसून येतात. अशा वेळी औषधं घेऊन लक्षणं कमी केली जातात, पण परत ती लक्षणं उद्भवू नयेत यासाठी प्रतिकार क्षमता वाढली पाहिजे ही जाणीव मात्र नसते, त्यामुळे वारंवार ही लक्षणं उद्भवतात. ऋतू बदल झाला की पुन्हा एकदा ही लक्षणं तोंडवर काढतात. याला प्रतिबंध होण्यासाठी प्रतिकार क्षमतेवर भर देणं आवश्यक आहे. दररोज सकाळी तुळशीची 4-5 पानं, गवती चहाच्या 4-5 काड्या, धने, जिरे, दालचिनी हे घटक पाण्यात उकळून ते पाणी रोज सकाळी नित्य नेमाने गरम स्वरूपात घ्यावं. त्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दीला आळा बसतो. तसंच गरम दूध हळद घेतल्यास घशाचं आरोग्य देखील उत्तम राहतं. आल्याचा रस आणि मध यांचं चाटण सकाळ संध्याकाळ घेतल्यास सर्दीच्या बाबतीत प्रतिकार क्षमता सुधारायला मदत होते. अनेक जणांना पोटाच्या तक्रारी देखील उद्भवतात. अचानक पोट बिघडणं, पोट दुखणं अशी लक्षणं दिसतात. फक्त औषधं घेऊन लक्षणं कमी करण्याऐवजी आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी थोडी काळजी घेणं आवश्यक असतं. आपल्या स्वयंपाकघरातच अनेक औषधं असतात जी आपल्या लक्षात येत नाहीत. जिरं, ओवा, आलं, मिरे, हिंग, बडीशेप यांचा स्वयंपाकामध्ये सढळ हाताने वापर करावा. हे सगळे मसाल्याचे पदार्थ पाचक म्हणून काम करणारे असतात. दररोज जेवण झाल्यानंतर भाजलेली बडीशेप आणि ओवा चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. पोट जड होणं, गॅस

0: स्ट्रेस होणं या गोष्टींनाही आळा बसतो. रात्री झोपण्याच्या आधी ज्येष्ठमध आणि तूप हे चाटण घेतल्यास आतड्यांची कार्यक्षमता सुधारते, मलबद्धतेचा त्रास कमी होतो. शिवाय शौचास आग होत असेल तर ह्या चाटणाचा चांगला उपयोग होतो. जेवताना कोमट पाणी पिण्याची सवय पचनक्रिया सुधारायला मदत करते. आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणखीन एक उपाय म्हणजे व्यायाम. नियमितपणे चालणं, योगासन करणं, प्राणायाम करणं या गोष्टींनी स्नायूंची ताकद तर वाढतेच, पण त्याचबरोबर हृदय, फुफ्फुस ही देखील कार्यक्षम होतात. नियमित पायी चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. शुगर, बीपी यांचा त्रास असेल तर जरूर चालायलाच पाहिजे, ज्यामुळे प्रतिकार क्षमता उत्तम राहायला मदत होते. सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यानधारणा यांचा समावेश दिनचर्येत जरूर करावा. लहान मुलांमध्ये देखील प्रतिकार क्षमता कमी असल्याची आजकाल दिसून येते. ती वाढवण्यासाठी सर्वांगीण व्यायाम होईल असा खेळ शिकवला पाहिजे. विशेषतः पावसाळ्यात मैदानी खेळ शक्य होत नाहीत, अशावेळी मुलांना सूर्यनमस्काराची सवय लावायला हवी. गर्भवती स्त्रियांना पावसाळ्यामध्ये नियमित चालणं शक्य होत नाही, अशावेळी घरामध्येच सोपे व्यायाम तज्ज्ञांच्या सहाय्याने जरूर करावेत. अशा प्रकारे फक्त औषधांवरती अवलंबून न राहता नित्य नेमाने विशिष्ट गोष्टींची सवय स्वतःला लावून घ्यावी आणि आरोग्य जपावं. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा तिसरा भाग.
1: सूर्यफुलाचं नाव तर त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. सजीवांच्या पेशी विभाजनातही जैविक तालबद्धता आढळते. प्रत्येक सजीवात पेशी विभाजनाचा कालावधी हा ठरलेला असतो. पोफळी सुपारीच्या बागांमधून हल्ली व्हॅनिला आयसेन्स देणाऱ्या ऑर्किडच्या वेलींची लागवड केली जाते. यातल्या फुलात परागकण तयार व्हायची वेळ 6:30 ते 6:30 एवढीच असते. व्हॅनिला आयसेन्सचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यात कृत्रिम परागण घडवून आणावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांना भल्या 6:30 ते 6:30 या कालावधीतच एका कुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर टाकावे लागतात. त्यानंतर फलन घडून येतं आणि चांगल्या दर्जाच्या फळातून आयसेन्स मिळू शकतो. जैविक तालबद्धतेचा उपयोग व्यावहारिक कृषी उद्योगासाठी हल्ली फार मोठ्या प्रमाणात होतो. प्राण्यांमध्येही अशी भल्या पहाटे सर्वांना जागं करण्याची तालबद्धता आढळते. हनुमान लंगूर ही वानरं जंगलात उंच झाडावर राहतात. भल्या पहाटे मॉर्निंग कॉल ठोकून सर्व जंगल जागं करतात. हरिण सांबर चितळ यांच्याशी हनुमान लंगूरची चांगली मैत्री असते. उंच झाडावर बसून टेहळणी करताना एखादा चित्ता किंवा वाघ दिसला की सावधानतेचा इशारा देण्यासाठी ते मोठी आरोळी ठोकतात. त्यामुळे सगळेच प्राणी सजग राहतात आणि स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करू शकतात. सरडे हे शीतरक्तीय असतात. त्याच्या शरीराचं तापमान पर्यावरणाच्या तापमानानुसार बदलतं, त्यामुळे रात्रीच्या थंड हवेत सरड्याच्या शरीराचं तापमानही घटतं. सरडे दिनचर असतात, त्यामुळे दिवसा कार्यक्षम राहण्यासाठी त्यांना शरीराचं तापमान वाढवावं लागतं. त्यासाठी सरडे दिवसा थोडे उशिरा म्हणजे 10:11 सुमाराला भक्ष्य शोधायला बाहेर पडतात. त्यावेळी मिळालेल्या सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करतात आणि आपल्या शरीराचं तापमान वाढवतात. काही खारी दिनचर असतात तर उडणाऱ्या खारी या निशा

0: उपचार असतात. दिवसाचे 12 ते 14 तास झाडावर बेचक्यात बांधलेल्या घरट्यात विश्रांती घेतात, तर रात्रीचे 10 तास खाद्याच्या शोधार्थ या झाडावर त्या झाडावर अलगदपणे झेप घेतात. वटवाघळ निशाचरच असतात, शाकाहारीच तसंच मांसाहारी असतात. झाडावर जुन्या इमारतीत राहणाऱ्या वटवाघळांना रात्रीच्या अंधाराचा अंदाज घेता येतो, पण काही वटवाघळ गुहेत खोलवर राहतात, त्यांना अंधाराचा अंदाज येत नाही. म्हणून ही वटवाघळ इतर निशाचर प्राण्यांच्या हालचालींवरून रात्रीचा अंदाज बांधतात. घुबडं, खारी, बाहेर राहणारी वटवाघळं यांच्या गुहेबाहेर होणाऱ्या हालचालीवरून रात्रीची जाणीव त्यांना होते. चांद्रीय तालबद्धता. समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या सागरी खेकड्यांना भरती ओहोटीच्या वेळानुसार खाद्य मिळवण्यासाठी बिळातून बाहेर यावं लागतं. चंद्राच्या भ्रमणानुसार भरती ओहोटीही होते, त्यामुळे अशा प्रकारच्या तालबद्धतेला चांद्रीय तालबद्धता असं म्हणतात. सागरी खेकडे समुद्रकिनाऱ्यावर बिळात राहतात, भरतीच्या वेळी बिळातच राहतात आणि ओहोटीच्या वेळी खाद्य शोधायला बाहेर पडतात. एकाच वेळी मग हजारोंच्या संख्येने खेकडे बाहेर पडलेले आढळतात. दिवसरात्रीची तालबद्धता ही सूर्याच्या साक्षीने अखंड चालू असते. सूर्योदयापासून किंवा पहाटेपासूनच सुरू असलेले पक्ष्यांचे विविध प्रकारचे आवाज, कधी मधुर कूजन तर कधी कलकलाट, पावसाळ्यात भिडकाचं ओरडणं, भुंग्यांचा गुंजारव हे सूर्यास्तानंतर क्षणार्धात बंद होतं. याचा विलक्षण अनुभव जंगलात घेता येतो. मधूनच एखादे टिटवी कर्कश ओरडत जाते, तसंच रातकिड्यांची टिरटिर सुरू होते. एरवी मात्र नीरव शांतता आणि संपूर्ण काळोख या शहरी मनाला माहीत नसलेल्या नैसर्गिक तालबद्धतेचा अनोखा अनुभव कोस्टल कर्नाटकाच्या जंगलात तसंच काझीरंगाच्या अभयारण्यात घेता आला.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा तिसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: थोड्याच वेळात संस्कृत समाचार दिल्लीहून.
3: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक दिव्यानंद झा. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ह्यः आर्थिक परामर्श परिषदः सदस्यैः समं आकारितस्य उपवेशनस्य अध्यक्षताम् अकरोत्. उपवेशने प्रधानमंत्री परिषद सदस्याश्च वैश्विका निश्चितता काले भारतस्य भूयोपि आर्थिक वृद्धिं कर्तुं विभिन्नेषु परामर्शोपायेषु चर्चितवन्तौ. जीवनस्तरं व्यापारं च सुगमीकर्तुम् अपि सविस्तरं विचारणा जाता. सदस्यैः भारते विश्वे च पश्चिमैशिया संघर्षेण उत्पन्न प्रभावानाम् अपि आकलनं प्रस्तुतम्. विदेशमन्त्री डॉ सुब्रह्मण्यम् जयशंकरः उक्तवान् यत् भारतं नेपालं च सुदीर्घमुक्तसीमायां सुरक्षाव्यवस्थां प्रवर्तयितुं दृढतया सहयोगं कुरुतः, अपि च उभौ देशौ संकटकाले अपि सर्वदैव परस्परं साहाय्यं कुरुतः. नवदिल्ल्यां नेपालस्य विदेशमन्त्रिणा शिशिर खनालेन सह उपवेशने डॉ जयशंकरः अवदत् यत् उभयोः देशयोः सम्बन्धः जीवितजनसम्बन्धस्य, सीमापारसम्पर्कस्य, पारस्परिकसांस्कृतिकधार्मिकपरम्पराणां च सुदृढाधारे विनिर्मितः अस्ति. केन्द्रीयः गृहमन्त्री अमितशाहः अन्ताराष्ट्रियसीमासु वित्तीयव्यवहारस्य, भवननिर्माणस्य, सम्पत्तिक्रयविक्रयणस्य च विषये विशेषसमवधानतायै आहूतवान्. एषः निर्देशः बीएसएफ इति सीमासुरक्षाबलस्य त्रिपुरासीमामुख्यालये गृहमन्त्रिणः अध्यक्षतायाम् आकारिते पूर्वोत्तरराज्यसीमाक्षेत्रविषयके सम्मेलने प्रदत्तः. गृहमन्त्री विगत पञ्चवर्षाणां भूमिलेखानां परीक्षणाय अपि निर्दिष्टवान्. सीबीएसई इति केन्द्रीय माध्यमिक शिक्षा परिषद अंकसत्यापनार्थं पुनर्मूल्यांकनार्थं च आवेदनसमर्पणाय अन्तिमां तिथिं जून मासस्य 7वां दिनांकपर्यन्तं अग्रे सारितवती. परिषदा उक्तं यत् विद्यार्थिनः अद्य मध्यरात्रिं यावत् स्वावेदनानि अर्पयितुम् अर्हन्ति. इतः पूर्वम् आवेदनसमर्पणाय अन्तिमा तिथिः अस्य मासस्य

0: यथाकालं श्रोतुं प्रभवन्ति। भारतीयर्तुविज्ञानविभागेन अनुमितं यत् अद्य तटीय कर्णाटक माहे केरलेषु मूसलाधारवृष्टिः भविष्यति। पूर्वोत्तरराज्यानाम् अधिकतरभागेषु आभ्यन्तरीण कर्णाटके, गोवायां, तमिलनाडौ, पुदुच्चेर्याम्, अण्डमान निकोबार द्वीपसमूहे च श्वः पर्यन्तं प्रबलवृष्टेः सम्भावना अस्ति। सम्प्रति क्रीडावार्तासु, जापाने भारतस्य अन्तरष्टादशवयोवर्गीय पुरुषदलेन एशिया चषक हॉकी स्पर्धा मालिका जिता। निर्णायके द्वन्द्वे भारतेन जापानं 4-1 इति अंकांतरालेन पराजितम्। उपराष्ट्रपतिः सीपी राधाकृष्णन्, प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी च उत्तम प्रदर्शनपरकम् एतं विजयम् अभिलक्ष्य भारतीय हॉकी दलं वर्धापितवन्तौ। गोवायां भारतेन सैफ महिला पादकन्दुकनायक स्पर्धा श्रृंखला विजिता। निर्णायके द्वन्द्वे भारतेन बांग्लादेशः 3-0 इति अंकांतरालेन पराजितः। ध्यानास्पदम् अस्ति यत् भारतेन षष्ठवारं एषा श्रृंखला जिता। अपरतः नवचण्डीगढे भारताफगानिस्तानयोः एकमात्र क्रिकेट निकषस्पर्धायाः प्रथमदिनस्य क्रीडासमाप्तिपर्यन्तं भारतेन क्रीडकत्रयस्य हानिपूर्वकं 68-300 धावनांकाः अर्जिताः। अद्य भारतं इतः अग्रे क्रीडिष्यति। इति वार्ताः।
1: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। आमचे कार्यक्रम आपण ऐकत आहात मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। सकाळचे 7:23 झालेत। थोड्याच वेळात
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
3: स्वतःचा घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: 4-चाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%,
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
6: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
5: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
6: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
5: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
6: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
5: व्हिजिट देशपांडे AI हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, फिरंगुट आणि देहू। कॉल

0: श्रोते हो, आज आहे 7 जून. हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिवस म्हणून ओळखला जातो. लोकांमध्ये सुरक्षित आणि सकस आहाराविषयी जागरूकता निर्माण करणं हा यामागचा उद्देश आहे. याच निमित्ताने आजचा विचार, जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांपासून बनलेला भेसळमुक्त सकस आहार घेऊया, आपलं आरोग्य निरामय राखूया. हा विचार पुन्हा एकदा, जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांपासून बनलेला भेसळमुक्त सकस आहार घेऊया, आपलं आरोग्य निरामय राखूया. आजच्या जागतिक अन्न सुरक्षा दिवसाच्या निमित्तानं आपण ऐकलात जनता सहकारी बँक आजचा विचार.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
0: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आणि आता आमच्या काही कार्यक्रमांविषयी.

0: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप महमूद, ज्युनियर महमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, मुखरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी बारुती, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेंद्र वर्मा.
1: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठ आने बचा के क्या करेगा?
2: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठ आने बचा के क्या फायदा, ये ले चने खा.
0: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 253-1705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचंय, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देत.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
0: वाचन माणूस बनवत.
1: वाचन मनांना घडवत.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: पुस्तकातली
3: आकाशवाणी पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झ वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 7:07 होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
4: डॉक्टर आनंद नाडकर्णी मानसोपचार तज्ञाबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले. त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाशझोत
5: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड त्यांचा संघर्ष हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवानी समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसत.
4: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सोमवारी 8 जून रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
6: श्रोते हो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका.

0: सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हा तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे, नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
0: तर श्रोते हो जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।
3: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर टिकडे।
4: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा। मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार।
3: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये।
4: आता मी पण घेते।
5: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
6: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा।
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी,
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
7: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
8: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल, पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, सुधारित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडला जाणार आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ 3रा विजेता। आता सविस्तर बातम्या, नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे। साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता। यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तामिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला आहे। राज्यात पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात अंदाजे 1,500 एकरावरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीनं मदत करण्यात येईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। भरणे यांनी काल पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील नुकसानाबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि लवकरात लवकर मदतीचं आश्वासन दिलं। नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करावेत, तसंच उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले। महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमणं दूर करण्यासाठी नियोजित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाच्या वर्तमान प्रारूपाला स्थगिती देऊन सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं केली। नागरिक आणि देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येतील, त्यानंतर आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल असं सांगताना ते म्हणाले,
9: देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं, ज्या कुळांनी गेलेल्या त्या कुळांनी द्याव्यात अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता आणि 1 महिना काल 5 जून पर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप

0: पण मागितले होते। मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला, त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले। आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे एसीएस महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली दोन विभागीय आयुक्त, दोन कलेक्टर, तीन उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे, हे जे आक्षेप आले आहे, या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे।
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन जागतिक अस्थिरतेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठीच्या विविध उपाययोजना आणि कल्पनांवर चर्चा केली, तसंच जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी आवश्यक विविध सुधारणांवरही चर्चा करण्यात आली। पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत आणि जगावर होणाऱ्या परिणामांबाबतही सदस्यांनी आपलं विश्लेषण सादर केलं। तरुण पिढीमध्ये बदलत्या जागतिक परिस्थितीत नेतृत्व, नवप्रवर्तक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते अशा भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता आहे। ही क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठं उद्योग आणि नवोद्योजकांना साथ प्रोत्साहन देतील अशा संस्थांमध्ये अधिक भागीदारी होण्याची गरज आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं। पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये शक्ती समिट 2026 कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्यासह फोरमचे सदस्य, नवउद्योजक, उद्योजक, गुंतवणूकदार आदी व्यावसायिक उपस्थित होते। हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। राज्यात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते। राजसदरेवर महाराजांच्या उत्सवमूर्तीस विधिवत अभिषेक केल्यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्यावर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला। इतर जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत कारवाई पूर्ण झाली असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे नामकरण करून घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते। छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा, त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल।
1: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेड्या तालुक्यातील गुरनोली गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी गावकऱ्यांनी धान खरेदीचे थकीत चुकारे, शेतीसाठी सिंचन सुविधा, धान आणि मक्याला वाढीव हमीभाव, गोदाम उभारणी, हत्तींच्या उपद्रवामुळे होणारं नुकसान, शेतीपंपांसाठी अपुरा वीज पुरवठा, नदीवरील बंधारा, तलावांचं पुनरुज्जीवन यासारख्या प्रश्नांकडे मुख्य सचिवांचं लक्ष वेधलं। कोल्हापूर जिल्ह्यात QR कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे। योजनेच्या पहिल्याच दिवशी 5 जूनला कोल्हापूर जिल्ह्यात 1,319 खत बुकिंगसाठी QR कोड निर्माण करण्यात आले। काल प्रत्यक्ष खतवितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली। या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही। कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्गाचं ड्रोन सर्वेक्षण सुरू झालं आहे। मुंबई बंगळुरू महामार्गाला लागूनच हा समांतर

पर्यायी रेल्वे मार्ग तयार करण्याची तयारी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. बेळगाव कोल्हापूर रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित होती. अहिल्यानगर इथले निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक हेरिटेज वॉक या उपक्रमाचे प्रेरणास्थान तथा स्नेहालयच्या 90.4 FM रेडिओ नगरचे माजी संचालक भूषण देशमुख यांचं काल निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. अहिल्यानगरच्या इतिहासाचा खडानखडा अभ्यास असलेले भूषण देशमुख यांनी नगरच्या समृद्ध इतिहासाची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी अनेक वर्ष हेरिटेज वॉक हा उपक्रम सातत्यानं राबवला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून हजारो नागरिक, विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींना नगरच्या वैभवशाली इतिहासाचं दर्शन घडलं. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा चषक जिंकला आहे. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहनं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडलं जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: अहो काका, रस्त्यात तुमचा शी अहो सगळे आजारी पडतील.
1: हो चुकलं रे गड्या.
0: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
1: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:22 झालेत.
5: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आज सकाळी 9:30 सप्ताह विशेष चर्चा यामध्ये आयसर पुणे या संस्थेची 20 वर्ष याविषयी संस्थापक सदस्य डॉ अरविंद नातू यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत, निर्मिती सहाय्य मोनिका मेहकरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. आवश्यकता आज सकाळी 9:30. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. 7:25 होत आहेत. काही क्षणातच अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू काही क्षणातच.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार, मी वासंती काळे, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आतापर्यंत कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीमध्ये प्रकाशित झाले. याबाबत आपल्याला डॉक्टर सरोजकुमार मिठारी यांनी प्रस्तावना केली होती आणि 1 ते 5 खंडांची माहिती दिलेली होती. या खंडांपैकी 11वा आणि 12वा अशा 2 खंडांची ओळख आपण आजच्या भागात करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टर सुस्मिता खुटाळे, संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेल्या आहेत. मॅडम, या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार
0: मॅडम. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली सुरू झालेला मराठी विश्वकोशाच्या खंड 11 आणि 12 यांची माहिती आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी खंड 11 याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या प्रकाशनाबाबत आपण आम्हाला काय सांगाल?

0: आपल्याला माहिती आहे की मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असून त्यामध्ये विविध विषयातील वैविध्यपूर्ण नोंदींचा वर्णानुक्रमे समावेश आहे. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 11 बंदा ते ब्युएनस एअरीज असा असून या खंडाचं प्रथम प्रकाशन 1982 साली झालं आहे. त्यामध्ये एकूण 1105 नोंदींचा समावेश आहे. हा खंड 1112 पृष्ठांचा आहे. तसंच या खंडाच्या शेवटी 60 रंगीत चित्रपत्र सुद्धा दिली आहेत. या खंडात ब या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. या खंडातील बंदा ही पहिली नोंद सुमारे 750 शब्दांची असून ती धर्म या विषयातील आहे. बंदा हे शिखांचे 10वे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर शिखांचे राजकीय आणि धार्मिक नेतृत्व करणारे व्यक्ती त्यांच्याविषयीची ही चरित्रात्मक नोंद आहे. तर ब्युएनस एअरीज ही या खंडातील शेवटची नोंद सुमारे 500 शब्दांची असून ती भूगोल या विषयातील आहे. ब्युएनस एअरीज हे अर्जेंटिना देशाची राजधानी, प्रमुख बंदर आणि महत्वाचं आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या शहराची स्थळविषयक नोंद असून या नोंदीचं लेखन मोज्ञा शहाणे आणि नास गाडे यांनी केलं आहे.
1: मॅडम, तुम्ही आता 11व्या खंडाचं सांगितलं की ज्याच्यात ब पासून नोंदी आहेत. आता 12वा खंड देखील आपला प्रकाशित झाला आहे, तर त्या 12व्या खंडाचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
0: आज आपण माहिती घेत असलेला दुसरा खंड हा मराठी विश्वकोशाचा 12वा खंड आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1985 साली झालं आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य या 12व्या खंडात एकूण 667 नोंदी आहेत आणि हा खंड सुमारे 1586 पृष्ठांचा आहे. या खंडात भ आणि म या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. भंगूर तारा ही या खंडातली पहिली नोंद आहे. ही नोंद प्राणीविज्ञान या विषयातली आहे. एकायनो डर्माटा संघाच्या वर्गातील सामान्यतः भंगूर तारा म्हणजेच ब्रिस्टल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांविषयीची ही नोंद आहे. तर याच खंडातली शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य या शीर्षकाची अतिदीर्घ पण तितकीच माहितीपूर्ण आणि महत्वाची नोंद आहे. या नोंदीविषयी आपण पुढे अजून माहिती घेऊच.
1: हा, महाराष्ट्र राज्य म्हटल्यानंतर खरोखर त्याची व्याप्ती आणि खूपच मोठी माहिती असणं साहजिक आहे. आता या दोन्ही खंडांमध्ये म्हणजे 11व्या आणि 12व्या याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांच्या आणि कोणत्या प्रकारच्या नोंदींचा समावेश आहे? म्हणजे मगाशी तुम्ही ब चं सांगितलं आणि नंतर भ आणि म चं सांगितलं, भ ते म. तर कोणकोणत्या येतील एकंदरीतच?
0: साधारणपणे मराठी विश्वकोशात अंतर्भूत असलेल्या मानवी विद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही शाखातील विविध विषयांच्या नोंदी या खंडात आहेत. त्यामध्ये मानवी विद्या विभागातील धर्म, तत्वज्ञान, कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानवशास्त्र, इतिहास, भूगोल, भाषाशास्त्र, लिपी प्रकार इत्यादी अनेक विषयांचा यामध्ये समावेश आहे. आणि अजून थोडंसं खोलात जाऊन विशेष सांगायचं तर इंग्रजी आणि युरोपीय भाषा, रशियन, आशियाई भाषा आणि साहित्य विषयातील महत्वपूर्ण लेखक, ग्रंथ, नवनवीन साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह याविषयीच्या नोंदी सुद्धा आपल्याला या खंडात वाचायला मिळतील. आणि थोडंसं भारतीय भाषा आणि साहित्य या विषयाबद्दल आपण बोलायला गेलो तर संस्कृत, मराठी, बंगाली, तेलुगू, कन्नड, असमिया, सिंधी, गुजराती भाषा आणि साहित्य विषयांच्या नोंदींचा सुद्धा या दोन्ही खंडांमध्ये समावेश आहे. आणि विज्ञान आणि तंत्रविद्या विभागातील भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीविज्ञान, मानवी वैद्यक, स्थापत्य अभियांत्रिकी, उद्योग आणि व्यापार विषयातील नोंदींचा सुद्धा या खंडामध्ये समावेश आहे.
1: त्याच मोठी व्याप्ती आहे.
0: हो, त्याचबरोबर या खंडात संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषासमूह, साहित्य प्रकार, ग्रंथ, पुरस्कार आणि संस्थान विषयक अशा विविध प्रकारच्या नोंदींचा समावेश या खंडांमध्ये आहे.
1: मॅडम, तुम्ही आता म्हणालात की विविध ह्या नोंदी झालेल्या आहेत आणि केल्या जातात, तर काही महत्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी असतात, मग त्याविषयी काही विशेष माहिती आम्हाला सांगू शकाल का?
0: हो, नक्कीच. मराठी साहित्यातील महानुभाव पंथ आणि साहित्य, बा भ बोरकर, कवी बी, बालकवी, बेडेकर मालतीबाई, बेडेकर विश्राम या लेखकांच्या स्वतंत्र नोंदी या खंडामध्ये आहेतच. पण त्याचबरोबर 12व्या खंडातील

0: मराठी साहित्य ही अतिदीर्घ नोंद म्हणजेच ज्याला विश्वकोशाच्या परिभाषेत आपण व्याप्तिलेख असं म्हणतो. या व्याप्तिलेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून ते 1980 पर्यंतच्या काळाचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये प्राचीन मराठी साहित्य या भागात प्रारंभ ते इसवी सन 1818 पर्यंत मराठी साहित्याचा इतिहास नोंदवला आहे आणि याच नोंदीच्या दुसऱ्या भागात म्हणजे अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर मला आवर्जून सांगायला आवडेल, आजकाल जे तरुण विविध स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करतात त्यांना हे खंड अतिशय उपयुक्त आहेत, कारण ते विश्वासार्ह आणि संदर्भयुक्त माहितीचा स्रोत आहेत. मराठी विश्वकोशाच्या 12व्या खंडातील शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य ही अत्यंत विचारपूर्वक आणि कौशल्याने लिहिलेली आणि संपादित केलेली ही अतिदीर्घ नोंद आहे. एका राज्याची माहिती देत असताना त्याचा प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतचा इतिहास, भौगोलिक प्रादेशिक रचना, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल आणि स्थितीचा आढावा सुद्धा घेतला आहे.
1: आपल्या श्रोत्यांनी नक्की आपल्या साईटला भेट देऊन ती माहिती आणि विश्वकोशाचा 12वा खंड म्हणजे ज्याच्यातली महाराष्ट्र राज्य ही शेवटची नोंद पण दीर्घ आहे तिथे नक्की भेट देऊन माहिती घ्यावी, नाही का? त्यांना ती उपयुक्त असणार आहे.
0: हो, अगदीच बरोबर. आणि अजून एक नोंद या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायला खरं तर आवडेल, एक अशीच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण नोंद म्हणजे विश्वकोशाच्या 12व्या खंडातील भारत या शीर्षकाची सर्व विषय अंतर्भूत असलेली अतिशय दीर्घ नोंद आहे. या नोंदीत भारत हे देशनाम, राजकीय विभाग, त्याचे भूवैज्ञानिक इतिहास, भूवर्णन, भौगोलिक प्रदेश, मृदा, नैसर्गिक साधन संपत्ती, जलवायुमान, वनश्री, प्राणीजात, इतिहास, मानववंश, राजकीय स्थिती, देशाची स्वातंत्र्योत्तर शासन यंत्रणा, कायदेमंडळ, विधी आणि न्याय व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, आर्थिक स्थिती, अन्नधान्य उत्पादन, भारत देशातील लोक आणि समाज जीवन, धर्म आणि शिक्षण, देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कार्य आणि प्रगतीचा अतिशय विस्तारानं या नोंदीमध्ये आढावा घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा भाग जर आपण म्हणालो तर भारत चीन संघर्ष, भारत पाकिस्तान संघर्ष, भारत संरक्षण अधिनियम, भारतीय अन्न निगम, भारतीय औद्योगिक विकास बँक, वित्त नियम, कृषी संशोधन संस्था, टपाल आणि तार विभाग, या आणि अशा भारत देशातील विविध ऐतिहासिक, औद्योगिक, संशोधन, संरक्षण, आर्थिक आणि सर्व प्रकारच्या नोंदींचा समावेश असल्यामुळे हा 12वा खंड विद्यार्थी आणि अभ्यासकांच्या दृष्टीनं खरंच महत्वाचा आहे.
1: मॅडम, आता ही माहिती म्हणून झालं तर थोडं मनोरंजनात्मक किंवा असं काही वाचनीय असं छान असं पण आहे का त्यामध्ये?
0: हो, नक्कीच. विश्वकोश खंडाच्या निर्मितीच्या कामाचा पाया म्हणजे विश्वकोश खंडाची नोंद यादी आहे. त्यामध्ये कोणते विषय, त्या विषयातील कोणत्या महत्वाचे घटक असावे, ते कुणाकडनं लिहून घ्यावे, याबद्दल प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी खूप बारकाईनं आणि अभ्यासपूर्ण आखणी केल्याचं हे सर्व खंड आज आपण वाचत असताना आपल्या लक्षात येतं.
1: म्हणजे आकाळी केली आहे.
0: हो, आणि अगदी लहानात लहान वाटणारा विषय सुद्धा मानवी जीवनातील आणि संस्कृतीतला महत्वाचा घटक विषय असल्यामुळे तो विश्वकोशाच्या खंडातील नोंद विषय झालेला आहे. तर काही नोंदी आपण यापैकी बघूया. खेळ आणि मनोरंजन या विषयातील बाहुली ही श्रीपू गोखले यांनी लिहिलेली एक नोंद मला महत्वाची वाटतं. खरं तर बघायला गेलं तर हा खूप छोटा विषय आहे, पण छोट्या मानवी प्रतिकृतीच्या रुपातील बालकांचे खेळणे, पण तरीही त्याची उत्पत्ती, निर्मिती, जगभरातील विविध संस्कृती, समूहातलं तिचं स्वरूप आणि अतिशय सुंदर चित्रांसह माहिती या नोंदीत दिलेली आहे, ती आपण जरूर वाचावी. त्याचबरोबर बुद्धिबळ खेळाची नोंद ही अशीच, त्याच्या उत्पत्ती, इतिहास, वाटचाल आणि पद्धत, त्याचं स्वरूप, त्यातल्या वेगवेगळ्या खेळी यांची माहिती देणारी ही नोंद आहे. खरं तर गणित हा आपल्या सगळ्यांचा नावडता विषय, पण तरीही खंड 11 मध्ये बीजगणित आणि बीजगणित अमूर्त या शीर्षकाच्या नोंदी सुद्धा आपण जरूर वाचाव्या. त्याचबरोबर बेकरी तंत्र ही सुद्धा अशीच एक माहितीपूर्ण आणि जवळजवळ 13 पृष्ठांची दीर्घ नोंद या खंडात आहे. म्हणजे इतिहासपूर्व काळापासून तयार झालेला पाव हा एक खाद्यपदार्थ या बेकरी तंत्रातील एक आद्य आणि जगभर लोकप्रिय असलेला पदार्थ आहे. तर या बेकरी तंत्राच्या इतिहासापासून त्यातील घटक पदार्थ, त्याची प्रक्रिया, देशोदेशीचे त्यातील बदल आणि याविषयीची विस्तृत माहिती या नोंदीत चित्रांसह दिलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण नोंद आहे असं मी सुचवेन. अशा अनेक कुतूहलपूर्ण आणि रंजक नोंदी या दोन्ही खंडांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील आणि अशा वैविध्य

0: वैविध्यपूर्ण विषयांमुळे लेखनातील विश्वासार्ह अभ्यासपूर्ण माहितीमुळे मराठी विश्वकोशाचे सगळेच खंड खरं तर वाचनीय आणि संदर्भमूल्य असणारे आहेतच. इंटरनेट आणि विविध माध्यमातील माहिती स्त्रोत जरी असले आज उपलब्ध तरी सुद्धा मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळे टिकून आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आणि या सर्व खंड किंवा या सर्व खंडातील नोंदी आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळावर आपल्याला सर्व खंड उपलब्ध आहेत, आपण जरूर वाचावेत.
1: डॉक्टर सुस्मिता खुटाळे मॅडम, आज आपण आमच्याकडे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती मराठी विश्वकोश खंड 11 आणि 12 विषयी सांगितली, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा aaplimaratihi210@gmail.com, आपली मराठी 210@gmail.com या ईमेलवर. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

Martin. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. पुणे केंद्रानं तो सहक्षेपित केला. आपण ऐकत आहोत आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 7:40 आणि 45 सेकंद झालेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या संग्रहातील गीतं. यामध्ये ऐकूया आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये ध्वनिमुद्रित झालेली काही गाणी.

0: कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलेत विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांच्या स्वरात बा भ बोरकर यांचं गीत. संगीत दीपक पाटेकर यांचं होतं. आमच्या संग्रहातील गीतं हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 7:50 आणि 23 सेकंद झालेत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
2: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड फिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
5: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलो च्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
0: श्रोते हो, 1970 सुमाराला आकाशवाणी पुणे केंद्रावर स्वरचित्र हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम सुरू झाला. यातलं पहिलं वहिलं गीत कार्यक्रमाचे निर्माते संगीतकार राम फाटक यांनी सुधीर फडके यांच्याकडून गाऊन घेतलं. ऐकूया तेच गीत, रचना बा भ बोरकर यांची.

0: राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत बा भ बोरकर यांचं होतं. स्वर होता सुधीर फडके यांचा.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आणि याबरोबरच आमच्या संग्रहातील गीतं हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. या कार्यक्रमात आपण ऐकतो आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये ध्वनिमुद्रित झालेली काही गीतं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणी.

चाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचेच 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू. त्यानंतर 8:30 आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8 वाजत आहेत. सुरुवातीला समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: Asia to confront an uncomfortable reality. Energy security can no longer be built around a single set of political assumptions. For India, the renewed importance of Venezuela is less a story about one oil supplier and more a reflection of a changing global energy map. And finally, Sunday Tribune confronts a grim reality. Silent killer on our plates, WHO links unsafe food to 1.5 million deaths worldwide. And with that, it's back to you, Saira.
1: Thanks, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. Home Minister Amit Shah calls for sharper vigil on financial transactions, construction of buildings and sale and purchase of properties along international borders. National Testing Agency dismisses claims of NEET UG 2026 re-exam paper leak as false, warns of strict action against those spreading such content. West Bengal government to undertake major development initiatives to upgrade facilities at key religious sites across the state. India hands over 72 health facilities and 12 cultural heritage projects to Nepal. IATA says India will be a significant player to air traffic boom in Asia-Pacific region by 2044. And in football, India beat defending champions Bangladesh 3-1 to win SAF Women's Championship for record sixth time. And with that, we end the morning news. Have a great day.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 आणि 12 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी, मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं यूपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वेचे स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्रच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध कल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी पंतप्रधानांनी सल्लागार मंडळातील सदस्यांसोबत चर्चा केली. तसंच जीवनमान अधिक सुकर आणि व्यवसाय सुलभतेसाठी कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील यावरही बैठकीत चर्चा झाली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडरमागे 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजीची किंमत आजपासून 913 रुपयांवरून वाढून 942 रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेनं आशिया प्रशांत क्षेत्रातील विमान वाहतुकीच्या वाढीमध्ये भारत एक महत्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रात विमान प्रवाशांची संख्या 2044 पर्यंत 4 अब्जांच्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे. आयएटीएचे आशिया पॅसिफिक क्षेत्र प्रादेशिक उपाध्यक्ष शिल्डन ही यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासात भारताचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे. भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केलं. आयएटीए 370 हून अधिक विमान कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते आणि या कंपन्यांचा जागतिक विमान वाहतुकीत सुमारे 85% वाटा आहे. आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात होणारे आर्थिक व्यवहार, इमारतींचं बांधकाम तसंच मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर काटेकोरपणे लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शाह यांनी ईशान्येकडील सीमावर्ती भागाच्या सुरक्षिततेसंदर्भात त्रिपुरातील

सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत हे निर्देश दिले. सीमा भागात गेल्या 5 वर्षातील जमिनींच्या नोंदी तपासाव्या असे निर्देशही शहा यांनी दिले. 2026 पुनर्परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच उपलब्ध झाल्याचे काही समाज माध्यमं आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून केले जात असलेले दावे एनटीएनं म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं फेटाळले आहेत. अशा बातम्या पसरवणं हे संघटितपणे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं कृत्य असून परीक्षेविषयी वाटत असलेल्या चिंतेमुळे विद्यार्थी आणि पालक त्याला बळी पडत असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे, त्याचबरोबर परीक्षा कुठल्याही गैरप्रकारांच्या विना पार पडाव्यात यासाठी चोखपणे काळजी घेण्यात येत आहे असंही एनटीएनं नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांची काल नवी दिल्लीत भेट झाल्यानंतर 2015 भूकंपानंतरच्या पुनर्बांधणी कार्यक्रमांतर्गत 72 आरोग्य सुविधा आणि 12 सांस्कृतिक वारसा प्रकल्प भारतानं नेपाळला सुपूर्द केले. सीमापार वैयक्तिक रोख हस्तांतरण सुलभ करण्यासाठी भारताची यूपीआय प्रणाली आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली यांच्यातील परस्पर जोडणीचा दोन्ही नेत्यांनी शुभारंभ केला. तसंच नेपाळसाठी व्हॉईस फर्स्ट भाषा अनुवाद मंचाकरता राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा संयुक्तपणे विकसित करण्यासाठी डिजिटल इंडिया भाषिणी आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची त्यांनी देवाणघेवाण केली. इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री सुगियोनो परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 8व्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. गाझामध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात 2 महिलांसह किमान 7 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान तणावपूर्ण स्थितीत असलेल्या युद्धविराम कराराच्या रक्षणाबाबत हमास आणि इतर गटांसोबत चर्चा करण्यासाठी कायरोमध्ये मध्यस्थांनी पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं झालेला युद्धविराम इस्रायलचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरला असून या भागातील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर आता इस्रायलचं नियंत्रण आलं आहे. रशियाच्या वार्षिक आर्थिक परिषदेचा समारोप होत असतानाच युक्रेननं सेंट पीटर्सबर्ग शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर अभूतपूर्व हल्ला केल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. लेनिनग्राड प्रांतात 140 अधिक ड्रोन्स पाडण्यात आल्याची माहिती गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोझडेन्को यांनी दिली. तसंच 4 वर्षांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच शहराच्या गव्हर्नरनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांना मोठी चालना देण्याच्या उद्देशानं तेलंगण महिला सुरक्षितता विभागानं स्त्री राईड हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत केवळ महिला चालकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब्स रिक्षा आणि इलेक्ट्रिक बाईकची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक सी व्ही आनंद यांच्या हस्ते या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना ओला उबर आणि रॅपिडो सारख्या लोकप्रिय ऍप्सद्वारे केवळ महिला चालकांनी चालवलेल्या गाड्यांची सेवा बुक करणं शक्य होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात न्यू चंदीगड इथं आज दुसऱ्या दिवशी भारत आपल्या पहिल्या डावात 3-368 खेळायला सुरुवात करेल. केएल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांमुळे भारताची स्थिती भक्कम झाली. साई सुदर्शननं 81 योगदान दिलं. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रेयस अय्यरची कप्तानपदी निवड करण्यात आली आहे. तिलक वर्मा संघाचा उपकप्तान असेल. 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आलं असून गेल्या काही काळातील खालावलेल्या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कप्तानपदासोबतच संघातील स्थानही गमवावं लागलं आहे. बुद्धिबळात ग्रँडमास्टर 20 आर प्रज्ञानानंद यानं ओस्लो इथं जर्मनीच्या विन्सेंट केमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा इतिहास रचला. एकंदर 18 त्यानं विजेतेपद मिळवलं. 2013 ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचे दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश यांनाही हे अजिंक्यपद आजवर साध्य करता आलेलं नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा चषक जिंकला. भारतासाठी आशिष पूर्ती

0: हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. दरम्यान मुलींच्या संघानं दक्षिण कोरियाला 3-0 असं हरवून कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे भारताच्या दोन्ही संघांचं अभिनंदन करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं यूपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 17 सेकंद झालेत.
2: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. संगीत दशरथ पुजारी यांचं होतं. श्रोते हो, सुप्रसिद्ध गायिका निर्मला देवी यांचा आज जन्मदिवस. निर्मला देवी यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्या शास्त्रीय, ठुमरी आणि गझल गायिका होत्या. शिवाय त्यांनी काही मोजकी मराठी गाणीसुद्धा गायली. अभिनेते गोविंदा हे त्यांचे सुपुत्र ही त्यांची एक आणखी एक ओळख. ऐकूया निर्मला देवी यांच्या स्वरातलं हे गाणं.

0: श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत सुरेश भट यांचं होतं. गायलं होतं निर्मला देवी यांनी. आज गायिका अभिनेत्री निर्मला देवी यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त हे गीत आम्ही आपल्याला ऐकवलं आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: डॉक्टर आनंद नाडकर्णी मानसोपचार तज्ज्ञाबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले, त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाशझोत
2: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष, हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचं जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवानी समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसतं.
1: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सोमवारी 8 जून रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

0: मालती पांडे यांनी गायलेलं हे गीत राजा बढे यांचं होतं. संगीतकार होते श्रीनिवास खळे.
1: श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया

आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत प्रभू यांचं होतं. आणि या गीताबरोबरच भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. यावेळी आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे ठीक 9 वाजलेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत. रसिक श्रोते हो नमस्कार. आज रविवार, आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या साप्ताहिक सुट्टीचा वार. आठवडाभर धावपळ दगदग झाल्यानंतर आलेल्या या दिवशी मस्तपैकी विश्रांती घेतली, जवळपास एखाद्या ठिकाणी फेरफटका मारला की मूड कसा अगदी फ्रेश होतो आणि पुढच्या आठवड्यासाठी आपण सज्ज होतो. चला तर आजच्या रविवारच्या निमित्ताने आपणही ऐकूया अशीच काही ताजतवानं करणारी उत्साही गाणी.

कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं नवरे सगळे गाढव या चित्रपटातलं. गीत अनंत जाधव यांचं होतं, संगीतकार राम लक्ष्मण, मुख्य स्वरोता उषा मंगेशकर यांचा. यानंतरचं गीत आम्ही घेतलंय गंमत जम्मत या चित्रपटातून. अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना शांताराम नांदगावकर यांची, मुख्य स्वर अनुराधा पौडवाल यांचा.

0: अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अरुण पौडवाल यांचं होतं. चित्रपट गंमत जंमत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
3: बसला अनोळख्यापासून बचाव करा.
4: RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क राहा.

0: तिन्ही कॉलेजला.
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का?
2: काय कसे आहात? काय झालं?
1: फीस अटेन्शन.
2: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: आरबीआय सांगते,
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: घरकुल या चित्रपटासाठी सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत शांता शेळके यांचं होतं. गायलं होतं मन्ना डे, प्रमिला दातार आणि सहकाऱ्यांनी. मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जगात सर्वत्र. सकाळचे 9:16 आणि 38 सेकंद झालेत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत काही क्षणातच.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: RBI म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: जयवंत कुलकर्णी, शारदा आणि सहकाऱ्यांच्या स्वरात रमेश आणवकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सूरज यांचं होतं. चित्रपट ती मी नव्हेच. आमच्या एका कार्यक्रमाविषयी
1: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप मेहमूद, ज्युनियर मेहमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, मुखरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमादेवी, तसंच गुड्डी मारुती, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
2: सुन इधर, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठ आने बचा के क्या करेगा?
3: कुछ नहीं.
4: जब जिंदगी चली गई तो आठ आने बचा के क्या फायदा? ये ले चलेगा.
1: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 2553-1705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचंय, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

गीत आणि संगीत सुधीर मोघे यांचं, गायक कलाकार सुरेश फाडकर, उत्तरा केळकर आणि सहकारी, चित्रपट कशासाठी, प्रेमासाठी.

0: सोनू निगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत जगदीश खेबुडकर यांचं होतं. संगीतकार होते जितेंद्र कुलकर्णी. चित्रपट नवरा माझा नवसाचा. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर. सकाळचे 9:30 आणि 13 सेकंद झालेत. आता प्रसारित करीत आहोत सप्ताह विशेष चर्चा. यामध्ये आज ऐकूया आयसर पुणे या संस्थेची 20 वर्ष याविषयी संस्थापक सदस्य डॉ अरविंद नातू यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य मोनिका मेहकरे यांचं, सादर करत्या निलिमा पटवर्धन. ऐकूया सप्ताह विशेष चर्चा.
1: श्रोतेहो नमस्कार. सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, पुण्यामध्ये असलेली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ही संस्था अर्थात आयसर, भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्था पुणे, या संस्थेला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. या संस्थेचे संस्थापक सदस्य डॉ अरविंद नातू यांना या निमित्ताने आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलंय. सर नमस्कार. आकाशवाणीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी आपण नवे नाही, कारण अनेक कार्यक्रमांमध्ये आपला यापूर्वी सहभाग होता. आणि आयसरसारख्या इतक्या मोठ्या संस्थेच्या स्थापनेपासून आपण त्यासोबत आहात. त्या संस्थेच्या त्यापूर्वी NCL पुणे इथे 30 वर्ष सिनियर सायंटिस्ट या पदावर नातू सरांनी काम केलेलं आहे आणि त्यानंतर आयसरमध्ये ते आपलं योगदान देत राहिले आहेत. आयसर स्टँडिंग कमिटीचे ते सदस्य आहेत. भारतातल्या 7ही आयसर संबंधातली ही कमिटी आहे आणि या कमिटीचे प्रमुख भारताचे माननीय शिक्षण मंत्री असतात. तसंच NIT काउन्सिलचेही सर सदस्य आहेत. ऑर्गॅनिक आणि बायोऑर्गॅनिक केमिस्ट्री हे आपले विषय आहेत. आयसरची देखणी इमारत आम्ही रस्त्यावरनं जाताना बघत असतो आणि शास्त्र या विषयाशी फार संबंध नसलेल्या माणसालाही त्या इमारतीबद्दल कुतूहल वाटत राहिलंय. आणि पुण्याच्या इतिहासामध्ये, पुण्याच्या संस्कृतीमध्ये आयसरनी भर घातली आहे गेली 20 वर्ष. पण अशी एखादी संस्था जी शास्त्रविषयक मूलभूत शिक्षण देते, त्याच्यामध्ये रिसर्च होण्यासाठी मदत करते किंवा त्या संदर्भातलं शिक्षण तिथे दिलं जातं, अशा संस्थेची स्थापना मुळात पुण्यामध्ये का व्हावी, याच्या मागे काय कारणं घडली आणि आपण तर संस्थापक सदस्य आहात, तर त्या सगळ्या काळाबद्दल ऐकायला आवडेल.
2: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक गोष्टीकरिता आपल्याला तंत्रज्ञान पाहिजे होतं, धरणे, कारखाने सगळं बांधण्यासाठी. तेव्हा नॅचरली एक तंत्रज्ञान विषयक संस्था भारतात असाव्यात अशी फार मोठी एक त्या काळच्या सरकारची इच्छा होती आणि ती योग्यही होती. त्यामुळे त्यांनी त्यावेळी 5 IIT सुरू केल्या, NIT सुरू केल्या, REC म्हणजे रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेस होती. अशा प्रकारे इंजिनिअरिंग किंवा तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या अनेक संस्था निर्माण झाल्या. हे चांगलं झालं याबद्दल शंकाच नाही. पण त्यात एक साधारणतः 70 ते 75 दरम्यान एक अशी अडचण निर्माण झाली की त्यामुळे हुशार मुलं ही फक्त तंत्रज्ञान किंवा इंजिनिअरिंगकडे बोलू लागली. तर त्यावेळी आपल्याकडे खऱ्या विज्ञान शिक्षणाची थोडीशी प्रगती खुंटली. आणि ती खुंटली म्हणजे कशी, की मंडेन आपलं जे सुरू BSc MSc PhD करणे याच्याशिवाय दुसरा कुठलाही त्याच्यात प्रतिभान. तीही कशी, तर जुने पुराणे अभ्यासक्रम, त्यात नवीन शिक्षणाची गती किंवा नवीन शिक्षणशास्त्राची सगळं जुनं इन्फ्रास्ट्रक्चर. आणि त्यामुळे काय झालं की शास्त्रशाखेकडे जाणारे विद्यार्थी यांना कोणतंही मोटिवेशन उरलं नाही. पुढे काय, FYBC वर्गातल्या मुलांचे चेहरे पडलेले बघितले की मला खरोखरच वाईट वाटत की यांना मोटिवेशन नाही, इन्स्पिरेशन नाही, पुढे काय करायचं माहिती नाही. बऱ्याच विचारवंतांना असं वाटलं की आपल्याला जर हे करायचं आहे तर आपल्याला एक विज्ञानाधिष्ठित अशी एक संस्था उभी करणं आवश्यक. आता ती जर आवश्यक आहे उभी करणं, तर त्याच्याकडे

बरंच विचारमंथन झालं. पुण्यात व्ही जी भिडे किंवा गोविंद स्वरूप सारख्या तज्ज्ञांनी ही विद्यापीठात व्हावी अशी सूचना केली होती. काही लोकांचं मत होतं त्याच्या टेक्नॉलॉजीचा म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं करावं असं होतं. पण या सगळ्या गोष्टी नंतर थोड्या थोड्या मागे पडल्या आणि 2006 साली पंतप्रधानांचे वैयक्तिक जे शास्त्रीय सल्लागार होते आणि त्यांची जी कमिटी होती प्रोफेसर सी एन राम ज्यांना भारतरत्न मिळाले त्यांच्या आधिपत्याखाली एक कमिटी स्थापन झाली आणि त्या कमिटीने कॅबिनेटला किंवा त्याकडे नियोजन मंडळाला म्हणून एक कल्पना सुचवली की केवळ विज्ञानाधिष्ठितच अशी कल्पना आपल्याला घ्या. याला थोडासा पुश असा रीतीने मिळाला की नुकतीच आपण मुक्त अर्थव्यवस्था अडॉप्ट केली होती. त्यामुळे काय झालं की आतापर्यंतची आपला GDP हा सर्व्हिस बेस्ड म्हणजे सेवाधिष्ठित अर्थसंकल्प होता. तो जर विज्ञान अशिक्षित करायचा नसेल कारण ग्लोबल व्हिलेज या संकल्पनेनुसार तर आपल्याला एकमेव मार्ग होता तो म्हणजे रिसर्च. त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नव्हतं. त्यावेळी रिसर्चची काय परिस्थिती होती तर रिसर्च आणि अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन ह्या दोघांचा सवता स्वभाव होता. म्हणजे ज्या NCL मध्ये रिसर्च होतो तिथे अंडर ग्रॅज्युएट होत नाही आणि जिथे अंडर ग्रॅज्युएट होतो तिथे रिसर्च होत. हे खूप मोठं कोडं त्यावेळी लोकांना. त्याच्याशिवाय आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याकडे इंटर डिसिप्लिनरी शिक्षण किंवा ट्रेनिंग हे जवळजवळ शून्य होत. किंबहुना फिजिक्सचा मनुष्य केमिस्ट्रीवाल्याकडे बघत नाही, केमिस्ट्रीला याच्याकडे बघत नाही आणि दहावीत असला तर बायोलॉजीवाला मॅथमॅटिक्सला हाकलून देत. अशी इतकी वाईट परिस्थिती. आणि ॲट द सेम टाइम तुम्ही जागतिक लेव्हलवरती बघितलं तर 10-15 वर्षातली नोबेल प्राइजेस जी आहेत ती या ब्रांच मेडिसिनची केमिस्ट्रीला, केमिस्ट्रीची मेडिसिनला अशा ह्याच्यात मिळतात. तर या दोन हेतू जर आपल्याला साध्य करायचे असतील तर केवळ विज्ञान याच्यावरतीच आपल्याला ती आधारित ठेवावी लागेल. म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च असं नाव पक्कं झालं. त्यातला कॉमा कुठे असावा याच्यावरती भरपूर झाले. पण ते हे झालं आणि 2006 साली केंद्र सरकारने डिटेल DPR म्हणजे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला सांगून 2 इन्स्टिट्यूटना 500 कोटी रुपये प्रत्येक दिले. त्यात एक आयसर पुणे होतं आणि एक आयसर कलकत्ता होतं. आयसर पुण्याबद्दल जर सांगायचं असेल तर सगळ्यात प्रमुख म्हणजे जागा हा फार मोठा प्रश्न. आणि तो जागा जर चांगली मिळाली नाही तो उपयुक्त नव्हतं. यावेळी NCLH आमची मायबाप संस्था धावत आली आणि मशाळकरांच्या मशाळकरच्या DG होते त्यांनी अक्षरशः काही मिनिटात हा प्रॉब्लेम सोडून मी ही जागा देतो असं. त्यामुळे आम्हाला ताबडतोब जागा मिळाली हे सगळ्यात अगदी महत्वाचं आणि तीही NCLला लागून. आणि 2006 साली फेब्रुवारी महिन्यात एक समिती नेमण्यात आली. त्या समितीत आयसरमधले NCL त्यावेळी आयसर नव्हतंच, NCLमधले काही सदस्य वगैरे असे घेऊन एक टास्क फोर्स निर्माण केलं. सुदैवानी मला त्या टास्क फोर्सचा एक मी एक सदस्य होतो आणि त्यामुळे ती व्यवस्था त्यावेळी सुरू झाली. फेब्रुवारी 2006 आम्हाला फरमान आलं की ऑगस्टला कुठल्याही परिस्थितीत नवीन इन्स्टिट्यूट सुरू व्हायला पाहिजे. आणि तीही कशी तर विज्ञान शिक्षणाच्या नवीन दिशा घेऊन, म्हणजे आम्ही ज्या मोठ्या मोठ्या व्हिजन आणि मिशन्स मांडली होती की आम्ही इंटरडिसिप्लिनरी करू किंवा आम्ही शिक्षण आणि संशोधन एकाच वेळेला मुलाला 12वीनंतर देऊ वगैरे वगैरे वगैरे. 6 महिन्यात आम्हाला काय काय करायचं, जागा बघायची, लॅबोरेटरीज तयार करायच्या, शिक्षक, त्याला लागणाऱ्या प्रयोगशाळा आणि लायब्ररी ग्रंथालय, तर हे करणं आम्हाला आवश्यक. अत्यंत सुदैवानी NCLनी 10,000 स्क्वेअर फुटात आमच्या सर्व गोष्टी कम समथिंग होत्या. भारतातल्या सर्व लोक येऊन सिलॅबस ठरवला गेला पण शिकवणार. त्यावेळी आम्ही अनेक ठिकाणाहून इंटरव्ह्यू घेऊन
स्पेसिफिक शिक्षकांनी, कारण आम्हाला एक लक्षात होतं संस्था उभारायची असेल तर तीन गोष्टी

0: होऊ शकत आहे. एक आहे शिक्षक, दुसरी आहे विद्यार्थी आणि तिसरी आहे इन्फ्रास्ट्रक्चर. यातले पहिले इन्फ्रास्ट्रक्चर हे सिमेंट विटांनी बांधते, पण या दोन गोष्टी संस्था उभारण्यासाठी तुम्हाला वेगळ्याच कराव्या लागतात.
1: तडजोड करायची नाही, गुणवत्तेमध्ये तडजोड नाही,
0: गुणवत्तेमध्ये कुठेही तडजोड करायची नाही. पीएचडी आणि 5 ते 6 वर्षाचा अनुभव याच्यात कुठेही सवलत मिळणार नाही. आयसरची स्थापना
1: केली,
0: स्थापना म्हणजे अक्षरशः स्थापना. डॉक्टर शिवराम, डॉक्टर म्हसाळकर हे दोन्ही क्लास
1: बरोबर.
0: तर अशा रीतीने 5.5 लाख स्क्वेअर फूट आणि एक आयसरची बेसिक स्थापना
1: बरोबर.
0: कलकत्त्यालाही त्याच वेळ.
1: सर, एक शिक्षण कशासाठी तर पुढे नोकरी मिळवण्यासाठी, या उद्देशानेच आपल्याकडे शिक्षण दिलं जायचं. आयसरमध्ये शिक्षणाला जेव्हा तुम्ही सुरुवात केलीत मुलांना शिक्षण देण्यासाठी, तो इतर कॉलेजेसपेक्षा दृष्टिकोन म्हणून काय वेगळा होता?
0: आपण आयसरमध्ये या नोकरीसाठी लोक तयार करत नाही. तर आमचा ॲटिट्यूड त्याच्यात असा होता, केपेबिलिटीज करणारी एक संस्था किंवा एक संकल्पना तयार करायची आमच्या विषयात. पैसे पाहिजेत, पैसे मिळणार, नोकरी मिळणार, सगळं, पण अशी एक संकल्पना आम्ही त्यावेळी की तुम्हाला अशा रीतीने आम्ही तयार करू एका प्लॅटफॉर्मवरती की तुम्हाला जीवनात जिथं जायचंय तिथं तुम्ही स्वतःच्या डोक्यांनी विचार करून जाऊ शका. 2006 साली ज्यावेळी माझ्याकडे सगळे पालक येऊन मेरा बच्चे को कितना पैसा मिळेगा हा प्रश्न विचारत होते. आता सुदैवाने तो प्रश्न विचारत नाही. याचं कारणही असं आहे की मी त्यांना दोन गोष्टी सांगतो. एक म्हणजे तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही की आपल्या मुलं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्हाला परत येऊन विचारणार नाही मी आयुष्यात काय करू, इतका कॉन्फिडन्स आणि केपेबिलिटीज त्याच्यात आम्ही निर्माण करू. आणि ती कशी करू? तर आमच्याकडनं जो बाहेर पडणारा विद्यार्थी आहे त्याच्या 4 अंगांनी त्यावेळी प्रगती करावी असं होतं. एक, अनॅटिकल केपेबिलिटीज, म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. आमच्याकडे प्रत्येक स्टेपला विद्यार्थ्याला निर्णय घ्यावा लागतो, कारण स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन आपण पुढे त्याच्यात. ते नर्चरिंग द क्रिएटिव्हिटी, केपेबिलिटीज आणि 3 प्रकारची आम्ही स्किल्स डेव्हलप करतो. एक, प्रेझेंटेशन स्किल्स, दुसरं रिसर्च स्किल्स आणि तिसरं सर्वांगीण विद्यार्थी होण्यासाठी त्याला लागणारी कौशल्य. विद्यार्थी हा पुस्तकातला किडा असू नये ही बेसिक कल्पना. त्यामुळे त्याला खेळ, संगीत या सगळ्या तुम्ही जर आयसरच्या कॉम्प्लेक्समध्ये आलात तर ह्या स्किल बांधून ज्यावेळी आम्हाला आम्ही त्याला 5व्या वर्षांत टाकतो त्यावेळी त्याला पुढचा जर्नी अतिशय सोपा असतो. कारण 4थ्या वर्षापासून त्याला वेद लागले असते की आपण पुढे काय करणार, आपल्याला किती पैसे मिळणार ह्याचा वेद नसतो, पुढे काय करायचं,
1: ती दिशा सापडणं फार महत्त्वाचं.
0: आमच्याकडनं जेव्हा विद्यार्थी बाहेर पडतो तर साधारणतः 50 ते 60% मुलं ही रिसर्च करतात. आणि हा सर्वसाधारणतः आकडा जगातली कुठलेही टॉप विद्यापीठ घ्या त्यातले सगळेच्या सगळे विद्यार्थी संशोधन करायला जातात, 50% जातात. त्यामुळे आमच्याकडे 50-55% जातात. काही नोकऱ्या त्यांना करायच्या असतात की तुमच्या जर केपेबिलिटीज आम्ही निर्माण करतो तर ते तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेल्यानंतर दिसत पाहिजे. मग त्यांना IAS जाऊ दे, MPSC जाऊ देत, कुठल्याही क्षेत्रात जाऊ. एक नवीन क्षेत्र त्यांना उघडून असं मिळालेलं आहे की फायनान्शियल. आपल्याला असं वाटलं, आम्हाला असं वाटलं की फायनान्शियल बँकिंग याच्यात आम्हाला काय व्हावं मिळेल, पण आमचे अल्गोरिदम डेव्हलपमेंटचे सगळे स्टुडंट आता फायनान्शियल इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात. मॅनेजमेंट म्हणजे MBA कॅट ची परीक्षा होते तिथे. त्या कॅट परीक्षेत 3 वर्षापूर्वी पहिल्या लिहिला मुलगा आयसर पुण्याचा होता. म्हणजे ते केपेबिलिटी म्हणजे कन्सेप्टच डेव्हलप, केपेबिलिटी निर्माण करतो त्यामुळे तो स्वतःचा स्वतः निर्णय घेऊ शकतो. फिल्म मेकर होऊ देत, 2 मुलं फिल्म मेकर झाले कारण आमच्याकडे फुल फ्लेज्ड मीडिया स्टुडिओ आहे. कंटेंट रायटर, अनेक मुलं आता लॉ घेऊन IPR मध्ये जातात. त्याचं कारण असं आहे आपल्याकडे IPR मध्ये लोक कमी. 90% आपल्याकडची पेटंट्स ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये, पण पेटंट अटॉर्नी जे आहे ते 10% सायन्स अँड. हा विषमता ही घालवण्यासाठी काही मुलांनी तोही मार्क अडॉप्ट.

0: असा कुठलाही मार्ग निषिद्ध नाही.
1: जे हवं ते शिकू शकता,
0: जे हवं ते. याचं कारण तुम्ही पुढे हवं ते करू शकता, कारण या 5 वर्षात तुम्हाला आम्ही हवं ते तुम्हाला हवं ते शिकू शकतो. तर आमच्याकडे विद्यार्थी आता, पूर्वी KVPY, IIT, IIT परीक्षांना आम्ही घ्यायचो किंवा याच्यात नाही यायचो. आता आमची एकमेव परीक्षा आहे त्यातनं आम्ही. आणि काल चक्र कसं उलट आहे बघा. IIT आता बेसिक सायन्सेस करता जे कोर्सेस चालवले आहेत त्याच्याकरता आमची मेरिट लिस्ट वापरतात.
1: बरं,
0: आता IIT बऱ्यापैकी MSc BSc वगैरे सुरू केलं, तर त्यामुळे शिक्षकांच्या तडजोड नाही, विद्यार्थ्यांच्या फक्त मेरिटवरती घेतो त्यामुळे ती तडजोड. या दोन गोष्टी, या दोन विषयाचा पाया पक्का झाल्यामुळे पहिले 3 वर्ष आम्ही त्यांना बेसिक सायन्सचे, आमच्या दृष्टीने सायन्स म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी हे सगळं शिकतो. आणि ती शिक का शिकवतो, तर 12वीपर्यंत ते रट्टा मारून पास झालेले असतात आणि त्यांना आपल्याला काय आवडतं हेच कळत नाही. हे केव्हा कळेल? 4 विषयांचा अभ्यास केल्यानंतर. मग तो आपलं मत बनवतो की अरे आपल्याला काय आवडते, आणि त्याचा विचार करूनच तो या सगळ्या गोष्टी करतो. आणि सांगायला मला आनंद होतो, IIT स्ट्रीममधून जी मुलं यायची तिथे 80% मुलं बाहेर शिकायची पुढे. असा बदल माणसात, 155 कोर्सेसपैकी तुम्ही कोणत्याही सेमिस्टरला घेऊ शकता, अर्थात थोडं लॉजिस्टिक करून, पण तो त्यांच्या आवडीत बसतो.
1: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या अनेक गोष्टी आता सांगितल्या आहेत त्याची सुरुवात तुम्ही 20 वर्षापूर्वी केली.
0: संशोधन हे एक वैश्विक संकल्पना आहे. का रिसर्च कुठेही करावा, अमेरिका, जर्मनी, हैदराबाद, गोवा, आयसर, पुणे, काही मुलं तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा करतात, त्याच्यावरती बंधन आहे. म्हणजे कुठंही तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचं बंधन घातलं जात आणि त्यामुळे आवडते ते शिकायला मिळालं की तो खुश असतो.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही शिकवणारे सर्व शिक्षक हे संशोधक आहेत, A to Z संशोधक आहेत. त्यामुळे ते जे नवीन काही करतात ते लगेच आपल्या अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना सांगू शकतात. 2016 फेब्रुवारीमध्ये ग्रॅव्हिटेशनल लाईन्स वगैरे, बोसॉन पार्टिकल्स, आमच्याकडे 2-3 महिन्यात, कारण दे शेअर एक्साइटमेंट इन द रिसर्च लॅब टू द अंडर ग्रॅज्युएट. हा एक ब्रिज जो असतो तो बांधला आहे. आणि अशा प्रकारे त्यांची 5 वर्ष आणि विद्यार्थी केंद्रित किंवा स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन असते. तिथे आम्ही कोणालाही विद्यार्थ्यांना, विद्यार्थी सजेस्ट करू शकतात या सिलेबसमध्ये काय पाहिजे.
1: अच्छा, म्हणजे मला फिल्म मेकिंग शिकायचं आहे तरी मी सजेशन देऊ शकतो,
0: काय वाटेल ते देऊ शकतो. आमच्याकडे ॲट अ टाइम 1-2 ऑर्गॅनिक केमिस्ट्री, 1 सायन्स ऑफ हेरिटेज, इकॉनॉमिक्स घेऊ शकतो, इंग्लिश कम्युनिकेशन घेऊ शकतो, कारण असे वेगळे मुद्दामच विषय ठेवले. आमच्याकडे इंटरडिसिप्लिनरीमध्ये बायोलॉजिकल मॅथमॅटिक्स किंवा मॅथमॅटिकल फिजिओलॉजी असे विषय. आणि त्याचं प्रत्यय कोविडच्या वेळी, ज्यावेळी प्रिडिक्शनचा वेळ येईल त्यावेळी बायोलॉजिकल मॅथमॅटिक्स मध्ये कशी मॉडेल डेव्हलप करतात याच्यातच सगळ्या गोष्टी.
1: बरोबर. भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्था पुणे या संस्थेला 20 वर्ष पूर्ण झाली आहे, काही महत्वाचा टप्पा. तर काय घडलं आयसर मध्ये?
0: मी जे आयसर पुण्याला सांगतो ते जवळजवळ मोर ऑर लेस सर्व आयसर मध्ये असंच होत गेलं, कमी बहुतेक प्रमाणात असेल. तर त्याच्यानंतर आम्ही मेन कॅम्पस आहे 10 वर्ष, तर अनेक त्याच्यानंतर नवीन नवीन डिपार्टमेंट सुरू केली आम्ही. त्यातील काही म्हणजे डेटा सायन्स, आता हा एक बझवर्ड झालेला आहे, पण डेटा सायन्स खऱ्या अर्थाने सायन्स हा त्यातला इन्वर्टेड कॉमा, किंवा AI ML अमुक. आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता याच्यापुढे डिजिटल कॉम्प्युटिंग जे आहे ते जाऊन सगळीकडे आता क्वांटम कॉम्प्युटिंग येणार. आणि मला अभिमानाने सांगायला वाटतं, क्वांटम कॉम्प्युटिंगचा मास्टर्सचा पहिला कोर्स भारतात आम्ही सुरू केलेला. हा 2 वर्षात क्वांटम कॉम्प्युटिंग हा एक अगदी, त्याला काय म्हटलं तर आता जर 2 विषय काढले तर त्यात क्वांटम कॉम्प्युटिंग हा एक विषय, त्याचा हळूहळू डेटा सायन्स डिपार्टमेंट आहे त्याच्यात, त्याच्यानंतर अर्थ सायन्स बोर्ड बोलणं झालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायन्स एज्युकेशन. आपल्याकडे भारतात हजारोने लाखो सायन्स टीचर, त्यातल्या किती लोकांना पॅडागॉजी म्हणजे शिक्षण शास्त्र माहिती. दुर्दैवाने 12वीपर्यंत MA BEd लागतं आणि 13वीपासून पुढे कुठेही शिकवायला कोणतंही वेगळं

0: क्वालिफिकेशन नाही, तर याच्याकरता निदान सायन्स एज्युकेशन असं एक वेगळं डिपार्टमेंटच आणू शकतो. म्हणजे काय त्याला विज्ञान शिक्षण शास्त्र असं म्हणायला काही की त्याच्यामुळे काय झालं की शिक्षकांना ट्रेनिंग देण्याचं काम सरकारने आमच्यावरती सोपवलं. आजही महाराष्ट्रात जे कॉलेज टीचर जे नवीन येतात त्यांना शिक्षण देण्याचं काम सुरू केलं. तर याला एक अॅक्रिडेशन नव्हता, आम्हाला कंपल्सरी अॅक्रिडेशन नाही. आम्ही रॉयल सोसायटी ऑफ सायन्सकडनं आमचं अॅक्रिडेशन करून घेतलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे खरोखरच म्हणजे तिथल्या आणि इथल्या इन्स्टिट्यूटमध्ये काही फारसा त्याचा. याचं कारण असं होतं विद्यार्थी आणि शिक्षकांच्या बरोबर आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर त्याच क्वालिटीचं डेव्हलप. आज सबंद पाची साती आयसरमध्ये मिळून 1000 कोटीचे इक्विपमेंट्स आहेत फक्त. ते इतका मोठा खर्च करून इन्फ्रास्ट्रक्चर जी बिल्डिंग वगैरे सोडून पण इक्विपमेंट या सगळ्या गोष्टी ह्याच्यात. एकट्या आयसर पुणेमध्ये 36 वेगळ्या प्रकारचे मायक्रोस्कोप एका इमेजिंग सेंटरमध्ये. अशा रीतीने एकात्मिक अशी युनिट सुरू केली आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. तसं आता आपल्याकडे एनआयआरएफ रँकिंग म्हणून.
1: सर, त्यानंतर महत्वाचा म्हणजे 20 वर्ष पूर्ण झाल्याचा टप्पा, ज्या हेतूने या संस्थेची स्थापना केली गेली तो हेतू किती साध्य झाला हा एक प्रश्न, आणि भविष्यात जाऊन ही संस्था काय वेगळं करणार आहे.
0: अगदी तुम्ही मला योग्य प्रश्न विचारला. सध्या आमच्याकडे सगळे आयसर म्हणून 4000 PhD
1: बर,
0: आणि त्यामुळे एक ही एक रिसर्च मोठी कम्युनिटी. त्यात 750 PhD स्टुडंट तर पुण्यात आहेत, त्यामुळे ही एक रिसर्च कम्युनिटी तयार झाली आहे आणि त्यामुळे एक पॉवर ज्याला म्हणतात त्याच्यात. आयसर ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी पहिल्यांदा मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन आमच्याकडे होते. एक पहिली गोष्ट म्हणजे अंडर ग्रॅज्युएट शिक्षण आणि हे एकत्र या, आणि दुसरी गोष्ट इंटरडिसिप्लिन. आता या दोन क्षेत्रांचा जर विचार केला तर आम्ही नक्कीच त्या दिशेने अगदी निश्चित वाटचाल करतोय आणि या जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आम्ही व्यवस्थित हे करतो, त्याच्याबद्दल शंकाच नाही. त्यावेळी ज्या अनेक गोष्टी केल्या होत्या त्या आता प्रसंगानुरूप आता बदलल्या गेल्या. एम्स आणि ऑब्जेक्ट्स बदलली गेली कारण विज्ञान नवीन बदललं गेलं. तर त्याच्याकरता म्हणून पुढच्या 15-20 वर्षात आमच्यापुढे जे विषय आलेले आहेत की जे आम्ही करायच्या ठरवलेले आहे ते सगळ्यात महत्वाचे विषय म्हणजे आता इंटर आयसर रिसर्च सेंटर सुरू करणार. कोणकोणत्या विषयात आहेत? ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग, क्वांटम, बायोटेक्नॉलॉजी, हेल्थ केअर, ऍडव्हान्स मटेरियल्स आणि रेअर अर्थ आणि प्रेशस मटेरियल्स. मला रेअर अर्थ बद्दल एक मिनिट सांगावंच वाटतं. भारताकडे इतक्या प्रचंड प्रमाणावरती वाळू हे आहे, वाळू किंवा या गोष्टी अवेलेबल आहेत, त्यातनं आपल्याला रेअर अर्थ किंवा प्रेशस मटेरियल लिथियम व्हॅनेडियम असे अनेक काढता येत. आता जी इलेक्ट्रॉनिक व्हेकलमध्ये लिथियम टंचाई झाले त्याच्या आपल्याकडे प्रचंड साठे, म्हणून प्रेशस मिनरल्स असा वेगळा भारत सरकारने एक विभागच सुरू केला आणि त्याच्यात आयसर एक त्याच्यात हे आहे. त्याच्यानंतर रिसर्च अँड इनोव्हेशन पार्क्स तयार करायचे, जसे IIT मद्रासने केलेले, IIT IISCने केलेले. इथं मला एक अगदी आवर्जून सांगावं की या सगळ्या ह्याच्यात आमच्या पायावरती उभारण्याच्या नादात किंवा ह्याच्यात इंडस्ट्री अकॅडेमिया हा जे इंटरॅक्शन त्याच्याकडे थोडंसं आमचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि आता ते आम्ही या पुढच्या ह्याच्यात सुधारणार. कसं सुधारणार? तर पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकरता विद्यार्थी जॉब सीकर का असावा, जॉब गिव्हर का असू नये, म्हणून इन्क्युबेशन सेंटर, स्टार्टअप्स या सगळ्याच्या करता आमच्याकडे वेगळी व्यवस्था केली. म्हणजे इंडस्ट्री अकॅडमीमधले हे एक प्रमुख सूत्र आहे. हे एक झालं. दुसरी गोष्ट म्हणजे इंडस्ट्रीशी सहभाग करून आता आमच्याकडे दोन प्रकारच्या PhDs होती, थिओरिटिकली जशी होते तशी आणि दुसरी इम्पॅक्ट मेकिंग PhD, म्हणजे ज्याचा समजा एक इंडस्ट्री आहे त्याच्यात त्यांना एक प्रॉब्लेम आहे तर ते जॉईंटली सोडून ती PhD असे दोन भाग सुरू केले. इम्पॅक्ट

0: पीएचडी म्हणजे आता परवाच आमच्या ह्याच्यामध्ये येतं, ह्याच्यावरती किंवा ट्रान्सलेशनल रिसर्च म्हणजे या रिसर्चचं ताबडतोब समाजाला उपयोग होईल असं हे करण्यात आलं. कारण इंडस्ट्री अकॅडमी याच्यामध्ये आता आम्ही इंडस्ट्रीशी त्यांच्या लेवलला जाऊन शेकँड करण्याच्या ताट आता आम्ही जवळजवळ सगळ्या आयसरनी माझ्याकडून 300 ते 350 पेटंट्स हे घेतले म्हणजे त्याच्याकरता योग्य मार्गक्रमणा झाली आणि ती आता रिसर्च पार्क किंवा आयटी पार्क याच्यात ती जाणार आहे. त्याच्यात इन्क्युबेशन सेंटर असतील, इनोव्हेटिव्ह आयडियाज जर असतील कोण तर त्याला पुढे डिस्कवरी त्या समाजोपयोगी वस्तू त्याचं कसं रूपांतर करतं, एखाद्या औषधाची निर्मिती असेल, एका इंजिनिअरिंग पार्टची असेल, नवीन डिव्हायसेस असतील, ते त्याची समाजोपयोगी हे कशी करता येईल ह्याच्यात आता हे कळणार आहे. आणि त्याच्यातनं बॉ सँडविच कोर्स ड्युएल डिग्री ते एक नवीन आत्ता गेल्या ह्याच्या महिन्यापासून डिक्लेअर केलेलं म्हणजे इंडस्ट्रीतल्या वाढण्यासाठी इंडस्ट्री अकॅडमी वाढण्यासाठी इंडस्ट्रीतल्या कोणत्याही माणसाला आमच्याकडे एखादा कोर्स करायचा असेल तर त्या कोर्सची आता आम्ही सध्या आम्ही आमच्याकडे आहेत त्यातलेच घ्यायला लागणार, पण पुढे जर असं झालं तर आमच्या मेरिट स्ट्रक्चरला धक्का न लावता जास्तीत जास्त इंडस्ट्री त्याच्यातनं आम्हाला जशी त्यांना हे मिळेल तशी आम्हालाही हे मिळेल. नंतर मी मगाशी सांगितलं एक डिस्कवरी बेस्ड पीएचडी आणि एक इम्पॅक्ट बेस्ड पीएचडी असे दोन. दुसरी एक म्हणजे सेकंड लाईन ऑफ लीडरशिप आपल्याकडे फार कमी आहे, ती डेव्हलप करण्यासाठी एक वेगळी यंत्रणाच इंटरायसरमध्ये सुरू होणार आहे. इंडियन नॉलेज सिस्टम किंवा एथिक्स याच्यावरती भर देऊन त्याच्यावरती कोर्सेस नवीन याच्यात सुरुवात होतील. इंटरनॅशनलायझेशन सगळ्यात महत्वाचं आहे माझ्या दृष्टीनं. आणि पॅन इंडिया एक्झिट अँड एंट्री आणि अकॅडमिक्स क्रेडिट बँक हे आता नवीन एनईपी मध्ये सगळ्यात महत्वाचा जो सगळ्या भाग आहे ज्याच्यावरतो आपण हे सगळं आम्ही करतोय. आम्ही एका पॅराडाईजमध्ये आहोत, 500 मीटर इकडे आणि 500 मीटर तिकडे कॉर्पोरेशनच्या ज्या दोन शाळा आहेत त्याच्यात प्रयोग तर सोडून द्या, प्रयोगशाळा सुद्धा नाही. म्हणून एक स्टुडंट ऍक्टिव्हिटी सेंटर या नवीन ऍक्टिव्हिटी सेंटरचा पहिल्यापासूनच स्थापना झाली. आत्ता त्या याच्यामध्ये दरवर्षी साधारणतः 25 ते 30 हजार विद्यार्थी तिथं येऊन येतात, भेट देतात, प्रयोग करतात. आमच्याकडे 750 प्रयोग मुलांना येतील, जोपासतील असे आहेत. आणि त्याकरता लागणारे स्टार्टिंग मटेरियल जी आहे ती म्हणजे रबर बँड, छत्रीच्या काड्या, अशा रद्दी अशा याच्यात अशा प्रकारचे 750 एक्सनंट आम्ही ठेवले. म्हणजे 2 वर्षापूर्वी ज्यावेळी भारत मंडप आमचं उद्घाटन झालं त्यावेळी पंतप्रधानांनी आमच्या स्टॉलला भेट देऊन याचा अगदी आवर्जून उल्लेख केला. आणि एक उदाहरण मी देतो की एका पुण्यात अशी वस्ती आहे जिथे नेहमीचा सीन असतो की आई दिवसभर काम करता आणि वडील काही न करता बाकीचे जे सिनॅरिओ आहे. एक वस्तीतली एक मुलगी आमच्याकडची जे मुलं जातो शनिवारवर त्यांना आम्ही आमच्याकडे घेऊन येतो बघायचं, बसा जेवा खा काहीतरी कर. तर त्यातल्या एका मुलीने आम्हाला विचारलं ताई तुम्ही हे सगळं चांगलं करता हे मलाही करता येईल का. ती मुलगी 7वीतली का 8वीतली फक्त, पण तिने हे सगळं बघितलं की अरे आपल्या याच्याशिवाय दुसरं काहीतरी जग आहे. तर आमचे विद्यार्थी म्हणले हो तुलाही करता येईल पण तुला त्याच्याकरता अभ्यास करावा लागेल, आम्ही तुला मदत करू शाळेत. त्याला मदत करून 3 वर्षापूर्वी ती मुलगी आयसर भोपाळला जॉईन झाली. हे मी माझ्या दृष्टीने आपण जे समाजाला परत
1: देणार आहे
0: ते या रूपाने आपण फेडा.
1: खरं आणि हे केवळ शिक्षणापुरतं आहे असं मला म्हणायचं नाही, हा दृष्टिकोन आहे, एक वैज्ञानिक दृष्टी रुजवणं पण आहे समाजामध्ये.
0: 4 आयसरचा चेअरमन होतो बोर्ड ऑफ गव्हर्नर्स म्हणून, त्या सगळ्या आयसरमध्ये या प्रकारची स्कीम पुढे चालू ठेवावी जिथे विद्यार्थी येऊन आपल्या हाताने साधे प्रयोग करू शकत.
1: बरोबर.
0: आणि त्यातच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची सवय असते. त्रिकोणाच्या 3 कोनाची बेरीज 180 असते हे आम्हाला सांगितल्यानंतर आपण कधीही प्रश्न का दाखवा. गणिताच्या सह प्रयोगशाळा केली आणि त्यात ट्रेन द ट्रेनर असा खूप मोठा एक महत्व

0: महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. 35 आता लोक काम करतात त्याच्यात आणि त्याचा कल्पक घर नावाचा एक प्रोजेक्ट तयार केलाय. भारतातल्या कुठल्याही इन्स्टिट्यूटला त्याच्यात करायचं असेल त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये तर आम्ही नॉलेज पार्टनर म्हणून तिथे जाऊन करू. त्याचं पहिलं आता पीसीएमसी सायन्स सेंटर चिंचवडमध्ये तो पहिला सुरू. आणि 1930 सालानंतर आपल्या भारताच्या भूमीवरती केलेल्या संशोधनाकरता नोबेल प्राईज मिळालेलं नाही. ते या सगळ्या प्रयोगातून कधी ना कधी तरी मिळेल अशी अपेक्षा ठेवूया आणि तोच भारताच्या विज्ञान इतिहासातला सुवर्ण दिन ठरेल.
1: वा
0: नमस्कार
1: सर. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि 20 वर्षाची आयसर पुणेची वाटचाल खरोखर अर्ध्या तासात मांडणं ही अवघड गोष्ट आहे.

0: आपल्या भारतात भारताच्या भूमीवरती केलेल्या संशोधनाकरता नोबेल प्राइज मिळालेलं नाही. ते या सगळ्या प्रयोगातून कधी ना कधीतरी मिळेल अशी अपेक्षा ठेवूया आणि तोच भारताच्या विज्ञान इतिहासातला सुवर्ण दिन ठरेल.
1: वा
0: नमस्कार
1: सर. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि 20 वर्षाची आयसर पुणेची वाटचाल खरोखर अर्ध्या तासात मांडणं ही अवघड गोष्ट आहे. आपण प्रयत्न केला. तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या संस्थेला आणि आपल्या प्रयत्नांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद.
2: सप्ताह विशेष चर्चा या कार्यक्रमात आता आपण ऐकली आयसर पुणे या संस्थेची 20 वर्ष याविषयी संस्थापक सदस्य डॉ अरविंद नातू यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य मोनिका मेहेकरे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. ही चर्चा आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आली. आपण ऐकत आहोत आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 10:01 आणि 12 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीत.

नाट्यसंगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं पंडित प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात सौभद्र या नाटकातलं पद. पदरचना आणि संगीत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं होतं. यानंतर काकासाहेब खाडिलकरांच्या मानापमान या नाटकातलं पद ऐकूया. संगीतकार गोविंदराव टेंबे, गायिका आशा भोसले.

0: कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या मानापमान या नाटकातलं पद आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत गोविंदराव टेंबे यांचं होतं. यानंतरचं पद काही क्षणातच.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: फसला अनोळख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.

0: तिन्ही कॉलेजला.
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का?
2: काय कसं आहात? काय झालं?
1: फीस अटेन्शन.
2: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: आरबीआय सांगते,
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: माणिक वर्मा यांच्या स्वरातलं हे पद होतं स्वयंवर या नाटकातलं. पदरचना कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची होती. संगीतकार होते भास्कर बुवा बखले.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

पत्रकार यांच्या स्वरात विद्याधर गोखले यांचं पण आपण ऐकलं. संगीत वसंत देसाई यांचं होतं. नाटक पंडितराज जगन्नाथ. आणि नाट्यसंगीताच्या या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया

0: डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे पदोतं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं, संगीत वझे बुवा यांचं होतं, नाटक सन्यस्त खड्ग. आणि याबरोबरच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर, विषय गंध.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 10:25 झाली आहेत. आता ऐकूया काही स्थानिक निवेदनं. हे सुरुवातीचं निवेदन विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे यांच्याकडून आलेलं. या संस्थेमध्ये माडी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 15 जूनपासून सुरू होतीये. हा निवासी अभ्यासक्रम 1 वर्षाचा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना रोपवाटिका व्यवस्थापन, फळं फुलं आणि भाजीपाला लागवड तसंच बागकामाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षण प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी इयत्ता 9वी पास असणं आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिका, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसंच विविध खासगी संस्थांमध्ये माळी पदावर काम करण्याच्या संधी उपलब्ध होतात. तरी या अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक डॉ दत्तात्रय लाड यांनी केलं आहे. आता हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची काही निवेदनं. रेश्मा अजर शेख ही 20 वर्षांची युवती 10 मार्चला सकाळी 11:00 दत्तवाडी नेरे तालुका मुळशी जिल्हा पुणे इथून बेपत्ता झाली आहे. तिचं वर्णन याप्रमाणे. रंग सावळा, उंची अंदाजे 5 फूट, डोळे काळे, डोळ्यांना चष्मा आहे, नाक सरळ आहे, बांधा सडपातळ. तिने आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलाय. तिला मराठी आणि हिंदी भाषा येतात. कोणाला सापडल्यास हिंजवडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. झिया इम्रान मानकर ही 19 वर्षांची युवती 22 मेला सकाळी 10:00 बेपत्ता झाली आहे. ही युवती कॅप्रिकॉन सोसायटी इथे कोंढवा इथं राहते. वर्णन याप्रमाणे. रंग गोरा, अंगाने मध्यम, उंची अंदाजे 5 फूट, केस काळे आणि लांब आहेत, चेहरा गोल, नाक सरळ. तिनं काळ्या रंगाचा बुरखा तसंच ग्रे रंगाची चप्पल घातली आहे. कोणाला सापडल्यास लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा. पारू सुनील बिरंगणे ही 16 वर्षांची मुलगी 25 एप्रिलच्या बेपत्ता झाली आहे. पिसोळी तालुका हवेली या ठिकाणून. तिचं वर्णन याप्रमाणे. उंची 4 फूट, बांधा सडपातळ, केस काळे आणि लांब आहेत, रंग गोरा, नाक सरळ, चेहरा गोल, डोळे काळे आहेत. तिच्या गळ्यापासून छातीपर्यंत भाजल्याचा डाग आहे. तिनं काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस आणि पांढऱ्या रंगाची ओढणी घेतली आहे. तिला मराठी भाषा येते. ही मुलगी कोणाला दिसल्यास काळेपडळ पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. नागोराव भाऊराव रांजणे हे 43 वर्षांचे गृहस्थ 29 एप्रिलला सकाळी 10:00 भूगाव इथल्या त्यांच्या राहत्या घरातून बेपत्ता झालेत. त्यांचं वर्णन याप्रमाणे. चेहरा उभट, अंगाने सडपातळ, नाक बसकं, केस काळे पांढरे आहेत, उंची अंदाजे 6 फूट, त्यांच्या पायात चपला आहेत. हे गृहस्थ कोणाला सापडल्यास बावधन पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. काही स्थानिक निवेदनं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकलीत.
1: श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:30 आहेत. या पहिल्या प्रसारण सभेतून मी शैलेश परांजपे आपला निरोप घेतो. यानंतर आपल्या बरोबर असतील माझ्या सहकारी

0: मेघा होमकर।
1: मध्यम लहरी 378°, 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 10:30 आहेत। आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत। आजच्या कार्यक्रमात ऐकूयात हिंदी चित्रपटसृष्टीतील काही गाजलेली आणि रसिकांच्या मनात कायम घर करून राहिलेली सुमधूर गीतं। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जो जीता वही सिकंदर या चित्रपटातील उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरातील गीत। मजरूह यांच्या गीताला संगीत आहे जतीन ललित यांचं।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील गीत. कुमार सानू यांचा स्वर, संगीत आर डी बर्मन यांचं.

हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता ऐकूयात प्रेम भावना अतिशय सुंदर शब्दात व्यक्त करणारं आणखी एक गीत. परदेस या चित्रपटातील हे गीत आनंद बक्षी यांचं आहे. संगीत आहे नदीम श्रवण यांचं आणि स्वर कुमार सानू यांचा.

0: श्रोतेहो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातील यापुढचं गीत आपण ऐकूयात दिल से या चित्रपटातून. उदित नारायण यांच्या स्वरातील हे गीत गुलजार यांच्या गीताला संगीत आहे ए आर रहमान यांचं.

आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात आजचं शेवटचं गीत पापा कहते है या चित्रपटातील जावेद अख्तर यांचं हे गीत. संगीत आहे राजेश रोशन यांचं तर स्वर उदित नारायण यांचा.

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम सकाळचे 11 वाजले आहेत. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया अदिती बॅनर्जी यांचं उपशास्त्रीय गायन. यामध्ये सुरुवातीला ऐकूया माज खमाज ठुमरी आणि त्यानंतर मिश्र कौशिक ध्वनी दादरा. सुरुवातीला माज खमाज ठुमरी उपशास्त्रीय गायन अदिती बॅनर्जी यांचं.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अदिती बॅनर्जी यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकत आहोत. माज खमाज ठुमरी आपण ऐकलं, आता ऐकूयात मिश्र कौशिक ध्वनी दादरा.

0: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलं अदिती बॅनर्जी यांचं उपशास्त्रीय गायन माज खमाज ठुपरी आणि मिश्र कौशिक ध्वनी दादरा. याबरोबरच शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत.
1: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

0: तुमच्या घरातील ओला कचरा फेकून देताय, आता तो वापरून घरच्या घरीच खत तयार करा।
1: होय, होम कंपोस्टिंग मुळे तुमचा ओला कचरा उपयुक्त बनतो आणि तुम्ही पर्यावरणाची काळजी घेऊ शकता।
0: फक्त काही सोप्या स्टेप्स मध्ये घरच्या घरी कंपोस्ट तयार करा आणि आपल्या बागेतील झाडांना निरोगी ठेवा।
1: आपल्या पुणे शहराचं नाव उजळवूया, चला आपण सर्व मिळून होम कंपोस्टिंगचा अवलंब करूया।
2: मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍप वर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 11:30 वाजले आहेत। आता ऐकूया गाता रहे मेरा दिल, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम।

श्रोतेहो, आज आपण ऐकणार आहोत मराठी चित्रपटसृष्टीतील काही लोकप्रिय, प्रसन्न आणि मनाला उभारी देणारी गाणी. तर सुरू करूया प्रेम, उत्साह, आशावाद आणि जीवनाचा आनंद व्यक्त करणाऱ्या सुरील गीतांचा प्रवास. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे चिनार महेश यांचं.

श्रद्धेहो, आठवणींची एक वेगळीच दुनिया असते. काही क्षण काळाच्या पडद्याआड जातात, पण मनात मात्र पुन्हा पुन्हा नव्याने उमलतात. ऐकूया हे पुढचं गीत, चित्रपट ती सध्या काय करते. गायक मंदार आपटे आणि आर्या आंबेकर, संगीत आहे निलेश मोहरीर यांचं, तर गीत देवयानी कर्वे कोठारी यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया मराठी चित्रपटसृष्टीला नवा आयाम देणाऱ्या सैराट या चित्रपटातील गीत. प्रेमाच्या ओढीची आणि ग्रामीण भावविश्वाची सुंदर अभिव्यक्ती असणारं हे गीत स्वर अजय गोगावले यांचा, गीत आणि संगीत अजय अतुल यांचं.

0: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप महमूद, ज्युनियर महमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, मुखरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी मारुते, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
1: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठानी बचा के क्या करेगा?
2: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठानी बचा के क्या फायदा, ये ले चलेगा.
0: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 253-1705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचंय, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. हा सुंदर प्रवास पुढे सुरू ठेवत आपण आणखी काही प्रसन्न आणि भावस्पर्शी गीतं ऐकणार आहोत. कधीकधी मनाला सावरण्यासाठी फक्त काही सुंदर शब्द आणि एखादी सुंदर सुरेली धून पुरेशी असते. ऐकूयात यापुढचं गीत, चित्रपट मितवा. स्वप्निल बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरातील हे गीत आहे अश्विनी शेंडे यांचं, संगीत निलेश मोहरीर यांचं.

आणि ते ऐकूयात कार्यक्रमातलं आजचं शेवटचं गीत. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील हे गीत श्रीरंग गोडबोले यांचं, संगीत आहे अविनाश विश्वजीत यांचं, तर स्वर आहे ऋषिकेश रानडे यांचा.

श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण मराठी चित्रपट संगीतातील काही लोकप्रिय आणि मनाला सकारात्मक ऊर्जा देणारी गाणी ऐकलीत. याबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहेत. दुपारचे 12 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आज सखी संदेश हा फोन इन कार्यक्रम. विषय आहे जावई माझा भला. सूत्रसंचालन करत आहेत सविता जेरे. सादरकर्त्या आहेत निलिमा पटवर्धन.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ऐकूया कार्यक्रम सखी संदेश.
1: सखी संदेश.

0: मैत्रिणींनो, हिंदू पंचांगानुसार चांद्र आणि सौर वर्षातला फरक भरून काढण्यासाठी साधारणपणे 3 वर्षांनी एकदा येतो तो अधिक महिना. अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास. हा महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्याचबरोबर नाते संबंध अधिक दृढ करण्याचा सुंदर सोहळा पण यामध्ये आहे. आणि हा 3 वर्षांनी येणारा हा एक महिना, या महिन्यामध्ये जावयाला वाण देणं किंवा जावयाचा मान करणं ही खूप जुनी परंपरा आहे. आणि जावयाचा मान म्हणजेच प्रेम, आदर आणि आपुलकीने विणलेली नात्यांची रेशीमगाठ. आणि मैत्रिणींनो, याच जावयांबद्दल बोलण्यासाठीचा आजचा आपला सखी संदेश. तर बघूया आजचा पहिला फोन कोणाचा आहे तो. नमस्कार, फोन इन सखी संदेश या कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलताय आपण?
1: मी शर्मिला ओक, पुणे कोथरूड.
0: हा शर्मिला ताई, स्वागत आहे आपलं.
1: हा, आज अधिक मास, जावई आणि आई वडील.
0: बरोबर
1: बरोबर. अधिकस्य अधिकम फलम म्हणतात. आणि आता आमच्या मुलीचं लग्न 25 वर्षाच्या वर होऊन गेली, तर आमचे जावई म्हणतात की अहो, दरवर्षी अधिक मेहनत आम्हाला काय, तुम्ही काही ना काहीतरी देता, आमचं तुमच्याविषयी प्रेम आहे, आदर आहे. म्हटलं ठीक आहे, आता जरी आमची वय झाली असली तरी सुद्धा म्हटलं जावई हा एक अतिशय नाजूक धागा असतो.
0: बरोबर.
1: जावई म्हणजे विष्णू समान मानतात.
0: अगदी.
1: आणि हा जरी मलमास म्हणून तो प्रसिद्ध असला तरी तो मलमास नाहीये, पुरुषोत्तम मास. आणि पुरुषोत्तम मासात म्हणजे विष्णूचं सगळं धार्मिक, त्याच्याविषयीचं सगळे धार्मिक स्तोत्र, पवमान अभिषेक वगैरे आपण सगळे घरोघरी करतच असतो. आणि जास्तीत जास्त तो अधिक महिना उत्साहाने आपण साजरा करतो. त्यातलाच एक भाग म्हणजे जावयाला वाण देणं.
0: अगदी.
1: आता पहिले 2-4 वर्ष जितकं आम्हाला शक्य आहे तेवढं चांदीबिंदीचं आम्ही दिलं. पण आता जे काय आपल्या आवाक्यात बसेल असं पण ते करायचं काही कवी म्हणून. आणि मी यंदा सुद्धा ते केलं. आणि मी एकदम 33 अनारसे न देता 11 लाडू, 11 बत्ताशे, कारण छिद्र द्यायचंय, आणि 11 आंबे असं 33 वाण केलं. आणि मुलीची सौभाग्यवट्टी भरली. आणि वास्तविक पाहता हे आमचे जावई मुलासारखेच आहेत. आमचा मुलगा असून जेवढं आमचं प्रेमानी आणि आदरानी आमच्याशी वागतात ना, तेवढेच ते आज गेली 27-28 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला, पण कधीही त्यांनी जावई पण असा दाखवला नाही. आणि प्रत्येक वेळेस आमच्या मदतीला येणं, आमची चौकशी करणं, आपुलकी नाही सगळं. कुठेही नाही तर असलं, मुलाला वेळ नसला तर लगेच म्हणतात मी येतो की न्यायला तुम्हाला, शाळेत ना कुठे देवदर्शन हे ते, म्हणजे अतिशय सभ्यता आणि उत्तम संस्कार त्यांच्यावर असल्यामुळे अतिशय आम्हाला गुणी जावई म्हणाला. मुलगी तर काय आपलीच असते, ती तर दर अधिक मासात माझी ओटी भरते. मला म्हणते तू यायचं 4 दिवस माहेर पण करायचं, तुला मी माहेर पण करते. अशा तऱ्हेच्या भावना त्या दोघांच्या आहेत. आणि यंदा वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे मला नातीचं लग्न झाल्यामुळे नात जावई पण आले. आणि तो पण मुलगा खरा लहान आहे, नवीन आहे अजून, पण तो इतका त्यांनी आम्हाला हे केलेला आहे. जसं अनर्शात न जसं छिद्र असतात, तशा तऱ्हेच ना त्यांनी आम्हाला स्नेह, प्रेम, आदर हे दिल्यामुळे आमचं त्याचं नातं ह्या 3 महिन्याचंच आता अगदी दृढ झालेलं आहे. अतिशय चांगला मुलगा आहे. तर म्हणजे आम्ही 5-6 जणी बहिणी होतो. आई वडिलांनी जरी अगदी आदर अधिक मासात काही दिलं नाही तरी इतकं त्यांनी संस्काराचं, सुसंस्काराचं वाण दिलेलं आहे आणि ते आम्ही जपून ठेवलंय.
0: शर्मिलाताई, अतिशय सुंदर अशा तुमच्या भावना तुम्ही पोहोचवल्यात. तुम्ही अधिक महिना यावेळेस आधुनिक पद्धतीने साजरा केलात. खूप सुंदर वाटलं तुमच्या जावयांविषयी, तुमच्या नातजवयांविषयी आणि तुमच्या आई वडिलांच्या जावयांविषयी ऐकून. आज फोन केला, धन्यवाद.
1: तुम्हाला पण धन्यवाद.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलते?
1: नमस्कार, मी सुवर्णा भोर बोलते, वाडेवलहून.
0: हा सुवर्णा ताई, स्वागत आहे.
1: आजचा विषय काय अधिक मासाच आहे ना, जावाविषयी. मॅडम, आम्ही पण तीन बहिणी, तर आमच्या आईनी 2006 मोठं दोंडेवाण केलं होतं सगळ्यांना, जावायांना.
0: बर.
1: हो, कसं आईचं कसं वेगळं असतं, हो तशी ती आठवण कधी पण विसरू शकत नाही.
0: खरंय खरंय.
1: तिने जावायला बोलवून हे आणि म्हणली पुढच्या धोंडेला मी मला चांदीची भांडे बिंडे करून आला, आणखीन ह्याच्यापेक्षा मोठं धोंडेवाण करायचं, पण आईच एक्सपायर झाली.
0: अरे बरोबर.
1: हो ना, पुढच्या धोंड्यापर्यंत. पण एकच धोंडा आम्हाला तिने असा खूप आयुष्यभर आठवणीत राहील असं करून ठेवला.
0: कायमसाठी आठवणीत राहणारा हा अधिक महिना तुमच्यासाठी झाला.
1: हो, अधिक महिना आला की मॅडम आईची खूप आठवण येते. आईने दुसरं धोंडेवाण चांदीचं नाही करू द्या, पण चांदीसारख्या सोन्यासारख्या आठवणी ठेवल्या.
0: वा वा, किती छान.
1: हो,
0: फार सुंदर.
1: आणि असं छान सगळ्यांना एवढे 33-33 अनारसे बताशे असे धोंडे, असं धोंड्याची शिदुरी म्हणतात आमच्या तिकडे, तर शिदुरी बिदुरी सगळी दिली तिघींना पण, आणि रात्रभर जागली तेवढं करायला मॅडम ती एकटीने केलं सगळं.
0: बापरे, किती छान. म्हणजे मनापासूनच प्रेम होत, मनापासूनची इच्छा होती, आणि आपल्या जावई आणि लेकी विषयीच आपुलकी होती, त्यातनं ते सगळं निर्माण झालं.
1: हो हो,
0: खूप छान सुवर्णाताई आज व्यक्त झालात. मनापासून आभार तुमचे.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार. फोन इन सखी संदेश कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: मी सुनीता भगवान बोलते रास्ता पेठेतून.
0: हां सुनीता ताई, स्वागत आहे.
1: आज विषय जाव यांच्या बद्दल बोलायचं आहे ना.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: बोलायचं होतं म्हणजे पिक्चर वगैरे भरपूर आलेत जावे
0: बरोबर.
1: जावयाची जात जावई माझा भला, तर भला मध्ये माझे जावई मोडतात.
0: वा छान.
1: लग्नाला 9 वर्ष लागले मुलीच्या, तिथे आहेत सगळे. जरा काय झालं किरकोळ वगैरे तर लगेच धावून येणं, हे मदत करतात.
0: म्हणजे हल्लीचे जावई जावई राहिले नाहीयेत, ते मुलाप्रमाणे आपली काळजी घेतात.
1: हो हो बरोबर.
0: वा छान छान.
1: आणि अजून एक जरा,
0: हा हा
1: माझ्या आई वडिलांचे जावई म्हणजे माझे मिस्टर, ते
0: हो
1: पण
0: हो
1: त्यांनी पण खूप त्यांना सहकार्य केलं.
0: वा छान.
1: हा काय आजारी वगैरे असले तर स्वतः तिथं थांबणं केलं.
0: म्हणजे तुमचे जावई जितके चांगले आहेत तितकेच तुमच्या आई वडिलांच्या जावयाने सुद्धा तुमच्या

0: आई वडिलांची सेवा केली.
1: हो,
0: वा, छान.
1: आजारी होते. आता माझे वडील, पण जेव्हा 2-3 वर्ष 3 वर्ष झाली
0: बरोबर.
1: जेव्हा ते ऍडमिट वगैरे होते महिनाभर, तेव्हा रोज यायचे त्यांना भेटायला.
0: वा, छान. हे नातं जे आहे तुमचं, तुमच्या जावयांविषयीचं, हे असंच वृद्धिंगत होऊ दे, छान राहू देत, यासाठी मनापासून शुभेच्छा.
1: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हां, आकाशवाणी पुणे केंद्र का?
0: बरोबर.
1: मी सविता बोराटे बोलते, बालेवाडीहून.
0: हां सविता ताई, स्वागत आहे.
1: आजचा आपला विषय आहे अधिक महिन्याचे महत्व, की आपल्या नात्यामधल्या जावई यांचं महत्व किंवा त्यांचं श्रेष्ठत्व.
0: बरोबर.
1: म्हणजे आता हे माझं 10वं अधिक महिन्याचं वाण
0: आहे
1: या वर्षीचं.
0: बर.
1: माझ्या मुलीच्या लग्नाला जवळजवळ 30 वर्ष होत आलेले.
0: बर.
1: दर 3 वर्षाचं असं म्हणून. पण पूर्वी कसं होतं की अधिक महिन्याचं जे वाण द्यायचे ते आपलं एक छोटस काही म्हणजे छोटस द्यायचे.
0: बरोबर.
1: जसं ज्याला जसं जसं आईपतीप्रमाणे म्हणा किंवा परिपाठाप्रमाणे म्हणा.
0: बरोबर. बरोबर.
1: किंवा जो आपला हे चालू आहे की अनारसे द्यायचे, हे द्यायचं, ते द्यायचं असं. पण त्याच्यातून नंतर हळूहळू तोडगा असा निघाला की बत्तासे सुद्धा चालतात. नंतर आपलं मैसूर पाक पण चालतो कारण त्या पदार्थांना भोक असतात. अधिक महिना हा म्हणजे भौगोलिकरित्या पण येतो आणि याला तेवढंच पौराणिक पण महत्व आहे.
0: बरोबर.
1: अधिक महिन्याचं महत्व आहे हे वैधृती व्यतिपात वगैरे हे जे पात आहेत म्हणा किंवा या ज्या घटना आहेत या महत्व किंवा पौर्णिमेचं अमावस्येचं त्याप्रमाणे ते दान द्यायचं असतं. पण आता काल परत्वे कसं झालं की तेव्हा पूर्वीच्या काही 3-3, 4-4 मुली असायच्या त्यामुळे प्रत्येकाला सगळं काही भरपूर प्रमाणात देणं शक्य.
0: बरोबर. बरोबर.
1: आणि त्या मनाने त्या काळामध्ये जावयांना सुद्धा अपेक्षा असायची की आपल्याला हे मिळालं पाहिजे सासूरवाडीवरून. आता काल परत्वे ती संकल्पना बदललेली आहे. तेवढे आपल्या मुली पण तेवढ्या इंडिपेंडेंट झाल्याय म्हणा किंवा प्रत्येक घरोघरी एखाद दुसरी अशीच मुलगी असल्यामुळे आई वडील पण जावयासमोर आपलं हे कमी दिसायला नको या भावनेतून म्हणा किंवा जावयाचं श्रेष्ठत्व मान्य करून त्यांना त्याप्रमाणे चांदीचं ताट किंवा चांदीची काही पण असं हे देत असत. आता आम्हीच पहिल्या अधिक महिन्याला तिला कपाट दिलं होतं कारण तिच्या गरजेप्रमाणे आपण वस्तू द्यावा असं माझं मत होतं.
0: बरोबर.
1: तिच्या कारण तिचं लग्न झालं त्याच अधिक महिन्याला. मग तुझ्या घराला कुठली एखादी वस्तू गरजेची आहे ती बघ त्याप्रमाणे सांग. उगाच आपलं म्हटलं चांदीचं ताट देऊन ते ठेवायला जागा पाहिजे ना.
0: बरोबर.
1: हे पण हा पण एक विचार असतो. आणि यात जावयाचं महत्व म्हणजे काय की जावई हा एक आपल्या पौराणिक कालांमध्ये म्हणा किंवा दैवी याच्यात म्हणा आध्यात्मिक याच्यामध्ये म्हणा त्या श्रेष्ठत्व मान्य केलेलं आहे.
0: बरोबर.
1: जावई पूजन म्हणजे ब्राह्मणाचं पूजन असतं.
0: बरोबर.
1: एक प्रकारे देवाचं पूजन असतं. त्यांनी सुद्धा तसंच आपल्या सासूला महत्व दिलं पाहिजे. हा पण त्याच्या मागे भाव असतो. हल्ली त्याला काही एवढं महत्व राहिलेलं नाहीये. जावयाला घरात म्हणजे मुलासारखं वागवणं या संकल्पनेखाली त्याला अरेतुरे करणं किंवा त्याच्याशी कसंही म्हणजे बोलायचं या दृष्टीने हे मी काही फार पूर्वीच्या काळातली नाहीये पण तरी सुद्धा हे मला मान्य नाहीये. जावई हे जावईच त्यांना त्यांचा योग्य मान आपण द्यायला पाहिजे. त्या दृष्टीने माझे जे जावई आहेत ते खरोखरच अतिशय शांत कधी कशाची अपेक्षा न करणारे आणि आमच्या अडीअडचणीच्या काळात त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. अगदी पैशाची सोडून द्या तुम्ही पण बाकीची खूप मदत लागत असते.
0: बरोबर.
1: त्यांच्या सासऱ्यांच्या आजारपणामध्ये ते माझ्या मुलाच्या एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे वागले. आम्ही म्हणजे त्याच्या लग्नाला पण जाऊ शकलो नाही. त्याचे आई वडील लग्नाला जाऊ शकले नाही पण त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी त्यावेळेस केली होती आणि हे महत्व मला जास्त जाणवलं आणि म्हणून अशामुळे आपण

0: खरोखर महत्व द्यावं. ते घरातलेच असतात, ते बाहेरचे असतात असं माझं म्हणणं नाही, पण म्हणून घरातलेच म्हणून त्यांचा अनादर करणं किंवा त्यांना अरे तुरे करणं हे माझ्या मनाला पटत नाही. आता प्रत्येकाचे दृष्टिकोन येते, त्या दृष्टीने जावई पूजन ज्याची संकल्पनाच अशी आहे आध्यात्मिक याच्यामध्ये की त्यांना आपल्या घरामधला एखाद्या मोठ्या व्यक्तीचा मान तिथे मिळाला पाहिजे किंवा जावयांना आदरानेच वागवलं पाहिजे. हे जी ही जी कल्पना आहे ही कल्पना आता पुष्कळची पुसटशी होत चाललेली आहे.
1: बरोबर
0: असं मला वाटतं. आणि या दृष्टीने या अधिक महिन्यातलं जावई पूजन हे अतिशय महत्वाचं आहे.
1: खरंय खरंय
0: असं माझं मत आहे.
1: छान सरिताजी, खूप छान तुम्ही व्यक्त झालात. जावई कसा असावा किंवा जावयासाठी आपण कसं असावं याविषयी जे तुम्ही मोलाच्या गोष्टी बोलल्यात खूप छान वाटलं. त्यामुळे एक वेगळं मत तुम्ही इथे दिलं. तुमचं आणि तुमच्या जावयांमधलं हे असलेलं नातं असंच वृद्धिंगत होऊ दे यासाठी खूप शुभेच्छा. आज फोन केलात, धन्यवाद.

0: फरांदे बोलतीये पुण्यातून.
1: हा राजश्री, ताई स्वागत आहे.
0: माझं म्हणजे आई वडिलांची रोज आवाई म्हणजे माझे मिस्टर, त्यांचा खूप माझ्या आईने लाड केलेला आहे शेवटपर्यंत. म्हणजे आता आई नाहीये पण खूप अधिक महिन्याचं तिने संपूर्ण केलेलं आहे. आणि वडील खूप लवकर गेले लग्नानंतर, पण मग आई एकटी असून आईने व्यवस्थित केलंय सगळं त्यांचा लाड. आणि आता मग माझा भाऊ भाऊजाईनी केला त्यांचा अधिक महिना यावर्षी. हो, आणि मी माझ्या जावयांचा तसंच लाड करते. जावई छान आहेत, अगदी सुंदर, म्हणजे स्वभाव चांगला आहे, शांत आहेत, आणि मुलीची पण काळजी खूप घेतात, नातवाची घेतात. आपल्याला काही टेन्शन नाहीये, खूप खूप सुंदर आहे सगळं. आणि हे म्हणजे खूप चांगलं वाटतं की नाही, धोंड्याचं जेवण आपल्या आईने करणं. आणि मी इतके मोठे हे म्हणायचे की मी खूप मोठा झाले, आता कशाला करताय, किती वर्ष लग्नाला झाली आहेत, तरी पण आई करायच्या अगदी आठवणीने त्यांचं.
1: कारण आपल्या आईचं आणि आपल्या मिस्टरांचं किंवा जावयाचं आणि सासूचं हे नातं वेगळंच असतं.
0: वेगळंच असतं,
1: म्हणजे म्हटलं तर प्रचंड प्रेम असतं, म्हटलं तर आदर असतो.
0: हो हो, अगदी अगदी खरंच.
1: तर खूप छान वाटलं, आज व्यक्त झालात, मनापासून धन्यवाद.
0: अच्छा, ओके मॅडम,
1: धन्यवाद.

0: अंदर ओळखी सदाशिवपेठेतनं हे ना द्विशे जावई
1: बरोबर.
0: मला दोन जावई आहेत, मोठे सच्चिदानंद रानडे सीए आणि धाकटे यश बर्वे ते इंजिनियर. पण म्हणजे दोघही अतिशय व्यवस्थित आहेत. आपण मुलासारखे म्हणतो ना तसं खरेच दोघही जण आहेत. अगदी कुठल्याही वेळेला उभे राहणारे धाकट्या मुलीच्या लग्नात संबंध मोठ्या भावासारखं त्यांनी सांभाळून घेतलं होतं. नंतर धाकटे जावई यांना बरं नव्हतं तर अगदी गाडीतनं पाय धरून उतरवण्यापासून सगळं म्हणजे असे दोघंही व्यवस्थित आहेत. आणि अति जावई म्हणून राहायला येत आहेत किंवा आम्ही फार जातोय असंही नाही. दोघंही आपापल्या परीने आपली आपली म्हणतात ना अति गेलं की
1: आपली पत राखून राहतात.
0: हा पत राखून. आणि आम्ही अजिबात आरे तुरे वगैरे असं काहीही म्हणत नाही आहोत म्हणतो कारण त्यांचा त्यांना मान मिळालाच पाहिजे. म्हणून अहोज अहोज करतो. आणि आता माझ्या आई वडिलांचे जावई ना ते पण अगदी व्यवस्थित आहेत. माझे मिस्टर एसएससी बोर्डात होते तर रिटायर झाले. आता ट्रक गाड्या काहीही चालवायचा आमच्या घरातला धंदा होता ते पण व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे दोन्ही केलं, चालवणं गाड्या आणि नोकरी. आणि माझे मेहुणे दाते केशवराव दात्यांचे पंटू, बहीण हयात नाही आता दुर्दैवाने पण ते आहेत. पण त्यांनी सगळ्यांशी आमच्याशी ठेवले म्हणजे आता बहीण नाहीये तरी सुद्धा ते येणे आणि प्रत्येकाचं आजारपण वगैरे असं सगळं ठेवलेलं आहे त्यांनी.
1: तुमचं जे असं संपूर्ण फुललेलं नातं आहे सगळीकडनं ते असंच छान बहरत राहू दे यासाठी मनापासून शुभेच्छा.
0: शेवटी असं म्हणायचंय जावई येते घरातोची दिवाळी दसरा.
1: वा छान छान. आज फोन केलात मनापासून धन्यवाद.
0: हो तुम्हालाही धन्यवाद.

0: हेलो,
1: हेलो, नमस्कार आदर पूर्वक नमस्कार मैडम।
0: नमस्कार। सखी संदेश
1: खूप हवा।
0: कार्यक्रमात
1: थैंक
0: स्वागत आहे।
1: यू मैडम। मी संगीता पाटील बोलते घरकुलवरून।
0: बर, बोला ना।
1: तर जावयांच्या बाबतीत म्हणलं तर माझे आई वडील खूप भाग्यवान होते, म्हणजे आम्ही दोघी बहिणी,
0: हां,
1: माझ्या मोठ्या ताईचे नाव आहे शोभा चौधरी
0: बर।
1: आणि माझं नाव संगीता पाटील। तर म्हणजे जावयांच्या बाबतीत इतके भाग्यवान ठरले माझे आई वडील,
0: बर।
1: अगदी मोठे जावई आहेत माझे मेवणे राजेश चौधरी त्यांचे नाव आहे। तर ते अजूनही माझ्या आई वडिलांना, म्हणजे आई वडील तर वारले आईला सांभाळत आहेत,
0: वा
1: 28 वर्ष झाले। अतिशय अभिमान वाटतो सर
0: वा
1: मॅडम
0: वा, फार सुंदर।
1: आणि माझे मिस्टर जे होते ते सुद्धा म्हणजे खूप स्वभावाला खूप छान होते, पण दुर्दैवाने त्यांचं निधन झालंय
0: बर बर
1: आता। पण जावयांच्या बाबतीत ते खूप भाग्यवान ठरले, कारण त्यांनी इतका सांभाळ केला आईसारखा आणि अजूनही करतायत,
0: वा छान।
1: त्याच्यामुळे आणि त्यातले त्यात आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत, कारण आमचे पण सगळे जावई इथन भाचू आहेत। नंदेंच्या घरी आमच्या तिघी मुली गेलेल्या आहेत, मला एक मुलगी आहे आणि माझे दोन पुतले आहेत। तर मोठ्या आत्याच्या घरी दोघी मुली आणि छोट्या आत्याच्या घरी आहेत, म्हणजे आमचे भाचे जावई सुद्धा इतके म्हणजे स्वभावाला अतिशय मनमिळाव आहेत, स्वभावाने चांगले आहेत आणि कष्टाळू आहेत।
0: बर,
1: लहानपणापासून त्यांनी खूप कष्ट केले, त्याच्यामुळे खूप अभिमान वाटतो की आम्ही सुद्धा भाग्यवान ठरलो। किती बोललं तर कमीच आहे मॅडम।
0: आणि तुम्ही एक खूप छान गोष्ट सांगितली की तुमच्या आईला तुमच्या मेहुण्यांनी
1: हो
0: 28 वर्षाचा अजूनही सांभाळतात ते। वा, फार मोठी गोष्ट आहे। मुलासारखंच ते पण करतात।
1: अतिशय मुलासारखं, म्हणजे घरातला एक मेंबर। अगदी माझ्या घरी यायचं म्हणलं 8 दिवस तरी ते येऊ देत नाही मेहुणे। ते म्हणतात की नाही आमच्या घरातला एक सदस्य कमी होतोय, आम्हाला करमत नाही। आणि माझ्या बहिणीचा मुलगा सुद्धा याची काळजी घेतो, आईची तब्येत बिघडली तर लगेच आजीला लगेच दवाखान्यात घेऊन जातो।
0: खूप छान तुम्ही व्यक्त झालात। संगीताताई, फोन केलात, मनापासून
1: हो
0: धन्यवाद।

0: हॅलो.
1: आज अधिक मासाविषयी बोलायचं ना ताई.
0: बरोबर बरोबर.
1: हा,
0: कोण बोलत आहे आपण?
1: मी अलका लोळगे बोलते.
0: अलकाताई, स्वागत आहे आपलं.
1: अधिक मास म्हणजे 3 महिन्यातून येतो,
0: 3 वर्षांनी येतो.
1: जावई म्हणजे विष्णूच समजतात.
0: बरोबर आहे.
1: त्यामुळे 3 वर्षांनी आल्यावर त्यांना करायचं असतं. अधिक महिन्याचं वाण द्यायचं असतं, कपडे पोशाख करायचं असतो, अनर्षचं वाण द्यायचं असतं. तरी त्यांना मी म्हणते आपण इतकं देतो ना तरी त्यांचं समाधान काय कायच होत नसते. अजून द्या करतात. आपल्या प्रमाणे आपण देतो थोडंफार काय असेल ते.
0: बरोबर.
1: हा, त्यांची मागणी जास्त असते म्हणजे चेष्टेने म्हणतात पण आपल्याला ते खरं वाटतं ना.
0: खरंय. बरोबर आहे. तुम्ही एक वेगळा विषय म्हटलात की काही जावई मुलासारखं प्रेम पण करतात किंवा काही जावई नको पण म्हणतात, पण काही जावयांची इच्छा असते की मला करावं, माझ्यासाठी काही केलं पाहिजे.
1: आमचं जावयचं तसं काय नाही, काही द्या तेवढं समाधान मानतात. आणि माझा एक मुलगा गेल्यामुळे ते मला मुलासारखेच आहेत. कधीच काही मागत नाही. एवढ्या वर्षात 25 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला पण कधीच नाही काही. आपण जिल त्यात समाधान मानतात पण बाकीच्यांचं ऐकते नाही. आणि कसं आहे ना, जसं असेल तसं इच्छेप्रमाणे आपण देतो आणि त्यात समाधान जावं त्यांनी.
0: छान छान. अलकाताई, एक वेगळा विषय म्हणतात. तुमचे मनापासून धन्यवाद.
2: घडू नाही.

0: मैत्रिणींनो, आपण आपल्या सगळ्या नातेवाईकांविषयी, सगळ्या नातेसंबंधांविषयी कायमच बोलत असतो, पण आजचा हा खास सखी संदेश होता आपल्या जावयाविषयीचा. त्याच्याविषयीचं प्रेम, कृतज्ञता, कृतार्थता व्यक्त करण्याचा दिवस. आणि आजच्या दिवशी आमच्या या सख्या त्यांच्या जावयाबद्दल किंवा त्यांच्या आईवडिलांच्या जावयाबद्दल भरभरून बोलल्या. असंच एकमेकांमधलं असलेलं प्रेम वृद्धिंगत राहावं हीच मनापासूनची सदिच्छा.
1: सखी संदेश.

मैत्रिणींनो, आमच्या पुढच्या सखी संदेश या कार्यक्रमासाठीचा विषय आहे गंध, जो मोगऱ्यापासून ते अगदी मातीच्या सुगंधापर्यंत आपल्याला मोहून टाकतो असा गंध. तर गंध या विषयावर आमच्याशी बोला येत्या मंगळवारी 9 तारखेला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आणि आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा आमच्या मेल आय डीवर. आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह या वनिता मंडळ कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकला. यात फोन इन सखी संदेश, विषय होता जावई माझा भला. सूत्रसंचलन केलं होतं सविता जेरे यांनी, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 1 वाजले आहेत. आता ऐकूया आपली आवड हा पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम.

आपली आवड या पत्रांवर आधारित मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात श्रोते हो आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्यांनी प्रेमपूर्वक पाठवलेल्या पत्रांमधून आणि संदेशांमधून निवडलेली मराठी भावगीतं, चित्रपट गीतं आणि सुगम संगीताची निवडक मैफिल आम्ही आजच्या कार्यक्रमात घेऊन आलो आहोत. कार्यक्रमाला सुरुवातीला ऐकूयात श्रोत्यांच्या

पत्रापासून. हे पत्र आले आहे बेर्डी इथून. पाठवलं आहे हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक प्राची आणि तनू करमरकर यांनी बेर्डी येथून. आपल्या सर्वांनी अत्यंत आवडींनी विनंती केली आहे की कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील लोकप्रिय गीत त्यांना ऐकायचं आहे. तर ऐकूयात शंकर महादेवन यांच्या स्वरातील शंकर एहसान लॉय यांच्या संगीतांनी सजलेलं आणि महेश कंगणे यांच्या शब्दांनी नटलेलं हे गीत.

आता वळूया पुढच्या पत्राकडे. हे पत्र आलं आहे छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगाव इथून. राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी आणि अनिष्का आणि तन्मय गजभिये यांनी हे पत्र पाठवलं आहे. त्याबरोबरच भिलाईगड छत्तीसगड इथून रोशन देवांगन, हेमलता देवांगन, कौशल्या देवांगन आणि डिम्पल देवांगन यांनीही याच गाण्याची फरमाईश केली आहे. आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. ऐकूया हे गीत

0: जीव माझा रंगला ग रंगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला
1: मंगला मी मंगला

0: श्रोतेहो, कार्यक्रमातलं हे पुढचं पत्र आहे हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर इथून. बंडू लोहार, माया पोपळघट, शिवानी पोपळघट, चंद्रकला पोपळघट आणि देवीदास पोपळघट यांनी हे पत्र पाठवलं आहे. त्याबरोबरच भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे, श्रावण बिडवे आणि अनिता बिडवे यांनीही पत्र पाठवून आपल्याला विनंती केली आहे. त्यांच्या आवडीचं गीत त्यांनी सांगितलेलं आहे चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातील. अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी, तर गीतकार आहेत जगदीश खेबुळकर. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.
1: एक लाजरा मुखडा चंद्र

0: कसा मिळावा पुन्हा साधनी मोकाच लाग
1: लाग आडवी येते मला की जीव माझा भुलला ग
0: नको राणी नको लाजू लाग

आपण ऐकत आहात आपली आवड हा पत्रांवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. तर पुढचं पत्र आहे लोणंद इथून. शीला काकडे, अनिरुद्ध काकडे, स्वप्नील काकडे आणि उत्तम काकडे यांनी हे पत्र पाठवलं आहे. त्यांच्या आग्रहास्तव ऐकूया त्यांच्या आवडीचं सांगते ऐका या चित्रपटातील गीत. हे एक अजरामर लावणी. आशा भोसले यांचा स्वर, गर्दी माडगुळकरांच्या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

वळूयात पुढच्या पत्राकडं. हे पत्र आलं आहे पुण्यातून, पाठवलं आहे पंकज वाडोदे, आर्या, प्रियांका आणि बी टी वाडोदे यांनी. तर ऐकूया त्यांच्या आवडीचं गीत, चित्रपट जैत रे जैत. लता मंगेशकर, रवींद्र आणि चंद्रकांत काळे.

आता वळूयात पुढच्या पत्राकडे. पुढचं पत्र आलं आहे शहाली बाबा रेडिओ संघ पिंपरी शहाळी तालुका नेवासा इथून. भाऊसाहेब नवतर, अक्षय चंदन, जयकुमार चंदन, हरीश शेटे, दादाभाऊ तांबे, दादाभाऊ सूर्यवंशी, हरिभाऊ जगदाळे आणि रुचिता चंदन यांनी हे पत्र पाठवलं आहे. त्यांच्या आवडीचं गीत आहे अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील. ऐकूयात त्यांच्या आवडीचं हे गीत.

याबरोबरच आजचा आपली आवड हा पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. या कार्यक्रमासाठी पत्र पाठवणाऱ्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. आपली पत्र आणि संदेश आम्हाला अवश्य पाठवत रहा. श्रोते हो, आपली आवड हा पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर दुपारी 1:30 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, आणि त्यानंतर 1:45 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ। येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन। आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद। स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे। गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे। या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये असे झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयं

स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अस्थिर जागतिक ऊर्जा बाजारातल्या उलाढालींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाजमाध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधित प्लॅटफॉर्म विरोधात कारवाई केली जाईल. उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी अशा कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये, त्यासाठी पैसे देऊ नयेत आणि ते पुढे पाठवू नयेत. तसंच उमेदवारांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं आणि केवळ एनटीएचं अधिकृत संकेतस्थळ आणि माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावं असं आवाहन एनटीएनं केलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यसभेच्या येत्या 18 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये उद्योजक सना सतीश, शिक्षणतज्ञ भाष्यम रामकृष्ण आणि पक्षाच्या समाजमाध्यम खात्याचे प्रमुख चिंता कायाला विजय यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात रिक्त होणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा जनसेना पक्षाला देण्यात आली असून त्यांनी निवडणुकीसाठी लिंगमनेनी रमेश यांना आपला उमेदवार म्हणून नामनिर्देशित केलं आहे. इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या वतीनं खासदार जॉन ब्रिटास सहभागी होणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज जाहीर केलं. केरळ विधानसभा निवडणुकीत माकपचे नेते पिनराई विजयन यांच्यावर भाजपासोबत लागेबंधे असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनी केला होता. याबाबत माकप महासचिव एम ए बेबी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. असे आरोप आघाडी धर्माशी विसंगत आहेत असं ते म्हणाले. काँग्रेसकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून आपण स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत आहोत असं बेबी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या चार वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या चौथ्या बैठकीला संबोधित करत होते. भारत इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली असून या बैठकीत राजकारण, संरक्षण, सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि

गुंतवणूक, आरोग्य, औषध निर्माण, अन्न सुरक्षा, पर्यटन तसंच शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यासारख्या द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. आज जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायक अन्न उपलब्ध करून द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जारी केलेल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या 3 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलीम कुमार यांनी जवळपास 350 चित्रपटात काम केलं. ते आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जात असत. अदामिन ते मकन अबू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. अचनू रंगता विदू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता. तसंच अलयुम निजनुम या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी नटाचा पुरस्कार मिळाला होता. सलीम कुमार यांनी तमिळ, ओडिया आणि बंगाली चित्रपटातही काम केलं आहे. सलीम कुमार यांच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्याची क्षमता होती अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी त्यांचा गौरव केला आणि आदरांजली वाहिली. इराणचे केवळ हल्ल्यासाठी वापरले जाणारे 2 वन वे ड्रोन आपण नष्ट केले असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी ते धोकादायक असल्याचं अमेरिकेच्या मध्यवर्ती संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकन लष्कर पूर्णपणे सतर्क असून या पट्ट्यातलं कोणतंही आव्हान परतवून लावण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी काल तेहरानला पोहोचले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालिन्स्काचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. यानंतर ऐकूयात गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या मुंबई केंद्रावरून.

0: बांधवांनी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केलं. गडचिरोली इथं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं नवी दिल्लीतील प्राध्यापक डॉ निखिल अडसुळे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. कौशल्य विकास आणि भारतीय पारंपरिक हस्तकलेचं जतन करण्यासाठी चालना देणाऱ्या महत्वपूर्ण उपक्रमांतर्गत गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्राला नवी दिल्ली इथल्या हँडीक्राफ्ट अँड कार्पेट सेक्टर स्किल काउन्सिलनं सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून मान्यता प्रदान केली. यासंदर्भातील सामंजस्य करार नवी दिल्लीतील एचसीएसएससीच्या मुख्यालयात करण्यात आला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकुमार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, एसटीआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील गिरडे उपस्थित होते. कृषी विभागाच्या भरारी पथकानं चामोर्शी तालुक्यातील रामसागर इथं धाड टाकून संशयित अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांसह 35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रसंगी संबंधित कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नक्षल चळवळीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. यामुळे गडचिरोली जिल्हा पूर्णतः नक्षलमुक्त झाल्याची घोषणा पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी केली. यानंतर आत्मसमर्पित नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी बिनागुंडा आणि छत्तीसगडच्या सीमेवरील काकूर गावानजीकच्या जंगलातून नक्षल्यांचा शस्त्रनिर्मितीचा कारखाना हुडकून काढत अनेक शस्त्र आणि स्फोटकं जप्त केली. नागपुरातील एका फ्लॅटमध्ये बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गडचिरोलीतील 2 भावंड आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा इथल्या एका युवकाचा समावेश होता. त्यांच्याकडून कलर प्रिंटर, बॉण्ड पेपर, कटर तसंच 50, 100 आणि 200 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यानुषंगानं भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 26 विद्यार्थ्यांची नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. 21 मेचा दिवस गडचिरोली वासियांसाठी अत्यंत दुःखद ठरला. गडचिरोली येथून उमरखेडला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगावच्या वळणावर उलटल्यामुळे 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. या घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. प्रस्तावित स्टील प्रकल्पांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून सुपीक शेतजमीन अधिग्रहणाविरोधात भेंडाळा परिसरातील 14 गावातील हजारो स्त्री पुरुष शेतकऱ्यांनी शेतकरी बचाव आंदोलन समितीच्या बॅनरखाली चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी झालेल्या सभेला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी संबोधित केलं. गडचिरोली येथील दंडकारण्य शैक्षणिक सांस्कृतिक विकास आणि संशोधन संस्थेचे सचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख तथा प्रख्यात समीक्षक डॉ प्रमोद मुनघाटे यांच्या आदिवासी साहित्य एक मुख्य प्रवाह या संपादित ग्रंथासाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विपुलश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बकरी ईद हा सण मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरा केला. मशिदीमध्ये सामूहिक नमाज अदा केल्यानंतर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर. आता प्रसारित करत आहोत द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. बदलत्या काळासोबत हिंदी चित्रपट संगीतानेही नवीन नवीन वाटा शोधलेल्या आहेत. आधुनिक संगीताची झलक, तरुणाईच्या भावना, प्रेमाचे विविध रंग आणि नव्या पिढीच्या आवडीनिवडी यांचं प्रतिबिंब या गीतांमधून उमटताना दिसतं. आजच्या द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात ऐकूयात गेल्या काही वर्षात रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी काही लोकप्रिय गीतं.
2: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
1: कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया वेकअप सेट या चित्रपटातील एक अत्यंत लोकप्रिय गीत. अमित त्रिवेदी यांच्या संगीताने सजलेलं, जावेद अख्तर यांच्या शब्दांनी नटलेलं, कविता सेठ आणि अमिताभ भट्टाचार्य यांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरातील हे गीत.

यानंतर ऐकूया तमाशा या चित्रपटातील गीत अलका याज्ञिक आणि अरिजित सिंग यांच्या स्वरात. इर्शाद कामिल यांच्या गीताला संगीत आहे ए आर रहमान यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया रॉकस्टार या चित्रपटातील एक भावपूर्ण गीत. ए आर रहमान यांच्या सुरेल संगीताला इर्शाद कामिल यांच्या अर्थपूर्ण शब्दांची साथ लाभली आहे. हे गीत प्रेमातील ओढ आणि समर्पण व्यक्त करतं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया रॉय या चित्रपटातील गीत. अंकित तिवारी यांचं संगीत, अभेंद्र कुमार उपाध्याय यांचे शब्द लाभलेलं हे गीत ऐकूया.

द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया दिलवाले या चित्रपटातील एक सुरेल प्रेमगीत. प्रीतम यांच्या संगीताने सजलेलं, अमिताभ भट्टाचार्य यांच्या शब्दांनी नटलेलं आणि अरिजित सिंग आणि अंतरा मित्रा यांच्या स्वरातील हे गीत ऐकूयात.

आणि ऐकूयात आजच्या द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमातलं शेवटचं गीत, एजंट विनोद या चित्रपटातील हे लोकप्रिय गीत. प्रीतम यांच्या संगीताला अमिताभ भट्टाचार्य यांच्या शब्दांची साथ, अरिजित सिंग, हश्मिका आणि जॉय प्रीतम यांच्या आवाजातील गीत प्रेमाच्या कोमल भावनांना अतिशय सुंदरपणे व्यक्त करतंय.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया तू ही रे या चित्रपटातील अमित राज आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अमित राज यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात आत्ता आपण ऐकलं ऋषिकेश रानडे आणि योगिता गोडबोले यांच्या स्वरात तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातील गीत. गुरु ठाकूर यांच्या गीताला संगीत होतं अजय अतुल यांचं. आता ऐकूयात अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. अमित राज आणि बेला शेंडे यांच्या स्वरात चित्रपट तू ही रे.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात स्पृहा जोशी यांचं गीत. जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात चित्रपट आहे डबल सीट.

द नेक्स्ट वेव्ह या नवीन मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील गीत बेला शेंडे आणि ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात अश्विनी शेंडे आणि विश्वजीत जोशी यांच्या गीताला संगीत आहे अविनाश विश्वजीत यांचं.

0: श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा द नेक्स्ट वेव्ह हा नवीन मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: डॉक्टर आनंद नाडकर्णी मानसोपचार तज्ज्ञाबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले, त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाशझोत
2: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड त्यांचा संघर्ष हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवाने समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसत.
1: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सोमवारी 8 जून रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

श्रोते हो, यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार. आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. स्वयंपाकाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झालेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशावरून 941 रुपये 50 पैसे इतके झालेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचललाय असं यात म्हटलंय. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलाय. विद्यार्थी आणि त्यांच्या

पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलंय. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या

मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खरेदी केलेल्या कांद्याच्या वाहतूक आणि हमालीचा खर्च नाफेडनंच करावा असं त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातल्या बाजार समित्यांचे पदाधिकारी नाफेडचे अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमिषं दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी केलाय. ते काल लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. काही उमेदवारांना भाजपा भीती दाखवून निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान काँग्रेसचे लातूर धाराशिव बीड मतदारसंघाचे उमेदवार महेश देशमुख यांनीही भाजपावर आमिष दाखवल्याचा आरोप यावेळी केला. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन असं म्हणत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसंच स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलंय. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली. या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलंय. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा आणि वान या दोन प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होते. काटेपूर्णा धरणात सध्या केवळ 32% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय. या धरणातून अकोला आणि मूर्तिजापूर या दोन मोठ्या शहरांना आणि आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. वाशिम जिल्ह्यातले ग्रामीण कथा आणि कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी सुरू केलेला कलागंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार यंदा छत्रपती संभाजीनगर इथले युवा लेखक ऋषिकेश गुल्हार यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीला जाहीर झालाय. काल संध्याकाळी सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते गुल्हार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 10,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यभरातून प्राप्त झालेल्या 14 ग्रामीण कादंबऱ्यांमधून या कादंबरीची निवड करण्यात आली. धुळे जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती वाहतूक आणि विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी मोहीम हाती घेतली असून काल धनगरवाडी शिवारात केलेल्या छापेमारीत 8,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 33 जणांविरोधात गुन्हे

0: दाखल झाली आहेत. पालघर शहरातल्या गणेश कुंड परिसरात काल रात्री कंटेनरची धडक लागून एका युवतीचा मृत्यू झाला. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबईत घणसोली इथं काल रात्री एका घरात आग लागून झालेल्या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले. अग्निशमन दलानं 3 तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आणि 10 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात अकोल्यात नुकतंच राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव हुलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्र सरकारच्या फिट इंडिया अभियानांतर्गत आज राज्यात विविध ठिकाणी सायकल रॅली काढण्यात आली. वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयांच्या वतीनं सांगली शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधिकारी तसंच सायकलपटू, खेळाडू आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परभणी शहर पोलीस विभाग आणि सायकल प्रेमी नागरिकांनी आज शहरात सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या भारत अफगाणिस्तान कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारतानं 564 धावांवर डाव घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126 धावा केल्या तर के एल राहुलनं 100 धावांचं योगदान दिलं. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालेन्साकाचा 6-3-6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, दुपारचे 3:10 झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूयात सायंकाळी 4:58. या सभेत मी मेघा होमकर आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ सायंकाळ श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. मी विराज सवाई या दुसऱ्या प्रसारण सभेत आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो.
1: शुभ संध्या.
0: आकाशवाणी पुणे केंद्राच्या आजच्या आपल्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. या सभेत सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लेकिन या चित्रपटासाठी गुलजार यांनी लिहिलेलं आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत.

लेकिन या चित्रपटासाठी सुरेश वाडकर यांनी गायलेलं गुलजार यांचं हे गीत कार्यक्रमात प्रारंभी आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात आता ऐकूया बेमिसाल या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन.

0: डॉक्टर आनंद नाडकर्णी मानसोपचार तज्ञाबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले. त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाशझोत
1: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड त्यांचा संघर्ष हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचा जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवाने समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसत.
0: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सोमवारी 8 जून रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. कार्यक्रम सुरू आहे हिंदी चित्रपट गीतांचा आणि आता ऐकूया सौदागर या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या स्वरातलं हे गीत.

सौदागर या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं आणि रवींद्र जैन यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत आता आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया सिलसिला या चित्रपटातलं अमिताभ बच्चन आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं जावेद अख्तर यांचं हे गीत, संगीतबद्ध केलंय शिवहरी यांनी.

श्रोते हो सिलसिला या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन यांच्या स्वरातलं जावेद अख्तर यांचं हे गीत आत्ता आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं शिवहरी यांनी. आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया पेज 3 या चित्रपटासाठी सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं संदीप नाथ आणि अजय झिंगरान यांचं हे गीत, संगीतबद्ध केलंय शामीर टंडन यांनी.

श्रोतेहो पेज थ्री या चित्रपटातल्या सुरेश वाडकर यांच्या स्वरातल्या या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजतायत. आता थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 5:30 वाजता युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. आज या कार्यक्रमात ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी केलेली बातचीत आपण आपल्याला ऐकता येईल. ही कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, आजच्या बदलत्या आणि तंत्रज्ञान प्रधान युगात शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडतीये. इंटरनेट, स्मार्टफोन आणि डिजिटल साधनांच्या मदतीनं शिक्षणाची व्याप्ती अधिक व्यापक झालीय. विशेषतः ऑनलाईन शिक्षण पद्धतीनं विद्यार्थ्यांना घर बसल्या ज्ञान मिळवण्याची नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. आता याच ऑनलाईन शिक्षणाचे महत्व, त्यातले फायदे, त्यातली आव्हानं, विद्यार्थी आणि शिक्षकांवरती होणारा याचा परिणाम आणि भविष्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये याचं स्थान, याविषयीच आज आपण माहिती घेणार आहोत आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात. आणि ही माहिती देणार आहेत डॉक्टर गणपती कमळकर. त्यांच्याशी बातचीत केली आहे डॉक्टर दीपक ठमके यांनी. चला ऐकूया.
1: हाय फ्रेंड्स, युवानी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण शिक्षण घेत आहेत, बऱ्याच जणांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आपण रेग्युलर कॉलेज केलं असेल किंवा एक्स्टर्नल अर्थात दूरस्थ शिक्षण प्रणाली याद्वारे शिक्षण घेतलं असेल. परंतु काळ बदलत आहे, त्याचबरोबर आपली जीवन पद्धती बदलत आहे आणि त्याचबरोबर बदलतात आपल्या शिक्षण पद्धती. या काळामध्ये एक नवीन पद्धती अर्थात ऑनलाईन शिक्षण पद्धती आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने येऊ घातलेली आहे. आणि याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत डॉक्टर गणपती कमळकर सरांशी. कमळकर सर हे सहाय्यक शिक्षक संचालक कोल्हापूर विभाग येथे कार्यान्वित आहेत. सर एमए, एमएड, एमफिल, सेट, पीएचडी आहेत. सर, तुम्ही आजपर्यंत बऱ्याच भागांमध्ये, अगदी सह्याद्रीच्या दुर्गम भागामध्ये काम केलेलं आहे, तर एकंदरीत तुमची ओळख ही आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल.
2: सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी जवळपास 20 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत काम केलेलं आहे. त्यानंतर 2011 साली मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ग 2 चे अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर मी शहावाडी, गडिंग्लज आणि कागल इथे गट शिक्षण अधिकारी या पदावर काम केलं. आणि त्यानंतर मी पदोन्नतीनं जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे प्राथमिक शिक्षण अधिकारी म्हणून जवळपास 2 वर्ष काम केलं. सध्या मी कोल्हापूर विभागाकडे असिस्टंट डायरेक्टर अर्थात सहाय्यक शिक्षण संचालक या पदावर काम करतोय. मला सर वाचनाची आणि लेखनाची देखील आवड आहे आणि मी जवळपास 5 पुस्तकं संपादित केलेली आहेत आणि 2 पुस्तकं मी स्वतः लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा, यामध्ये उपक्रमशील शिक्षक यांची मी एकत्रित माहिती या पुस्तकाच्या रूपानं प्रकाशित केलेली आहे. आणि त्यानंतर कोरोना कालावधीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या ज्या मर्यादा आल्या त्याच्यावरती मी माझ्या तालुक्यामध्ये कागलला गट शिक्षण अधिकारी असताना जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम त्याच्या अंतर्गत राबवले त्याच्या अंतर्गत मला जे अनुभव आले त्यावर मी ऑनलाईन शिक्षण पद्धती या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे.
1: सर, आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात खूप मोठे बदल झाले आहेत आणि

0: यानुसारच ऑनलाईन शिक्षण पद्धती एक खरोखर फायदा विद्यार्थ्यांना किंवा लोकांनाही होत आहे, परंतु यामध्ये फायद्याबरोबर ज्याची आव्हानेही खूप मोठी आहेत। तर सर्वात प्रथम आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे नेमकं काय हे थोडंसं समजावून सांगा।
1: 21वं शतक हे माहिती तंत्रज्ञान मानलं जातं आणि याच्यामध्ये माहितीचा आणि तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे। ऑनलाईन शिक्षण पद्धती याचं पण थोडक्यात असं याबाबत बोलता येईल की ज्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या द्वारे जे अंतरक्रिया घडवून आणली जाते त्याला ऑनलाईन शिक्षण असं म्हटलं जातं। मग इलेक्ट्रिक उपकरणं याच्यामध्ये अनेक आलीत, मोबाईल आला, संगणक आला, लॅपटॉप आला, या माध्यमातून इंटरनेटशी जोडून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद घडवून आणला जातो, असे थोडक्यात आपण ऑनलाईन शिक्षण याला आपण म्हणू शकतो।
0: सर, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही खूप वर्षापासून प्रचलित आहेच, परंतु याला सर्वात जास्त उभारी मिळाली किंवा ही शिक्षण पद्धती लोकांसमोर आली तो काळ म्हणजे कोविड नंतरचा। तर कोविड नंतर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये कोणते बदल झाले?
1: कोरोना कालावधीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा अधोरेखित झाल्या आणि मग सगळं जग थांबलं, शिक्षण थांबलं आणि अशा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या पर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्यासाठी, शिक्षण घरोघरी पोहोचवण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा आधार घेतला गेला। आता ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपल्याला बघायला गेलं तर कोविडच्या कालावधीनंतर तो एक शिक्षणाचा मुख्य प्रवाहाचा भाग बनलेला आहे। आता याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षण हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षण आणि शिक्षण विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेनं केलेलं आहे आणि थोडक्यात असं म्हणता येईल की डिजिटल शिक्षणाचा वेग ह्या कोविड नंतरच्या काळामध्ये वाढलेला आहे। शाळा महाविद्यालय जे असतील त्याच्यामध्ये विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार केलेला आहे आणि आज बहुतांशी शिक्षक आणि विद्यार्थी देखील ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिकत आहेत आणि शिकवत आहेत। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या गतीनं आपल्याला ऑनलाईन शिक्षण द्यायचं ती गती सुद्धा वाढलेली आहे, कारण एक पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर आणि ऑनलाईन शिक्षणाचं महत्व अधोरेखित झाल्यानंतर याची खूप मोठी गती वाढलेली आपल्याला दिसून येते। आज देखील नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असू दे किंवा ज्याला आपण नवीन शैक्षणिक धोरण 2020 म्हणतो याच्यामध्ये सुद्धा शासनानं डिजिटल शिक्षणाचा अंतर्भाव केलेला आहे आणि काही जिल्हा परिषद शाळा 100% आपण डिजिटल केलेला आहे। मी कागलमध्ये असताना 100% वर्ग खोल्या म्हणजे प्रत्येक शिक्षकाला डिजिटल साधन म्हणजे 32 इंची अँड्रॉइड टीव्ही सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे, म्हणजे डिजिटल वर्ग सुद्धा झालेले आहेत।
0: नक्कीच सर। सर, 4 खोल्यांच्या मध्ये बसून शिकण्याची आणि शिकवण्याची विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दोघांनाही सवय होती, तर पारंपरिक शिक्षण प्रणाली आणि ऑनलाईन शिक्षण प्रणाली यामध्ये मुख्य फरक असा कोणता आहे आपल्या दृष्टीनं?
1: आपण आता बघतो की आज देखील आणि पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा शिक्षण म्हणजे 4 भिंतीच्या आत दिलं जाणारे शिक्षण, आता तुम्ही जे म्हटलं तीच शिक्षणाची एक संकल्पना होती आणि अजून देखील आहे। आणि या बदलत्या युगामध्ये आपल्याला जे काय इतर क्षेत्रामध्ये कृषी असेल, आरोग्य असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये प्रचंड बदल व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आपण शिक्षण विभागानं सुद्धा हे बदलतं तंत्रज्ञान तो आपण स्वीकारला पाहिजे आणि ऑनलाईन शिक्षण आणि पारंपरिक शिक्षणामधला जो फरक आहे तो हाच आहे की पारंपरिक शिक्षण हे 4 भिंतीच्या आत दिलं जातं पण ऑनलाईन शिक्षण हे कुठेही दिलं जातं, त्याला वेळेचं स्थळ काळाचं बंधन राहिलेलं नाही। पारंपरिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर शाळा आणि महाविद्यालयामध्ये ठराविक वेळेमध्ये एकत्र येऊन विद्यार्थी आणि शिक्षक ही पारंपरिक पद्धत आपण म्हणतो, पण ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायला गेलो शिक्षक आपल्या घरामध्ये बसून आणि विद्यार्थी आपल्या घरामध्ये बसून शिकू शकतो, म्हणजे जे ज्ञानाचं आदान प्रदान आहे, संवाद आहे, याच्यामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून खूप मोठं योगदान दिलं जात आहे, हा मुख्य फरक आहे। इकडे बघायला गेलं तर पारंपरिक शिक्षणामध्ये भौतिक सुविधांची गरज लागते, शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आला पाहिजे तो एकत्र बसून शिकला पाहिजे, त्यामुळे इमारत आल्या, वर्गखोल्या आल्या, भौतिक सुविधा आल्या, इकडे मात्र तसं नाही। इकडे भौतिक सुविधांची अत्यल्प लाभ उपलब्ध करून दिला तर चालतात आणि एकमेकाद्वारे एक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या द्वारे संवाद साधला जातो। तर आज पारंपरिक शिक्षणामध्ये शिक्षणार्थिकांची जी तंत्रज्ञान वापरलं जातं, जी शैक्षणिक साधनं वापरली जाते ती खडू, पळा, चित्रे, नकाशे, ही मर्यादेपर्यंत त्याचा वापर केला जातो। ऑनलाईन शिक्षणामधला शिक्षक जर आपण त्यांच्यामध्ये जर बघितलं तर आधुनिक तंत्रज्ञान

0: त्याचा वापर करून होणारा शिक्षक आपल्याकडे इथे दिसतो. नव्या युगातील नवा शिक्षक हा ऑनलाईन शिक्षण मधला दिसतो. पारंपरिक पद्धतीनं जे शिकवलं जातं तो शिक्षक, म्हणजे या दोन्ही मधला हा फरक आहे. हे आकलन न होता फक्त लिहून घेण्याच्या याच्यामध्ये असतो. इकडं म्हटलं ऑनलाईन शिक्षणामध्ये ती जी काही माहिती आहे ती अनेक वेळा सोशल मीडियावरची आपल्याला बघण्याची सोय उपलब्ध असते, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा बघू शकतो, समजून घेऊन बघू शकतो, त्याच्या नोट्स काढू शकतो. हा मुख्य फरक आहे. पारंपरिक शिक्षणामध्ये आज जर बघितला शाळा महाविद्यालय भरण्याची जी वेळ आहे त्याच्यामध्ये काही काही मोठ्या शाळा महाविद्यालयामध्ये ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते. म्हणजे पारंपरिक शिक्षणामधले काही अडथळे देखील आहेत की वाहतुकीची सोय असेल, वाहतुकीची साधनं असतील, याच्यामुळे सुद्धा इतर कामामध्ये व्यत्यय होऊ शकतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये तसं काही नाही. विद्यार्थी शिक्षकांना बाहेर पडायची सुद्धा गरज भासत नाही. काही ठिकाणी दळणवळणाची सोय नाही, काही ठिकाणी पुढील शिक्षणाची सोय नाही. अशा मुलांना आपलं घर गाव सोडून इतर गावामध्ये इतर शहरामध्ये जाऊन शिकावं लागतं. तिथं त्याचा येण्या जाण्यामधला वेळ जातो. ऑनलाईन शिक्षणामध्ये तसं नाही. तो घरी बसून शिकू शकतो, त्याचा जाण्यायेण्यातला वेळ वाचू शकतो, श्रम वाचू शकतात, पैशाची बचत होऊ शकते. हा मुख्य फरक दोन्हींमधला दिसून येतो.
1: नक्कीच सर. सर, विद्यार्थी आता ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, तर या विद्यार्थ्यांवरती या ऑनलाईन शिक्षणाचा किती प्रभाव ठरत आहे?
0: बरोबर आहे, पण विचारलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. या आधुनिक युगामध्ये जगामध्ये एक वेळ खिशामध्ये पैशाचं पाकिट नसले तर चालेल, पण मोबाईल पाहिजे. आणि साहजिकच आहे ते, आपण त्या मोबाईल मार्फतच पैशाची देवाणघेवाण सुद्धा करू शकतो. तसंच अनेक प्रकारची माहिती ज्ञान त्याच्यामार्फत सुद्धा उपलब्ध होते. आणि या युगामध्ये जसं आपण मोबाईल बघितलं, संगणक असेल, स्मार्ट बोर्ड असतील, याचा खूप मोठा प्रभाव विद्यार्थ्यांच्यावर आपल्याला दिसून येतो. किंबहुना मोबाईलचा वापर सुद्धा विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत. आणि ह्या ऑनलाईनच्या प्रभावामुळे विद्यार्थ्याला स्वयं लर्निंग याला त्याची सुद्धा सवय लागायला लागलेली आहे. स्वतः सर्च करणं, स्वतः माहिती मिळवणं, अशा प्रकारची स्वयं अध्ययनाची प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये घडून येत आहे, त्याचा देखील ते वापर करतायत.
1: सर, ज्यावेळी विद्यार्थी वर्गामध्ये बसतात त्यावेळी शिक्षकांचं आणि विद्यार्थ्याचं वन टू वन आय कॉन्टॅक्ट असतो, एकमेकाचे हावभाव कळत असतात, विद्यार्थ्याचं लक्ष किती आहे ते शिक्षकांना कळत असतं, आणि शिक्षकांची शिकवण्याची किती ओढ आहे ते विद्यार्थ्याला कळत असतं. तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये या विद्यार्थ्यांचं लक्ष टिकवणे किती कठीण असते?
0: विद्यार्थ्यांचं अवधान टिकवणं खरं तर पारंपरिक किंवा ऑनलाईन शिक्षणामधली खूप मोठी समस्या किंवा एक मोठं आव्हान आहे. याचं पारंपरिक शिक्षण मध्ये तुम्ही जसं म्हटला त्या पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळं शिक्षकांचं नियंत्रण राहतं. ऑनलाईन शिक्षणामध्ये आणि अवधान टिकून राहणं किंवा एकाग्रता टिकून राहणं हे वयानुरूप असतं. लहान वयोगटामध्ये जर आपण बघितलं तर मुलं चंचल असतात, त्यांना 10-20 मिनिटं अध्यापन केल्यानंतर त्यांची एकाग्रता काही वेळा टिकून राहत नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे की विद्यार्थ्याच्या हातामध्ये ऑनलाईन उपकरण असतं आणि साहजिकच 5-10 मिनिटांनंतर त्याचं लक्ष विचलित होऊ शकतं. त्याच्यामध्ये गेम्स आहेत, इतर काही व्हिडिओ सुद्धा असू शकतात, तो ते मग बघू शकतो आणि याच्यामध्ये शिक्षणापासून तो तिकडे टर्न होऊ शकतो आणि याचा एकाग्रतेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. पण याच्यावरती जसं प्रत्येक तंत्रज्ञान असेल, प्रत्येक पद्धती असेल, त्याच्यामधले गुण आणि दोषे असतातच. काही दोष जरी असले, त्रुटी उणीवा जरी असल्या, तरी त्याच्यावरती आपण प्रभावी असं परिणाम सुद्धा शोधून काढून मार्गदर्शन करू शकतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलांची एकाग्रता टिकवण्यासाठी छोटे छोटे घटक, आपण जर उपघटक त्याचे केले, आपली भाषा अध्ययनाची जी सोपी बनवली आणि त्या तंत्रज्ञानामधनं नेमकं आपण काय शिकायचं हे जर विद्यार्थ्यांना सांगितलं आणि तशा प्रकारचं, आज चीनमध्ये मी ऐकलंय की काही शहरांमध्ये विद्यार्थ्यांचं अवधान विचलित होणे आणि त्यांचं अवधान कुठपर्यंत टिकून राहतं याच्यासाठी प्रयोग सुद्धा केलेले आहेत इतर देशांमध्ये, की हेड बेड्स देणं आणि त्यांच्या मार्फतमध्ये यायचा वापर करून विद्यार्थ्याचं लक्ष कुठपर्यंत आहे, तो एकाग्रतेनं ऐकतोय का नाही, शिकतोय का नाही, याच्यावरती सुद्धा आता तंत्रज्ञानानं उपाय शोधून काढलेले आहेत. आणि विद्यार्थी विचलित होतोय, विचलित झालेला आहे हे समजल्यानंतर तशा पद्धतीच्या उपाययोजना सुद्धा केल्या जात आहेत. म्हणजे आता तंत्रज्ञान खूप पुढं गेलेलं आहे, एकाग्रता टिकवण्यासाठी याचा वापर करून आपण त्याच्यावर मात करू शकतो.
1: म्हणजे ज्या प्रकारे ड्रायव्हिंग करत असताना ड्रायव्हर झोपल्यानंतर पटकन गाडीमध्ये अलार्म वाजतो, त्या पद्धतीचं
0: आता नवीन तंत्रज्ञान आता आलेलंच आहे.
1: सर, शहरी भागांमध्ये इंटरनेट, सोशल मीडिया बरेचसे साधन

0: न विद्यार्थ्यांना मिळतात. परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये काही प्रमाणात अडचणी म्हणा किंवा थोडस कष्ट हे ग्रामीण विद्यार्थ्यांना करावं लागतं. तर आपल्या मतानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात?
1: बरोबर आहे. साहजिकच ग्रामीण भागामधली पहिली जी अडचण आहे ती इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणं. ऑनलाईन शिक्षण हा इंटरनेट हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. उपकरणांच्या द्वारे जे आपण इलेक्ट्रॉनिक साधनं वापरणार आहेत त्याच्यामध्ये इंटरनेट असेल तरच आपण तो संवाद साधू शकतो. आज आपल्याकडं काही वस्तुस्थिती आहे की काही दुर्गम वाड्यावरती शिकण्यासाठी इंटरनेट तो कमी प्रमाणामध्ये उपलब्ध झालेला आहे. दुसरी गोष्ट आहे की ऑनलाईन संसाधनं जी पाहिजे आहेत, जसं आपण म्हणतो स्मार्ट टीव्ही, स्मार्ट बोर्ड्स असतील, संगणक असेल, याची सुद्धा काही ठिकाणी उपलब्धता नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, याच्यातला महत्वाचा जो पार्ट आहे, हे सगळं उपलब्ध आहे पण त्याचा वापर कसा करायचा याचं ज्ञान विद्यार्थी पालक यांना कमी प्रमाणात आहे. चौथं, शिक्षकांच्या बाबतीमध्ये जे आपण शैक्षणिक ऑनलाईन साधनं वगैरे देतोय त्याचं सुद्धा ट्रेनिंग प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. तो एक अडथळा आहे की माझ्याकडं जे शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये हे जे साधनं उपलब्ध आहेत त्याचा वापर करून मी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवू शकतो ही देखील अडचण आहे.
0: सर, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, एक चांगली आणि वाईट. तर आपल्या मतानुसार मोबाईलवर शिक्षण घेण्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत?
1: जसं मी मगाशी म्हटलं तसं, पैशाचं पाकिट नसले तर चालेल पण मोबाईल पाहिजे. मोबाईल ही माणसाची मानवाची अत्यावश्यक आता गरज बनलेली आहे. आणि आपण बघतो की मोबाईलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की आता तो एक सुपर कॉम्प्युटरच झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ऍप्स आपल्याला उपलब्ध करून घेता येतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थी शिकू शकतो. पण मी जसं म्हटलं की त्याचा वापर कसा करायचा हे पालक आणि विद्यार्थी याच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता होणं अपेक्षित आहे. आणि तशी जर डिजिटल साक्षरता जर झाली तर मोबाईल मार्फत विद्यार्थी शिकू शकतो. आम्ही कागलला, मी गट शिक्षण अधिकारी असताना, आम्ही एक व्हर्च्युअल स्टुडिओ तयार केलेला होता आणि त्याच्यामधले माझ्या तालुक्यातले बेस्ट शिक्षक त्यांचं मी प्रत्येक विषय निहायने येताना लेसन म्हणजे वर्गपाठ व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो आणि ते रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ पालकांच्या लिंकवरती उपलब्ध करून देत होतो. आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये विद्यार्थी घरी बसून शिक्षकांनी शिकवलेलं त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग विद्यार्थी बघून शिकत होता. हा मोबाईलचा प्रभावी वापर कसा करता येतो हे आम्ही त्यावेळी दाखवून दिलं आणि साहजिकच त्यावेळी तत्कालीन CEO यांनी संपूर्ण जिल्हा परिषद जिल्ह्यातील शाळांना हा प्रयोग ऑनलाईन शिक्षणाचा राबवलेला होता. आता हे त्याच्यामधलं एक चांगली बाजू आहे. म्हणजे आता त्याच्यामधले जर उणीवा किंवा त्रुटी जर बघायला गेलं तर सोशल मीडियाच्या किंवा मोबाईलच्या आहारी काही ठिकाणी मुलं जात आहेत हे आपल्याला ऐकायला बघायला मिळतं की त्याचा अतिवापर करणं, मनोरंजनासाठी वापर करणं. म्हणजे मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो हे त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे. पण आज या बाबतीमध्ये आपण जर बघायला गेलो तर त्याचा मनोरंजनासाठी जास्तीत जास्त उपयोग केला जातो. त्याच्यावरचे व्हिडिओ असतील याचा जास्त प्रमाणात ते वापर करतायत. आणि काही आरोग्यविषयक म्हणजे डोळ्यांचे विकार असतील किंवा शारीरिक विकार सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहेत असं ऐकायला मिळतंय. म्हणजे हे दोन बाबी आहेत. चांगली गोष्ट म्हणजे त्याचा प्रभावी वापर करून आपण शिकू शकतो घर बसल्या, कुठेही, कधीही आणि कितीही वेळा. ती शिकण्याचं एक माध्यम आहे, एक साधन आहे, हा एक मोठा त्याचा फायदा आहे.
0: सर, आताच आपल्या बोलण्यामध्ये डिजिटल साक्षरता हा एक विषय आला, तर आपल्या मतानुसार डिजिटल साक्षरता याचा नेमका अर्थ काय?
1: शिक्षणाच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता ही अनेक प्रकारची आहे. बँकिंगच्या बाबतीमध्ये बघायला गेलो तर तिथं डिजिटल साक्षरता वेगळी आहे. पण शिक्षणाबाबतीतली डिजिटल साक्षरता जर बघायला गेलं तर आज आपण ऑनलाईन संसाधनं खूप प्रकारे उपलब्ध आहेत. म्हणजे पण AIचं जर तंत्रज्ञान बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आता वापर केला जातो. आणि त्याचा वापर शिक्षणामध्ये कसा करता येईल? सिंधुदुर्गला मी प्राथमिक शिक्षण अधिकारी असताना MKCL बरोबर आम्ही एक संवाद साधून त्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आम्ही AIचा वापर शिक्षणात कसा करता येईल याचं ट्रेनिंग दिलेलं होतं एक दिवसाचं. म्हणजे ही साक्षरता आहे. तर सर्व क्षेत्रामध्ये एआयचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. एआयची आपल्याला तंत्रज्ञान टूल्स आपल्याकडे आता आहेत आणि त्याचा वापर करून कमीत कमी

0: वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून त्या माहितीचा अन्वयार्थ लावून शिकण्याची एक मोठी संधी आपल्याला आहे. हा एक डिजिटल साक्षरतेचा भाग आहे. दुसरं, आपल्याकडं आज जिल्हा परिषदेमध्ये सरकारी शाळा आणि आज खाजगी शिक्षण संस्था देखील आपलं तंत्रज्ञान बदलत आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की नव्या युगाचा नवा शिक्षक हा तंत्रज्ञानानं परिपूर्ण झालेला ज्ञान मिळवणारा शिक्षक आपण म्हणतो, त्या तंत्रज्ञानाचा देखील वापर कसा करायचा, स्मार्ट बोर्ड असेल, अँड्रॉइड टीव्ही असेल, एलसीडी प्रोजेक्टर असेल किंवा लॅपटॉप संगणक असेल, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल आणि ऑनलाईन संसाधनं विविध प्रकारचे आहेत, तर त्याचा आपल्या ह्या शिक्षणामध्ये कसा अध्ययन अध्यापनामध्ये प्रभावी वापर करता येईल, हा एक भाग म्हणजे डिजिटल साक्षरता आहे. आणि मला वाटतंय की त्या पद्धतीनं ही साक्षरता शिक्षकांच्या सोबत विद्यार्थी आणि पालकांच्या मध्ये सुद्धा रुजवणं गरजेचं आहे.
1: सर, अजून एक मगाशी आपण बोलताना सांगितलं की बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेता घेता व्हिडिओ बघणं किंवा रील्स बघणं हे चालू करतात आणि या रील्समध्ये 5 मिनिटं गेलीत, अर्धा तास गेला, एक तास गेला, हे वेळेचं भान राहत नाही. या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल की या रील्सच्या जाळातून स्वतःला कसं सोडवून घेतलं पाहिजे आणि त्यातून बाहेर पडलं पाहिजे?
0: बरोबर आहे. सवयीचा परिणाम आणि सवयीच्या आहारी जाणं, आता काही मुलं ज्या मोबाईलच्या आहारी जात आहेत आपल्याला बघायला आणि ऐकायला मिळतं. मोबाईल हे शिकण्याचं साधन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर जगाची माहिती मिळवता येते, आपल्या परिसरातली माहिती मिळवता येते, शिक्षणातले भरपूर तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये संसाधनं आहेत, त्याचा वापर आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो. हे विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि पालकांना देखील याच्या बाबतीमध्ये साक्षर केलं पाहिजे. आणि म्हणून माझं आव्हान आहे की पालकांनी देखील ह्या मोबाईलचा वापर कशा प्रकारे ज्ञानासाठी करता येईल, शिक्षणासाठी कसा करता येईल, आपली मुलं त्यांच्यामार्फत कशी शिकू शकतायत, आपल्याला घर बसल्या फॉर्म देखील त्याच्यावरती परीक्षेचा भरता येतो, माहिती घेता येते, माहिती वाचता येते, एवढं मोठं प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याच्याकडे आपण वळलं पाहिजे. आणि जो दुरुपयोग होतोय त्याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, आळा घातला.
1: युवा मित्रांनो, आपण सहायक शिक्षण संचालक श्री गणपती कमळकर सर यांच्याशी गप्पा मारत आहोत ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयी. सर, आपण या प्रश्नाकडे जाताना याचा विचार करूया की ही जी ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धती, शिक्षण प्रणाली राबवली आणि यशस्वी केली ती आपल्या शिक्षकांनी. आपल्या शिक्षकांना 15-20 वर्ष पारंपरिक शिकवण्याचा सराव होता, परंतु अचानक या पारंपरिक शिक्षण पद्धतीमधून बाहेर येऊन स्क्रीन पुढे जाणं, कॅमेरा समोर जाणं आणि विद्यार्थ्यांना खेळवून ठेवणं हे थोडंसं आव्हान होतं. ती कोणती आव्हानं होती?
0: लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळा बंद झाल्या आणि अशा कालावधीमध्ये आपण शिक्षण कसं पोहोचवायचं, एक मोठं आव्हान शिक्षण विभागासमोर आणि शिक्षकांच्या समोर. पण याच्यामध्ये शिक्षक त्यांनी सुद्धा आपली मानसिकता बदलली, पारंपरिक शिक्षणाला छेद बसला, त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि याच्यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा उगम सुरू झाला. तो पूर्वीपासून होता पण ते एक सपोर्टेड पूरक म्हणून त्याचा वापर केला जात होता. ऑनलाईन शिक्षण हा शिक्षणाचा मुख्य भाग आता बनलेला आहे आणि अशा कालावधीमध्ये शिक्षकांच्या समोर सुद्धा आव्हान आहे. जसं मी म्हटलं की मुलांची विद्यार्थ्यांची एकाग्रता टिकवून ठेवणं, की पारंपरिक शिक्षणामध्ये आपण विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळे आपण चढ दिशी लक्षात घेऊ शकतो की कोणता विद्यार्थी नीट ऐकतो, कोणत्या विद्यार्थ्याचं आपल्याकडे लक्ष आहे, कोणता विद्यार्थी अध्यापनामध्ये लक्षपूर्वक ऐकून त्याच्यामध्ये रुची त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे हे शिक्षकाला समजू शकतं. पण ऑनलाईन शिक्षण थोडंसं वेगळं आहे, याच्यामध्ये दूरस्थ म्हणजे घरी बसून हे शिक्षण दिलं जातं किंवा जे आपण ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना ज्या संसाधनाचा वापर करून शिकवतो त्याच्या बाबतीमध्ये एकाग्रतेचं जे आव्हान आहे ते खूप मोठं आहे आणि हे एक शिक्षकांच्या समोर आहे. दुसरं म्हणजे ते जे संसाधनं आपल्या हातामध्ये दिलेलं आहे त्याचा मी मगाशी म्हटलं की टाईप्स ऑफ व्हरायटी, अनेक प्रकारे त्याला शिकवण्याची एक संधी आपल्या हातामध्ये आहे. इतके सारे अभ्यासक्रम, काही व्हिडिओज प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचा वापर कसा करायचा, आपल्या घटकाशी अनुरूप विषयाशी अनुरूप तो आपण काय उपलब्ध कसा करून घेऊ शकतो हे एक चॅलेंज त्याच्या समोर आहे. दुसरी गोष्ट की म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मागच्या एखाद्या पिढीतल्या म्हणजे आमच्या काळातल्या पिढीतल्या एक तंत्रज्ञान आम्हाला 20व्या वर्षी जर अवगत झालं असेल तर आता ते 8व्या वर्षीच विद्यार्थ्याला मुलाला ती माहिती होतं. इतकी शार्प पिढी, हुशार पिढी आपल्या समोर आहे आणि अशा मुलांना शिकवणं एक चॅलेंजिंग काम आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा शिक्षकाने आपल्याला अध्ययावर

0: करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट असेल की आता मूल्यमापन सुद्धा बदललेलं आहे, म्हणजे जसं शिकवण्याची पद्धत बदलली तशी मूल्यमापन करण्याची पद्धत देखील बदललेली आहे. आज मूल्यमापन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ऑनलाईनच्या पद्धतीनं आपण करू शकतो. एका क्लिकवरती अनेक मुलांच्या एकाच वेळी परीक्षा घेऊ शकतो, म्हणजे काही तासामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण एका वेळी घेऊ शकतो. त्याचं मूल्यमापन सुद्धा आज वस्तुनिष्ठ प्रश्न असेल तर एका क्लिकवर कोणत्या विद्यार्थ्याचं कोणतं उत्तर चुकलेलं आहे कोणतं बरोबर आहे हे सगळ्या विद्यार्थ्याचं आपल्याला माहिती उपलब्ध होऊ शकते. त्याचं अनालिसिस सुद्धा करून दिलं जातं, म्हणजे एवढं पुढं प्रगत आपल्या प्रगत तंत्रज्ञान आपल्या पुढं आहे आणि त्याचा सुद्धा वापर करणं. मूल्यमापनाची साधनं बदलत आहेत, अध्यापनाची साधनं बदलत आहेत, शिकवण्याचे मार्ग बदलत आहेत आणि अशा ह्या बदलत्या काळामध्ये बदलत्या शिक्षण प्रवाहामध्ये सुद्धा शिक्षकांच्या समोर हेच आव्हान आहे की त्याला फेस करणं, त्याच्यासमोर जाणं आणि अशा प्रगत आणि हुशार मुलांच्या समोर उभं राहून शिकवणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं हे एक मोठं आव्हान आहे असं मला वाटतं.
1: फ्रेंड्स, आत्ताच आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती आपल्याला दिली डॉक्टर गणपती कमळकर यांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती डॉक्टर दीपक ठमके यांनी. फ्रेंड्स, आजच्या या मुलाखतीतून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे विविध पैलू आपण जाणून घेतलेत. ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षण अधिक सुलभ झालंय, लवचिक झालंय आणि सर्वसमावेशक सुद्धा झालं असलं तरी त्याचबरोबर काही आव्हानं सुद्धा या पद्धतीमध्ये आहेत. पण योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा समन्वय जर साधला तर ही शिक्षण पद्धती अधिक परिणामकारक ठरू शकते. फ्रेंड्स, वेळेअभावी आज आपल्याला इथंच थांबावं लागतंय, पण या विषयाची आणखी बरीचशी माहिती आपल्याला घ्यायची आहे, ती आपण घेणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत दिव्याला निरोप द्या. नमस्कार. युववाणी, निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण.

0: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप महमूद, ज्युनियर महमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, मुखरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी मारुती, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
1: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठानी बचा के क्या करेगा?
2: कुछ नहीं, जब जिंदगी चली गई तो आठाने बचा के क्या फायदा, ये ले चने खा.
0: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 2553-1705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचंय, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे. यहां

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, यानंतर काही क्षणात म्हणजेच ठीक 6 वाजता हिंदीमधून बातम्या तसंच 6:05 इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत।

0: Mongolia today, winning two gold and two bronze medals in the men's freestyle category. Deepak clinched the gold medal in the 61-kilogram category, defeating Kazakhstan's Asil Aitikan 6-0 in the final. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:10 झालेत. आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजेच ठीक 6:30 गम्मत जम्मत या कार्यक्रमात मल्हार मोरे या बालकलाकाराशी मारलेल्या गप्पा आपल्याला ऐकता येतील. हे आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे. मुंबई केंद्रावरूनच हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:15 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात श्रेयस संजय कुलकर्णी यांनी गुरुभक्त संदीपक या विषयावर केलेलं कीर्तन आपल्याला ऐकता येईल. 7:15 एक कलाकार या कार्यक्रमात लेखक दिग्दर्शक निर्माते के ए अब्बास यांच्यावर आधारित कार्यक्रम सादर करतील विराज सवाई. 9:15 स्पॉटलाईट तर 9:30 रूपकों का अखिल भारतीय कार्यक्रम आणि 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभेत विद्वान MSN मूर्ती यांचं कर्नाटकी शैलीतलं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकता येईल. हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता उद्या म्हणजेच 8 जून 2026 रोजी सोमवार सकाळी 5:55 गिरवाणवाणी या सदरामध्ये श्रीमद शंकराचार्य रचित शिवप्रातस्मरण स्तोत्र वैभवी शेटे यांच्या स्वरात आपण ऐकू शकाल. 6:05 प्रभातवंदन या कार्यक्रमात भक्तिगीतं आणि 6:25 याच कार्यक्रमात चिंतन या सदरात अश्लेषा महाजन यांचे विचार. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 आणि संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात कृषीवाणी या सदरात कीड नियंत्रणात कडुनिंबाचं महत्व याविषयीची माहिती. 7:45 आरोग्यम धनसंपदा या सदरात पावसाळ्यातली ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4. परिसर या सदरामध्ये 6:50 जैविक तालबद्धता याविषयीच्या माहितीचा भाग 4. लेखन आहे कौमुदी जमखंडीकर यांचं. ही दोन्ही सदरं आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेली आहेत. ती आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:07 आजचा विचार तर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आणि 10:10 सुगम संगीत आपल्याला ऐकता येईल. 7:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र पुणे केंद्रावरून दिलं जाईल तर 12:30 आणि 8:05 आम्ही ते मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम तर मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल 9:00. व्यक्तिवेध या कार्यक्रमाची वेळ आहे 9:30. या कार्यक्रमात जीवशास्त्र विषयाचे अभ्यासक आणि संशोधक भूपेंद्र श्रावगे यांच्या डॉक्टर किरण रणदिवे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध सादर करते आहेत विनायक मोरे. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:25 काही स्थानिक निवेदनं तर 10:30 आणि 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात केदार बोडस यांनी गायलेला राग मिया की तोडी आम्ही आपल्याला ऐकवू. तर 11:30 गाता रहे मेरा दिल अंतर्गत पुन्हा हिंदी चित्रपट संगीत. वनिता मंडळात 12:00 मनापासून मनासाठी योगसाधना या विषयावर श्रीकृष्ण म्हस्कर यांची मुलाखत. मुंबई केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरूनच सहक्षेपित करू. 1:00 वेळ आहे NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंगची. 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. हे नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. 2:15 ते 2:15 आणि 2:30 ते 3 या वेळात द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 5:00 हिंदी चित्रपट संगीत तर 5:30 युववाणी या कार्यक्रमात रंग माझा वेगळा या सदरात प्रवास कल्पनेपासून पेटंटपर्यंत या खास कार्यक्रमात वारली कला आधारित कलाकृतीसाठी भारत सरकारचं पेटंट मिळवणारी SNDT महिला विद्यापीठाच्या गृहविज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी सई राऊत तसंच तिचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर अमर ढेरे

0: यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद आपल्याला ऐकता येईल. सादर करते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा उद्याच्या उर्वरित आणि परवा दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. 6:30 साहित्य सौरभ या कार्यक्रमात महाराष्ट्रातले ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ लेखक आणि वक्ते डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं साहित्य याविषयी डॉक्टर ज्योती शिरोडकर यांच्याशी साधलेला संवाद सूत्रसंचालन केलंय सविता जेरे यांनी. सादर करते सुमित श्रीबाद. 7:30 माझं घर माझं शेतमध्ये सुरुवातीला जनावरांच्या आहारात खनिज मिश्रणांचं महत्व याविषयी डॉक्टर प्रज्वलिनी मेहरे यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. कृषीवाणीचं पुनःप्रसारण आणि शेवटी बाजारभाव. 8:15 एक कलाकार आणि रात्री 10:00 फोन इन आपली आवड. सादर करते प्रसाद कुलकर्णी. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा जी आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. संध्याकाळचे 6:15 जाणून घेऊया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनीमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: श्रोते हो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
3: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हां, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
2: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
4: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
2: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12:00 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ. मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी 11:00 जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचेच 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

प्रसारित करेल, आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. आणि त्यानंतर 6:30 गम्मत जम्मत या बालदोस्तांसाठीच्या कार्यक्रमात मल्हार मोरे या बालकलाकाराशी मारलेल्या गप्पा आपल्याला ऐकता येतील. आम्ही हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

श्रोतेहो, आम्ही आपल्याबरोबर आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, अर्थात मध्यम लहरी 378.78 मीटर्स म्हणजे 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ऍपवर. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. काही क्षणातच संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्र

0: समर्ज प्रथमा चक्रीया क्रीडा घोषिता. भारतीय मल्ल क्रीडकाः मंगोलियायाः उलान बटार ओपन क्रीडायां भारतस्य कृते द्वे स्वर्ण पदके द्वे कांस्य पदके च विजितवन्तः. इति वार्ताः.
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत बाल दोस्तांसाठी कार्यक्रम गमत जम्मत.

0: नमस्कार बालदोस्तांनो, गम्मत जम्मत या आपल्या कार्यक्रमात मी प्रतिभाताई आपल्या सगळ्या बालमित्रांचं मनापासून स्वागत करते. काय मग मित्रांनो, आता काही जणांची शाळा सुरू झाली असेल. हो ना, शाळा तर आहेच, पण सोबत आपला हा कार्यक्रम सुद्धा आहे ज्यामधून तुम्हाला विविध विषयांची माहिती मिळत असते. आपले वेगवेगळे बालमित्र या कार्यक्रमात सहभागी होत असतात, त्यांच्याकडून खूप काही शिकायला सुद्धा मिळत असतं. आज आपल्या सोबत एक अतिशय गुणी आणि हुशार बालकलाकार आहे बरं का. त्याचं नाव आहे मल्हार मोरे. तो आहे 7 वर्षांचा आणि एवढ्या लहान वयात त्याने बालनाट्य, एकपात्री अभिनय, हिंदी जाहिरातींचं डबिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गारदीचं प्रभावी सादरीकरण करून सर्वांची मनं जिंकलेली आहेत. त्याच्या या कलेचा आणि प्रवासाचा परिचय करून घेण्यासाठी आपण आज त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. चला तर मग आपल्या या चिमुकल्या कलाकाराचं आपण स्वागत करूया. मल्हार, तुझं आमच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: मल्हार, तू वेगवेगळ्या बालनाट्यांमध्ये काम करतोस हो की नाही, आणि तू खूप हुशार आहेस असं आम्हाला कळलंय. तर मला सांग, तुला हे अभिनय करण्याची आवड कधीपासून निर्माण झाली, किंवा कधी तुला असं वाटलं की आपण सुद्धा ऍक्टिंग करावी किंवा अभिनय करावा?
1: मी 2.5 वर्षांचा असताना मग मी चित्रपट वगैरे बघायचं, तर मला कळायचं की याच्याने आपलं स्किल डेव्हलप होते. तर मम्मीने ऍक्टिंग क्लास लावून.
0: ऍक्टिंग क्लास लावला तू? आणि मग तिथे शिकलास अभिनय कसा करायचा? आणि मग तुला यायला लागलं का? म्हणजे कॉन्फिडन्स वाढला तुझा?
1: कॉन्फिडन्स वाढला, स्टेज फिअर नाही वाटलं.
0: हो, वा वा वा, छान. बरं, मला सांग, तू बालनाट्यामध्ये काम केलंयस, कोणकोणत्या बालनाट्यात केलंयस काम?
1: फुलांच्या जगात, जंगली बाळा, डोरेमोन निंजा टॉम, बालरंग उत्सव.
0: बरं, तू असं खूप छान छान बालनाट्यांमध्ये काम केलंयस बरोबर. मग मला सांग, बालनाट्यात काम करताना तो जो अनुभव तुला मिळाला तिथून, तर तो कसा होता? बरं,
1: चांगला होता, थोड शिकायला पण मिळालं.
0: बरं, तू केलेलं पहिलं नाटक कोणतं आहे?
1: फुलांच्या जगात.
0: फुलांच्या जगात. आणि किती वर्षांचा होतास तेव्हा तू?
1: 3 वर्षांचा
0: असल्यापासून तू नाटकात काम करतोयस. अरे वा, हुशार मुलगा आहेस. बरं, मला सांग, तू एकपात्री अभिनय केला होतास का? मग तो करताना तुला कोणतं पात्र तू साकारलं होतं त्याच्यामध्ये, एकपात्री अभिनयामध्ये?
1: मी शिवाजी महाराज.
0: शिवाजी महाराजांचं? आणि मग कसं होतं, त्यातलं काहीतरी म्हणून दाखवशील का? बोल ना.
1: अवघ्या 6 वर्षांचे असताना आम्ही आऊ साहेबांसोबत पुण्याला गेलो. खूप धावपळीचे दिवस होते ते. याच काळात आमचे शिक्षण सुरू झाले. दादोजी कोंडेवांचे

0: सारखे आम्हाला गुरु लाभले. दिवसभर सवंगड्यांसोबत खेळायचो, मोकळ्या रानात फिरायचो. कुस्ती, तलवारबाजी, लाठी चढवणं हे आमचे उद्योग. दिवसभर खेळून दमलो की आऊसाहेब सांजवाद करून गोष्टी सांगायच्या. तर कधी राम कृष्ण अभिमन्यू, तर कधी साधू संतांच्या कथा सांगायच्या. आमचे सवंगडी म्हणजे गरीब मावळ्यांची मुली हो. रानावनात पाडणारी ही मुले पशुपक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढायचे. कुहू चिव चिव म्याव. यातूनच आम्हाला भैयाजी नायकांसारखा हरहुंदरी मावळा मिळाला. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच हवा. निघा महाराज तुम्ही निघा, असे म्हणत गोडकिंडीला पावन बनवलेला तो आमचा बाजी बाजी प्रभू देशपांडे. दोन्ही हातात तलवार घेऊन प्राण्यांचा बाजी लढत होता. खिंडीत जणू महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. विशाल गळ्यावरून तोफांचे आवाज येईपर्यंत कर्तव्य पूर्तीच्या समाधानाने त्याने शेवटी प्राणत्याग केला.
1: वा वा वा, खूप छान खूप छान. मल्हार, हिंदी ज्या जाहिराती आहेत ऍडव्हर्टिजमेंट्स, तर त्याच्यासाठी तू डबिंग केलंयस बरोबर. तर तो करताना तुला काय वेगळेपणा जाणवला? म्हणजे तू बालनाट्यात सुद्धा काम करतोस बरोबर, तिथे ऍक्टिंग करतोस आणि इकडे डबिंग करतोस, तर ह्याच्यामध्ये काय फरक तुला जाणवला?
0: डबिंग मध्ये फरक जाणवला की जेव्हा आपण व्हॉइस शूट ऑडिओ करतो तेव्हा वाद कोण पिक्चर मध्ये बोलत असेल, वादळ वगैरे त्याचा आवाज असेल, तर त्याच्यासाठी कोण क्लिअर नाही बोलत असेल, त्यांचा गळा थोडा बसलेला असेल, त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्याच्यासाठी डबिंग करतात.
1: बर, म्हणजे हा एक वेगळा अनुभव आहे. आणि स्टेजवर आपण बालनाट्यात जेव्हा काम करतो किंवा नाटकात काम करतोस त्यावेळी तो एक वेगळा अनुभव असतो, है ना? वेगवेगळं शिकायला मिळालं यातून, हो ना? तू आता गाण्याचा क्लास पण लावलेला आहे, तुला गाणं सुद्धा गाता येतं छान. मग एखादं गाणं गाऊन दाखवशील?
0: अबीरा गुलाल उधळी तरंग, अबीरा गुलाल उधळी तरंग, नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग, नाता गई नाचे माझा सका पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग, नाता गई नाचे माझा सका पांडुरंग.

0: त्यात आम्ही दीन रूप तुझ कैसे पाहू त्यात आम्ही दीन पायरी शिओ तंग गाऊ निय भंग पायरी शिओ तंग गाऊ निय भंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उदळीत रंग रंग रंग अबीर गुलाल उदळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
1: वा वा वा खूप छान गातोस तू. मला सांग तू जो एकपात्री अभिनय केला होतास बरोबर
0: हो.
1: त्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगितलेली
0: हो.
1: किंवा ते बोलतायत असं तो एकपात्री अभिनय होता
0: हो.
1: तर शिवाजी महाराज तुला आवडतात?
0: हा
1: खूप आवडतात.
0: हा
1: मग तर तुला त्यांच्यामधला कोणता गुण जास्त आवडतो म्हणजे त्यांच्यामध्ये काय आवडतं?
0: कारण की ते स्वराज्यासाठी मदत करायचे स्वराज्याला रक्षण करायचे आणि अनेक लढाया जिंकायचे. त्यांनी अनेक गड किल्ले आपल्याला जिंकून दिलेत स्वराज्य मिळून दिले आपल्याला म्हणून मला ते खूप आवडतात.
1: बरं मल्हार तू छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतो तर ती करण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली म्हणजे तुला असं का वाटलं की आपण ही गारद सादर करावी म्हणून?
0: मी टीव्ही बघत होता तेव्हा मला शिवाजी महाराज

0: त्यांचं पिक्चर दिसलं तर मी म्हटलं की लावूया. तर मी ते पहिल्यांदा ऐकलं तर त्याच्यानंतर बोबड बोलायला लागलं. तर मम्मी बघायला लागली की ते काय बोलतोय मी तास अन तास. तर मम्मी करेक्शन करत करत मग माझं बोबड आणि क्लिअर व्हायला लागलं.
1: वा, पण मग तू ते पाठांतर केलंस.
0: हो,
1: खूप मोठी असते ना ती गारद. बरं, मला सांग की आपण बघ शाळेमध्ये आपली परीक्षा असली की आपल्याला भीती वाटते ना थोडी अभ्यासाची, की आपला अभ्यास होईल की नाही, मी कसा पेपर सोडवेन, मला किती मार्क्स मिळतील, हो ना, अशी भीती वाटते ना. तर जेव्हा तू नाटकात काम करतोस किंवा मग तू स्टेजवर गारद सादर करतोस त्यावेळी तुला भीती वाटते का रे?
0: नाही.
1: नाही वाटत?
0: नाही.
1: तू शिवाजी महाराजांसारखाच शूर आहेस हा, हो ना?
0: थँक्यू.
1: बर बर मल्हार, तुला अजून खूप पुढे जायचं आहे, आणखीन यश मिळवायचं आहे, पण आतापर्यंत तू जे काही केलंस तू खूप लहान आहेस, आणि या इतक्या लहान वयामध्ये तू बालनाट्यात काम करतोयस, स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतोयस, तर हे जे यश तुला मिळालंय इतक्या कमी वयामध्ये, तर यासाठी सर्वात मोठा पाठिंबा तुला कोणाचा आहे?
0: आई बाबांचा.
1: आई बाबांचा? आई बाबा मदत करतात तुला या सगळ्या गोष्टींसाठी? मग जास्त मदत कोण करतं, मम्मी करते की पप्पा करतात?
0: मम्मी.
1: मम्मी करते. बर बर, तू कोणत्या शाळेत जातोस मल्हार?
0: फादर अग्नल मल्टी पर्पज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज.
1: आणि कितवीला आहेस तू?
0: आता दुसरीला.
1: बर, हे तू सगळं जे करतोस तर हे तुझ्या मित्रांना माहिती आहे का रे?
0: माहिती आहे.
1: आणि मग त्यांचा कसा प्रतिसाद असतो, ते काय म्हणतात तुला, त्यांना आवडतं का तुझं काम?
0: हो, आवडत.
1: आणि टीचर्स वगैरे?
0: हो, त्यांना पण.
1: बरं, मग तू हे करत असताना सगळं मग अभ्यास कसा काय करतोस, तुला अभ्यासाला वेळ काढतोस? कसा करतोस मग अभ्यास आणि मग
0: हा
1: अभिनय, याचा समतोल कसा साधतोस?
0: शाळेवरून आल्यावर हातपाय वगैरे करतो, त्याच्यानंतर अभ्यास, मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करतो, मग डबिंग जे दिलेलं आहे ऍक्टिंगची प्रॅक्टिस वगैरे, गाण्याची वगैरे, तेवढा भाग. तर
1: शाळेमध्ये कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतोस तू?
0: मराठीमध्ये केलं आणि क्विझ कॉन्टेस्ट मध्ये.
1: स्टोरी टेलिंग मध्ये केलं होतंस?
0: हा.
1: मग तिथे कोणती गोष्ट सांगितली होतीस तू?
0: शाळेची पहिली घंटा.
1: मग सांग ना आम्हाला थोडीशी त्यातली.
0: आजच्या काळात वक्तशीरपणा जर कोण पाळत असेल तर ती आहे आपली घंटा. टंग टंग टंग टंग टंग शाळेची घंटा हो. शाळेची पहिली घंटा ही आपल्या छान दिवसाची सुरुवात दर्शवते. खर तर ही सुरुवात आपल्या उज्ज्वल आयुष्याचा प्रारंभ असतो. माझ्या आयुष्यात शाळेच्या घंटेने प्रवेश केला तो 2022 या वर्षी. गेली 2 वर्षे शाळेला वेळेत येणे जाणे, शिशुला जाणे, डब्बा खाणे यापुरतीच ही घंटा मर्यादित होती. लहान होतो ना मी, आता इयत्ता पहिली. आताची गोष्ट मात्र वेगळी आहे. पहिल्या घंटेच्या आत अगदी हजरमुखाने नीटनेटके मी वर्गात हजर असतो. घंटा वाजली की तास वेगळ्या, तास वेगळ्या म्हणजे बाई वेगळ्या, मग त्यात आवड निवड अशा खूप गोष्टींनी कब्जा केला. ना आवडत्या विषयासाठी कधी घंटा वाजून तास संपतो याकडे लक्ष, तर अगदी उलट. आवडत्या विषयासाठी अर्थात चित्रकला आणि खेळाचा तास घंटा वाजूच नाही ही मनीषा. पहिली घंटा खरं तर तिला मला खूप काही शिकवायचं असतं, जसं की नियमितता, एकाग्रता, ज्ञानार्जन, शिस्त. त्यानंतर येणारी प्रत्येक घंटा ही पहिलीच घंटा आहे. धन्यवाद.
1: मस्त, छान सांगितलीस गोष्ट. मल्हार, तुला मोठेपणी काय बनायचंय, काही ठरवलंयस का?
0: ठरवलंय.
1: काय ठरवलंयस?
0: क्रिकेटर बनायचंय.
1: क्रिकेटर बनायचंय?
0: वा,
1: तू क्रिकेट पाहतोस का टीव्हीवर?
0: हा.
1: आवडतं तुला?
0: हा.
1: आणि मग कोण आहे फेवरेट प्लेअर तुझा?
0: रजत पाटीदार.
1: मग तो बॅट्समन आहे तर त्याच्यासारखी बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोस की नाही? त्याचा खेळ पाहतोस की नाही? कसा खेळतो तो?
0: 4-6 वगैरे मारतो.
1: हो ना, मग तुला पण असेच मारायचे आहेत?
0: हा.

बालमित्रांनो, आजच्या आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण मल्हार मोरे या बालकलाकाराबरोबर गप्पा मारल्या. बरं तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह आपण पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.

0: गम्मत चम्मत हा बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
5: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीवर
4: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर.

0: मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन, 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाईव्हची प्रत्येक टुर्नामेंट.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
6: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in वर.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. मध्यम लहरी 537° 6' तसंच 558 किलोहर्ट्झवर ही आहे

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता। संध्याकाळचे 7 वाजता आहेत। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल्निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलिंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत तर मुंबई सिलिंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026च्या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीने परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या शासन आदेशाच्या प्रतीची होळी करून बीड जिल्ह्यात खांडेपारगाव इथं शेतकरी हक्क मोर्चाने या निर्णयाचा निषेध केला. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होईल असं आश्वासन नागपूर आंदोलनावेळी सरकारनं दिलं होतं पण कर्जमाफी करताना सरकारनं अनेक जाचक अटी लादल्या आहेत. यामुळे 80-90% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्यानं या अटी शर्ती काढून टाकाव्यात अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाने केली आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकालपश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 368 धावांवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतने

81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 8 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफजर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णाने 2 बळी घेतले. नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असून या सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार व्हायला चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. नागपूर शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार व्हावेत असं

अफजर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णाने 2 बळी घेतले. नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असून या सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार व्हायला चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. नागपूर शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार व्हावेत असे आपले प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी विविध क्रीडा प्रकारातील 14 खेळाडूंना खासदार क्रीडाभूषण पुरस्कार तसंच विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 2 दिवसात उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. त्या बारामती इथं बातमीदारांशी बोलत होत्या. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल विचारलं असता पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतल्यावर उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांनी बारामतीत वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे यवतमाळ जिल्ह्यातले नेते साहेबराव कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. कांबळे हे आगामी विधान परिषद निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. काँग्रेसकडे संख्याबळ नसल्याचं कारण देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. साहेबराव कांबळे यांनी विकासाला प्राधान्य देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उमरखेड महागाव मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन म्हणत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसंच स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. मॉरिशस इथं होणाऱ्या 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड झाली आहे. मॉरिशस इथल्या महात्मा गांधी संस्थेच्या सभागृहात येत्या 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी उद्घाटन सोहळा परिसंवाद चर्चासत्र गझल मुशायरा कविसंमेलन पुस्तक प्रकाशन इत्यादी भरगच्च कार्यक्रम होणार असून मॉरिशसमधले मराठी भाषिक विद्यार्थी शिक्षक अभ्यासक आणि रसिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील असा विश्वास संमेलनाच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी आज रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सरी बरसायला सुरुवात झाली. आज संध्याकाळी राजापूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता. सांगलीतही आज शहरात तसंच मिरज तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचलं तर काही काळ विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागात आणि राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी

श्रोतेहो, आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं प्रादेशिक बातमीपत्र आता आपण ऐकलं. आम्ही आपल्याबरोबर आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ऍपवर. यानंतर थोड्याच वेळात, म्हणजेच ठीक 7:15 वाजता, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात नारदीय कीर्तन आपण ऐकणार आहोत.

श्रोते हो, आज रात्री 8:15 वाजता आजच्या एक कलाकार या कार्यक्रमात लेखक, दिग्दर्शक, निर्माते के ए अब्बास यांच्यावर आधारित हा कार्यक्रम सादर होणार आहे. तसंच रात्री 10 वाजता रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभेत विद्वान MSN मूर्ती यांचं कर्नाटकी शैलीतलं व्हायोलिन वादन दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही इथे सहक्षेपित करणार आहोत.

शेतकरी बंधू भगिनींनो आणि श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या. आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 17 ज्येष्ठ, शके 1948, 7 जून 2026. आज रविवार असल्यामुळे माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण कीर्तन ऐकणार आहोत. कीर्तनकार आहेत श्रेयस संजय कुलकर्णी. त्यांचा आजचा आख्यानाचा विषय आहे गुरुभक्त संदीपक. त्यांना संवादिनीची साथ केली आहे साहिल पुंडलिक यांनी, तर तबल्याची साथ अमोल माळी यांनी केलेली आहे. ऐकूया गुरुभक्त संदीपक या विषयावरचं, कीर्तनकार श्रेयस संजय कुलकर्णी यांचं नारदीय कीर्तन.

भगवत प्राप्तीची तीव्र ओढ स्वस्थ बसू देईना. या नरदेहाचं सार्थक व्हावं, जन्म मरणाची साखळी तुटावी असं मनपूर्वक वाटत होत. यासाठी काय करावं हे मात्र लक्षात येत नव्हतं. आपल्या परीनं प्रयत्न करत होते, पण प्रयत्नांना हवं तसं यश येत नव्हतं. अंधारातून पुढे जायचं तर तेजस्वी ज्योतीचा आश्रय करावा हे कळत होतं, पण तशी ज्योत काही केल्या दिसत नव्हती. जीवाची उलघाल सुरू होती, डोळ्याला डोळा लागत नव्हता. अशातच एके रात्री गाढ झोप लागल्यासारखं झालं. स्वप्नात कुणीतरी तेजस्वी पुरुष प्रकट झाले, बाबाजी चैतन्य त्यांचं नाव. तळमळणाऱ्या या साधकाच्या मस्तकावर हात ठेवून राम कृष्ण हरी या मंत्राचा उच्चार त्यांनी दक्षिण कर्ण प्रांती केला. एक वार स्मित केलं आणि अंतर्धान पावले. खऱ्या अर्थानं जाग आली, पुढची वाट गवसली. आयुष्य चैतन्यानं भरलं कारण चैतन्याचा आश्रय झाला. तुकारामांचे तुकाराम चैतन्य झाले. पुढची वाट स्पष्ट दिसली. साधन पथावर चालणाऱ्या पावलांना गती आणि बळकटी प्राप्त झाली. आपल्या जीवनात गुरुकृपेचा परिपूर्ण अनुभव घेतलेले, भागवत धर्मरूपी मंदिराचा कळस झालेले संतवर्य तुकोबा राय, तुमच्या आमच्या जीवनाचं सार्थक व्हावं या तळमळीनं आपल्या शब्दांना अभंग रूपता देताना म्हणाले, गुरुचरणी ठेविता भाव आपो आप भेटे देव. 84 लक्ष योनी फिराव्या, पाप पुण्य समान व्हावं, तेव्हा हा अतिदुर्लभ असा नरदेह प्राप्त होतो. या देहाला दुर्लभ मौल्यवान म्हणण्याचं काय कारण असावं? अन्य योनींचा विचार केला तर तिथे स्वतनोरपि अज्ञानम अशी अवस्था आहे. आपण कुठे आहोत, का आहोत, काय करतो आहोत याचं भान मनुष्येतर प्राण्यांना असतंच असं नाही. आहार, निद्रा, भय आणि मैथून यातच सर्व जीवन व्यतीत होत असतं. जीवनाला एक विशिष्ट ध्येय, उद्दिष्ट असं नसतंच, कारण ते कळावं इतकी बुद्धीच नसते. माणसाठाईही आहार, निद्रा, भय आणि मैथून अशा चार गोष्टी असतातच की, पण केवळ त्यासाठीच त्याचं आयुष्य आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. विवेक बुद्धी हे माणसाला मिळालेलं वरदान आहे. त्या विवेकाच्या साह्यानं सत असत याचा निश्चय करता येतो. असं म्हणतात की जातिवंत राजहंसापुढे दूध आणि पाणी यांचं मिश्रण ठेवलं तर त्यातलं दूध तेवढं तो प्राशन करतो. हे जगत सुद्धा सत्य आणि असत्य यांचं मिश्रणच नाही का? त्यातल्या सत्चा निश्चय करणं, भ्रमरहित होणं हे मोठं कठीण. आपण बंधनात आहोत ही जाणीव होऊन असा निश्चय करण्याची बुद्धी कोणाला झालीच तर आपले आपण प्रयत्न करू आणि शाश्वत सत्य जाणून घेऊ असं ठरवूनही करणं शक्य नाही. असं मी का बरं म्हणतो? तर प्रयत्न योग्य दिशेनं झाले नाहीत तर यश मिळण्याची शक्यता कधीही उणावते. म्हणूनच नाथराय म्हणाले.

स्वतःच दिशा ठरवून भवसागरात हे जीवनरूपी नाव हाकारण हे वाटतं तितकं सोपं नाही. नवा ठाई फाटून गेलेली ही नाव या भवाभीत तरावी आणि पहिलं पार नेता यावी यासाठी योग्य मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. ही आवश्यकता अधोरेखित करताना नाथराय प्रश्न करतात, कोण पार नेई भवनदी तुनी सद्गुरु वाचोनी तुम्हाला. भवाची भीती नाहीशी करणाऱ्या भ्रमलेल्या जीवांना शांत करणाऱ्या या कर्णधाराला मार्गदर्शकाला परमार्थात सद्गुरु अशी संज्ञा आहे. त्याच्या चरणी आपला दृढ भाव असावा असं तुकोबाराय आजच्या मूळ पदात सुचवतात. महाराज म्हणाले,

गुरुचरणाशी साधकानं पूर्ण भाव ठेवला तर त्याला भगवत प्राप्तीसाठी घोर कष्ट करावे लागणार नाहीत. भाव या शब्दाचा अर्थ इथे प्रेम, निष्ठा, श्रद्धा असा आहे. परमार्थात भावाचा अभाव म्हणजे पदरी शून्य असं साधं सोपं गणित आहे. सुभाषितकार म्हणाले,

तीर्थांचं दर्शन करत फिरणाऱ्या मनुष्याच्या मनात यात्रा करताना यानं काय होईल असा संशय असेल तर त्याला अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता नाही. कोणतंही अक्षर हे अमंत्र नाही, पण त्याचा उच्चार करताना ते पूर्ण विश्वासानं उच्चारलेलं हवं. नारदांनी वाल्याला मरा मरा म्हणायला सांगितलं, पण त्या उलट्या नामानं वाल्याचा वाल्मिकी झाला, कारण हे काय सांगितलं असा संशय तिथे नव्हता. पूर्ण भावानं ते नाम उच्चारलं गेलं. आपल्या घरी पूजाविधी सांगायला येणाऱ्या द्विजावरही आपला पूर्ण विश्वास हवा. देव आहे की नाही याची विचिकित्सा करत बसण्यापेक्षा तो आहे असा विश्वास ठेवून साधन केलं तर त्या विश्वासाच्या बळावर जीवनात परिवर्तन घडण्याची शक्यता वाढते. आपल्या भविष्याचा वेध घेऊ इच्छिणाऱ्यानं ज्योतिषावर विश्वासच ठेवला नाही तर कितीही अचूक भविष्य सांगितलं तरी काही उपयोग होईल का? वैद्याकडे जाऊन एखाद्यानं औषध घेतलं पण हे योग्य दिलंय की अयोग्य, यानं माझ्या शरीरावर काही विपरीत परिणाम होईल का असा संशय मनात आला तर योग्य औषधाचाही विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावते. औषधापेक्षाही पुष्कळदा आपला वैद्यावरचा विश्वास हा अधिक गुणकारी ठरत असतो. या सगळ्या स्पष्टीकरणावरून आपल्याला लक्षात येईल की आपल्या जीवनात विश्वास, श्रद्धा, निष्ठा यांचं अतिशय महत्वाचं स्थान आहे. ती निष्ठा, श्रद्धा, अव्यभिचारी भाव जर गुरुचरणी ठेवला तर आत्मतत्वाचं दर्शन सहज घडतं हे सांगताना तुकोबाराय म्हणतात, गुरुचरणी ठेविता भाव आपो आप भेटे दे. कबीर महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. गुरूंच्या सान्निध्यात नित्य साधनेमध्ये रमलेल्या कबीरजींसमोर एके दिवशी भगवान प्रकट झाले. गुरु आणि देव असे एकत्रित समोर पाहून कबीरजी थोडे गोंधळले. मनात विचार आला की यातल्या कोणाला आधी नमस्कार करावा,

त्यांना उत्तर गवसलं. त्यांनी सद्गुरूंचे चरण धरले, कारण हा देव आहे हे कळायलाही सद्गुरूंची कृपाच कारणीभूत ठरते. गुरु कृपाच नसेल तर जनी वनी जळी स्थळी काष्ठी पाषाणी स्थावर जंगमात भरून दशांगुळ उरलेल्या परब्रह्माचा साक्षात्कार कसा होईल. वेदांतात ज्याला अपरोक्षानुभूती म्हणतात ती गुरुकृपेशिवाय शक्य नाही. म्हणून एकनाथ महाराज एके ठिकाणी लिहितात, एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे परिणाम सदामुखी. यासाठीच आपलं सर्वस्व अर्पण करून शिष्य गुरुपदी दृढ भाव ठेवतात, गुरूंचं ध्यान सतत करीत राहतात. शिवदिन केसरीनाथ महाराज म्हणतात,

देव गुरूंपाशी आहे हे खरंच, पण देव गुरूंच्या पाशात आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज लिहितात, देव गुरु पाशी आहे वारंवार सांगू काही. निगमागमांचा वर्ण्य विषय असलेल्या या गुरुचरणांचा दास होण्यात ज्यांनी धन्यता मानली अशांना जीवनात इतर कोणासमोर हात पसरण्याची वेळ येत नाही. कल्पतरूचा आश्रय केल्यानंतर कधी इतरत्र मागण्याची इच्छा होईल का? त्याचं जीवन सार्थक धन्य होतं. गुरुकृपेनं मोक्षाचं द्वार उघडतं आणि नरदेहाची सार्थकता साधते. सूत्र श्लोकातही म्हटलंय, आदि अनादि असलेले सद्गुरु हेच परब्रह्म आहेत, त्यांच्या चरणी आमचा नमस्कार असो. गुरुगीतेचं हेच सार सांगताना तुकोबाराय पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदात म्हणाले,

अरुणाच्या आगमनाकडे साऱ्या सृष्टीचं लक्ष लागलं होतं. चंद्राच्या शीतल किरणांचे काही मोजकेच किरण पिऊन वनस्पती तृप्त होत होत्या. मयुराच्या केकांनी शुभसूचन केलं. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. असं म्हणतात प्रसन्नतेची लहर पसरू लागली होती अशा समयाला नित्याप्रमाणे तो जागा झाला. करस्थ देवतांचं दर्शन घेतलं आणि भूदेवीला वंदन करून तिच्या आधारानं तो कार्यप्रवण झाला. आश्रमाचं अंगण त्यानं स्वच्छ झाडून घेतलं. आसपासचा परिसर स्वच्छ केला. जवळच खळाळत वाहणारी नदी होती तिथे जाऊन स्नान केलं. शुचिर्भूत झाला. तिथेच नदी तीरावर संध्या वंदन करू लागला. आकाशात प्रकृतीनं आपल्या हातानं दीप चेतवल्याची जाणीव झाली आणि अर्घ्य प्रदानासाठी याचे दोन्ही हात पुढे सरसावले. मुखानं मंत्र म्हणत नदी जलानं अंजली भरून तो सूर्याला अर्घ्य प्रदान करीत होता आणि दिनपती आपल्या सहस्रकरांनी जणू ती झेलीत होता. ओंजळीतल्या पाण्याच्या मेलनासह डोहात तरंगांची शतशहा आवर्तनं उठत होती. सूर्यनारायणाच्या स्वागतासाठी जलावर जलधारेनं निर्माण केलेली नक्षीच ती. आपला नित्याचा जप करून त्यानं तो सारा विधी ब्रह्मार्पण केला आणि वल्कल धारण करून तो आश्रमाकडे चालू लागला. आश्रमात पोहोचताच नित्याप्रमाणे त्यानं वंदन करण्यासाठी गुरुचरणांशी धाव घेतली. मृगाजीनावर गुरु महाराज स्वस्थ बसले होते. पाठीवर जटा, छातीवर दाढी रुळत होती. तपश्चर्येनं कृश झालेलं पण अत्यंत तेजस्वी असं ते शरीर. चरणाशी लोटांगण घेणाऱ्या आपल्या शिष्याला पाहताच दानशील असणाऱ्या मुनींचा दक्षिण कर वरदानाकरता सरसावला आणि मुखानं शब्द आले, तुझं इच्छित तुला प्राप्त होवो, विद्यादानाचं व्रत तुझ्याकडून अखंड चालो. अशी वाणी यापूर्वी त्यानं कधीही ऐकली नव्हती. त्याचं मन साशंक झालं, तंद्रा भंगली. गुरुचरण दर्शनानं झालेलं समाधान मागे सारत तो उठून उभा राहिला. आजूबाजूला आश्रमातले सारेच शिष्य उभे होते. ऋषीवर सर्वांना उद्देशून म्हणत होते, आपलं घर, आपलं गाव, आप्त हे सारं सोडून तुम्ही इथे येऊन राहिलात, विद्या प्राप्त केली, जे मला माझ्या गुरुजनांकडून मिळालं ते सारं तुम्हाला देता यावं यासाठी मी आजवर माझ्या परीनं सर्व प्रयत्न केले. या आश्रमाच्या भिंती, लता, वृक्ष, वनचर हे सारे याला साक्षी आहेत. या सर्वांच्या साक्षीनं सर्व साक्षी परमात्म्याचं आपल्याला जमेल तसं गुणगान यापुढेही करत राहा, विद्या देत राहा, तप करीत राहा. आता यापुढे आपली भेट व्हायची नाही, पण मी देहानं नसलो तरी मनानं कायमच तुमच्या जवळ आहे. नियतीनं आपल्यासाठी जे योजलं ते आपण करीत राहायचं असतं. दैवाच्या हातातले बाहुले आपण. त्यानं सूत्र हलवलं की हात वर न्यायचा, हेच खरं. बाळांनो, मी आता निघालो, कार्य करीत राहा असंच माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे. ऋषींची धीर गंभीर वाणी ऐकता ऐकता सर्वांचेच डोळे पाणावले. काय बोलावं कोणालाही सुचेना. न राहून पुढे होऊन तिथे उभ्या असलेल्या या सच्छिष्यानं करुण स्वरात विचारलं, महाराज, आपण आम्हाला सोडून निघालात, काय अपराध झाला आमचा, काय चुकलं, सांगा तरी एक वार. अरे बाळा, तुझं काय, इथे उभ्या असलेल्या कोणाचंही काहीही चुकलं नाही, असा अविचार कशाला करतोस? मग आपण आज ही अशी निर्वानिर्वीची भाषा करतात? तुमच्या वाचून आम्हाला अन्य कोणाचा आधार?

अन्यस्त्राता नापिदाता न भरता. बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला, डोळे भरून गेले. पुष्कळ बोलायचं होतं पण बोलवे ना. त्याची ही स्थिती पाहून गुरु महाराजांनी त्याला जवळ घेतलं, मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाले, शिष्या अरे असा रडतोस काय? हे पहा, परिवर्तन हा या संसाराचा धर्म. आपलं आयुष्य तरी याला अपवाद कसं होईल? या परिवर्तनाला माझी ना नाहीच, पण मला आपला वियोग मात्र सहन व्हायचा नाही. अरे केव्हा केव्हा वियोगही श्रेयस्कर असतो बरं बाळा. मी जिथे चाललोय तिथे तुम्हाला न्यायचं म्हणजे तुम्हाला कष्टात टाकायचं. कष्ट? महाराज सेवेचे कसले कष्ट? मला सेवेनं कष्ट होणार नाही, वियोगानं मात्र जास्त होतील. हे पहा, तुला यायचंच असेल तर तूही ये, पण फार फार कष्ट होतील. अंतर दूरच आहे, शिवाय तिथे जाऊन सगळं तुलाच करावं लागेल. तेव्हा धीर सुटला तर मग काही गत्यंतर नाही बघ. तुला सेवाच करायची म्हणतोस तर मग एक कर, मज घेऊन जा हो शिष्यवरा काशीला. शिष्यवरा, मला काशीला घेऊन चल. पण महाराज तिथे कशाला जायचंय? अरे माझं पाप निवारण होण्याकरता तिथे जायचंय. काय पाप आणि तुमच्या जवळ? हे कसं शक्य आहे महाराज? होय रे बाळा, मी सांगतोय ते अगदी सत्य आहे. माझ्या पूर्वकर्माचं फळ भोगायला निघालोय मी काशीला. पण महाराज आपल्या पुढे पापाचा काय पाड? गुरुवरा, मी तुमचा शिष्य आणि शिष्य म्हणून गुरुला कोणताही त्रास होऊ न देणं हे माझं कर्तव्य आहे. मी एक नक्की करू शकतो, तुमच्या ऐवजी मीच पाप भोगतो. अरे असं एकाच कर्म दुसऱ्याला भोगता येत नाही, ज्याचे भोग त्यानंच भोगायचे असतात. आता एक वेळ टाळलं तरी मला कधी ना कधी ते भोगावं लागेलच ना. मी काशीत गेलो म्हणजे मला अंधत्व येईल, शरीर विकल होईल. त्या सच्छिष्यानं एवढं ऐकलं मात्र आणि क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला,

हे पहा, असा अविचार करू नकोस, मागे फिर, आता भावनेच्या भरात काहीतरी बोलशील पण पुढे त्याच वचनावर ठाम राहणं अवघड होऊन बसेल। मनातून हा विचार काढून टाक, मला जाऊ दे बरं। कृतक कोपान गुरुदेव असं म्हणाले तरी हा मुलगा गुरूंची पाठ सोडायला तयार नव्हता। गुरुवर्यांची समजूत काढता काढता तो आश्रमापासून कितीतरी दूर आला होता। डोळ्यात आसव आणून हात जोडून उभ्या राहिलेल्या शिष्यांपैकी एकही पुढे आला नव्हता। गुरुचरणाविषयीच्या आत्यंतिक श्रद्धेनंच तो इथवर आला होता। कितीही समजावलं तरी हा आपला पिच्छा सोडणार नाही हे आताशा गुरुदेवांच्याही लक्षात आलं होतं। काहीही न बोलता ते वाट चालत होते आणि हा शिष्य अनुसरण करत होता। त्याची ती निष्ठा पाहून गुरूंचं मन द्रवलं, शिष्याच्या सेवेचा स्वीकार करावा असं मनात आलं। आतापर्यंत पुढे चालणाऱ्या गुरूंची पावलं त्या वळणावर थबकली आणि संदीपकाच्या आयुष्यातलं एक निराळ वळण आलं। गुरूंच्या दृष्टीतूनच गुरूंना काय सांगायचंय ते कळलं आणि हा सच्छिष्य आपल्या गुरूंना घेऊन मजल दर मजल करत काशीपुरीकडे निघाला।

उत्तर तीरावर कमलेश्वराच्या सान्निध्यात निवास करावा असं या दोघांनीही निश्चित केलं. काशी येताच वेद धर्म मुनींनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या शरीरावर असंख्य जखमा दिसू लागल्या. रक्ताळलेल्या जखमा, त्यातून वाहणारा पू, अशी त्या पवित्र देहाची अवस्था झाली. संदीपकानं आपल्या गुरूंना स्नान घालावं, वस्त्र नेसवावीत, जखमांवर औषधींचा लेप करावा, आपण आवरावं आणि भिक्षेसाठी बाहेर पडावं. एके दिवशी संदीपक नित्याप्रमाणे भिक्षेसाठी बाहेर पडला. आपली झोळी पसरून पाच घरी नियमाप्रमाणे भिक्षा मागितली आणि आश्रमात आला. भिक्षेचे तीन भाग केले, गुरूंसमोर पान वाढलं आणि हात जोडून म्हणाला, गुरुदेव हा नैवेद्य ग्रहण करा, जे शक्य ते आपल्या करता घेऊन आलो आहे, काही न्यून असेल तर पूर्त करून घ्या. गुरूंनी एक कटाक्ष टाकला आणि भोजनाला आरंभ केला. एक घास घेऊन होतोय न होतोय तोवर मुनी म्हणाले, संदीपका, अरे काही पक्वान्न नाही आणलंस, हे फार तिखट लागतंय रे अन्न. गुरूंच्या या वक्तव्यासरशी संदीपकानं खांद्याला झोळी अडकवली आणि पक्वान्नाची भिक्षा आणण्याकरता तो काशी नगरीत धिंडू लागला. पुष्कळ प्रयत्नांनंतर पक्वान्न भिक्षा घेऊन गुरूंच्या समीप आला. संदीपकाला पाहिलं आणि वेद धर्म मुनी म्हणाले, आलास, सारं झाल्यावर आलास, तुझी वाट पाहता पाहता हात वाळला माझा, शेवटी तसाच उठलो आणि हस्त प्रक्षालन करून आलो, आता काय करायचंय हे पक्वान्न, तूच खा. अहो, असे प्रसंग वारंवार घडत होते. कधी मुनींनी रागवावं तर कधी मुनींनी याची स्तुती करावी, कधी धन्यता मानावी तर कधी खिन्नता, कधी ताडण करावं तर कधी प्रेमानं जवळ घ्यावं. तुझ्यासारखा शिष्य मला लाभला हे माझं भाग्य, असे शब्द कधी त्याच्या कानी येत असत तर नसता आलास इथे तर बरं झालं असतं असं कधी ऐकायला मिळायचं. पण अनुकूल प्रतिकूल असं काहीही घडलं तरी या कशाचाही संदीपकाच्या मनावर कणभरही परिणाम होत नव्हता. निष्ठेनं अशी सेवा करता करता 21 वर्ष होत आली. दीपकाचं मात्र काळाकडे लक्षच नव्हतं. काळावरही सत्ता असणाऱ्या भगवान शंकरांच्या मनात दीपकाची ही सेवा पाहून एके दिवशी याला आपण काही प्रदान केलं पाहिजे असं आलं. आपला मनोरथ पूर्ण करण्याच्या इच्छेनं संदीपकानं गुरूंसह जिथे निवास केला होता त्या आश्रमाच्या दाराशी भगवान विश्वनाथ प्रकट झाले. त्यांच्या तेजानं अंधार कुठल्या कुठे पळाला. वातावरणात आनंदाच्या लहरी उठल्या. हातातल्या डमरूंचा मंदनाद करीत भगवान म्हणाले, सच्चिष्या, अरे सच्चिष्या, येतोस ना, हा पहा कोण दारात उभा आहे, त्वरित ये. भगवंतांच्या या शब्दांनी गुरुचरणाशी बसलेला संदीपक उठला. दाराशी येऊन पाहतो तो भगवान स्वयं. दीपकानं भगवान विश्वनाथांना साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाला, भगवन आज या आश्रमाच्या दारात. होय वत्सा, तुला वर देण्यासाठी मी इथवर आलो, बोल काय देऊ, कशानं संतुष्ट होशील. संदीपकानं इतकं ऐकलं आणि त्या सचिष्याच्या मनात आलं की आपल्या गुरूंची दुःख निवृत्ती व्हावी हाच वर आपण मागावा. पण गुरूंच्या अनुमती वाचून हे कसं करावं, गुरु काही अनुमती याला देईना. उलट गुरु म्हणू लागले, अरे दीपका, आमच्या सेवेनं तू कंटाळलास ना, मी तुला यापूर्वीच सांगितलं होतं की आमच्या बरोबर येऊ नकोस, हे सगळं तुला सहन व्हायचं नाही, अजूनही गेलास तर चालेल. सारे शब्द ऐकले आणि दीपक दारात येऊन भगवान शंकरांना गुरूंची काहीही मागण्याची अनुमती नाही असं सांगता झाला. त्याची गुरुवचनावरची निष्ठा पाहिली आणि विष्णूंना हा सारा वृत्तांत भगवान शंकरांनी कळवला. भगवान विष्णू तिथपर्यंत येऊन पोहोचले आणि या सचिष्याची गुरुभक्ती पाहून त्याच्यावर परिपूर्ण कृपा करत म्हणाले, अरे आजपासून या काशी नगरीचा हा अधिपती भगवान विश्वनाथ तुला वश होईल, गुरुभक्त म्हणून जगामध्ये तुझं सदैव नाव राहील आणि तुला जे हवं ते तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान विष्णूंनी असा आशीर्वाद दिला आणि तिकडे गुरूंचं शरीर

रही पुन्हा पहिल्यासारखं दिसायला लागलं. गुरुचरणाशी असा पूर्ण भाव ठेवून राहिलेल्या दीपकाचं आजही सच्छिष्य म्हणून नाव घेतलं जातं आणि तेच उदाहरण डोळ्यासमोर ठेवून सच्छिष्य आपलं कार्य करीत राहतात. आपल्याही जीवनामध्ये गुरूंची परिपूर्ण कृपा व्हावी यासाठी आपणही काय करावं हे सांगताना तुकाराम महाराज पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये म्हणाले.

श्रेयस संजय कुलकर्णी यांनी सादर केलेल्या नारदीय कीर्तनात गुरुभक्त संदीपक हे आख्यान आत्ता आपण ऐकलत. त्यांना संवादिनीची साथ केली होती साहिल पुंडलिक यांनी, तर तबल्याची साथ अमोल माळी यांनी केली होती. आणि याबरोबरच आजचा हा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हा तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे, नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
0: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ। मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते। पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो। गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण। तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध। त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा। फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर। विषय गंध।

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आम्ही आपल्याबरोबर आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजतायत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: श्रोते हो, आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम आता डिजिटल माध्यमातूनही तुम्ही ऐकू शकता 783 किलोहर्ट्झ DRM बँडवर.
1: आणि हो, या एकाच फ्रिक्वेन्सीवर दोन डिजिटल वाहिन्या आता उपलब्ध आहेत, News 24/7 आणि आकाशवाणी पुणे. डिजिटल प्रसारण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि सुस्पष्ट दर्जा. सध्या उपलब्ध आहे प्रामुख्याने उच्च दर्जाच्या टॉप एंड कार्स मध्ये
0: 783 किलोहर्ट्झ DRM बँडवर. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आता आपल्या सोबत, मग तो लांब पल्ल्याचा प्रवास असो की ट्रॅफिक जॅम.
1: तर चालत्या गाडीत विना व्यत्यय ऐकत रहा आकाशवाणी पुणे केंद्राची डिजिटल वाहिनी 783 किलोहर्ट्झ DRM बँडवर.
0: संपर्कासाठी क्रमांक 94 21 20 91 28 किंवा 86 980 78 917.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
2: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
0: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
2: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाही.
1: वेळ अजून गेलेली नाही, एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
0: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा, कापडी पिशवी सोबत ठेवा.
2: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
1: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
2: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.

रात्रीचे 8:05 होत आहेत. काही क्षणातच मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मच्छिंद्र बोरहडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 31 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर

अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैसे इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे, असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे, असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत, असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेओंग सुक यांना देशाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री ठरतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंगोलियात उलान बातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी आज पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात 2 सुवर्ण आणि 2 कांस्य पदकं जिंकली. अंतिम लढतीत दीपकनं 61 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या असिल आयताकिन याचा 6-0 असा पराभव केला, तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या येदिगे कासिमबेकवर 2-0 मात केली. 65 किलो वजनी गटात मोहित कुमारनं कझाकस्तानच्याच ओसिम झान दास्तान बेक याच्यावर 17-6 असा दणदणीत विजय मिळवत कांस्य पदक निश्चित केलं, तर 97 किलो वजनी गटात विकीनं मंगोलियाच्या गान खुयाग गान बतार याला 4-0 नमवत कांस्य पदक पटकावलं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावसंख्येवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 4 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफसर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णानं 2 बळी घेतले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील, असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात

0: सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागांत 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य ठरणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उद्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेजर अभिलाषा बराक यांचं अभिनंदन केलं आहे. हा सन्मान मेजर बराक यांची उत्कृष्ट सेवा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षक मोहिमेतल्या भारताच्या दीर्घकालीन योगदानाचा गौरव करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या संयुक्त आयोगाची 8वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या जागतिक घडामोडींविषयी चर्चा केली तसंच विभागीय आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्य आणि समन्वय वृद्धिंगत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राबवलेल्या ऑपरेशन गोल्ड नेक्सस अंतर्गत सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलो 200 ग्रॅम परदेशी सोनं जप्त केलं असून 7 जणांना अटक केली आहे. त्यात बांगलादेश आणि श्रीलंकेतले 3 प्रवासी, विमानतळावरचे 3 कर्मचारी आणि सोनं स्वीकारणारी व्यक्ती यांचा समावेश आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 42,927 कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. पश्चिम आशियातला तणाव हे या विक्रीमागचं मुख्य कारण आहे. या भूराजकीय अनिश्चिततेचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला असून ऊर्जेच्या अस्थिर किमती आणि पुरवठा साखळीतला दीर्घकालीन व्यत्यय यांबाबतच्या वाढत्या भीतीमुळे हे गुंतवणूकदार जोखीम उचलायला कसरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट योजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता ऐकूया कार्यक्रम एक कलाकार.
3: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक

श्रोते हो नमस्कार. आजच्या एक कलाकार या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करतो. मी विराज सवाई. श्रोते हो, भारतीय चित्रपटसृष्टीचा आणि पत्रकार क्षेत्राचा इतिहास ज्या एका नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ते नाव म्हणजे ख्वाजा अहमद अब्बास, म्हणजेच के ए अब्बास. एक पत्रकार, प्रगतिशील लेखक, पटकथाकार, दिग्दर्शक आणि निर्माते, ज्या माणसानं आयुष्यभर आपल्या लेखणीतनं आणि कॅमेऱ्यामधनं फक्त आणि फक्त सामान्यांचा आवाज बुलंद केला. आजच्या एक कलाकार या कार्यक्रमात के ए अब्बास यांच्या याच अद्भुत प्रवासाचा आपण वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज कपूर यांच्या चित्रपटांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा हा अवलिया लेखक नेमका कसा होता हे आजच्या या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत.

श्रोतेहो, 7 जून 1914 रोजी पानिपतमध्ये जन्मलेले अब्बास हे उर्दूचे प्रसिद्ध कवी अल्ताफ हुसेन अली यांचे पणतू होते. साहजिकच साहित्याचा वारसा त्यांच्या रक्तामध्येच होता. त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठातनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर मुंबईच्या बॉम्बे क्रॉनिकल या वृत्तपत्रात चित्रपट समीक्षक आणि पत्रकार म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली. श्रोतेहो, तुम्हाला माहिती आहे का, त्यांनी द ब्लिट्झ या साप्ताहिकात द लास्ट पेज या नावाचं एक सदर म्हणजे एक कॉलम लिहायला सुरुवात केली होती आणि हे सदर थोडं थोडकं नाही तब्बल 52 वर्ष अविरतपणे सुरू होतं. भारताच्या पत्रकारितेच्या इतिहासातला हा एक मैलाचा दगड मानला जातो. अब्बास हे फक्त वृत्तपत्रापुरते मर्यादित नव्हते, त्यांचं मन हे वृत्तपत्रामध्येच फक्त रमत नव्हतं. त्यांना पडद्यावरती माणसांची जिवंत दुःख आणि त्यांची स्वप्न रंगवायची होती.

0: के ए अब्बास यांच्या दो बूंद पाणी या चित्रपटातलं हे आशा भोसले यांनी गायलेलं गीत होतं. के ए अब्बास हे नववास्तववादी सिनेमाचे पुरस्कर्ते होते. धरती के लाल, शहर और सपना, दो बूंद पाणी असे एकाहून एक क्लासिक चित्रपट त्यांनी बनवले. या चित्रपटांना भलेही व्यावसायिक यश मिळालेलं नसलं तरीसुद्धा त्यांच्या सिनेमांनी एक वेगळा विचार मांडणारी आणि समाजातल्या विषमतेला अधोरेखित करणारी एक स्वतंत्र शैली मात्र निर्माण केली हे सत्य आहे. श्रोते हो, चित्रपटसृष्टीमध्ये नवनवीन प्रयोग करणं हा के ए अब्बास यांचा स्वभावच होता. असाच एक किस्सा आहे 1969 सालच्या सात हिंदुस्थानी या चित्रपटाचा. या चित्रपटासाठी त्यांना एका नव्या चेहऱ्याची गरज होती. एक उंच सडसडीत तरुणाचा फोटो त्यांच्याकडे आला आणि अब्बास साहेबांनी त्याची ऑडिशन घेतली आणि त्याची निवडही केली. तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून आजचे महानायक बिग बी अर्थात अमिताभ बच्चन होते. जेव्हा अब्बास यांना समजलं की हा तरुण प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा आहे, तेव्हा त्यांनी तात्काळ हरिवंशराय यांना पत्र लिहिलं आणि विचारलं, तुमचा मुलगा माझ्या चित्रपटात काम करतोय, तुमची परवानगी आहे ना? कारण मी त्याला काही फार पैसे देणार नाही आहे. अशी तत्वनिष्ठता होती अब्बास यांची.
1: कदम कदम से दिल मिला रहे हैं हम, वतन में एक नया चमन खिला रहे हैं हम, भाई कदम कदम से दिल से दिल

श्रोतेहो, के ए अब्बास आणि राज कपूर ही भारतीय सिनेमातली एक अशी जोडी होती की ज्यांनी रुपेरी पडद्याला स्वप्नाळू तर बनवलंच, परंतु याच पडद्याच्या माध्यमातनं सामाजिक भान सुद्धा दिलं. के ए अब्बास यांनी राज कपूर यांच्यासाठी आवारा, श्री 420, जागते रहो, मेरा नाम जोकर आणि बॉबी यासारख्या अजरामर चित्रपटांच्या पटकथा म्हणजेच स्क्रीन प्लेज लिहिल्या आणि राज कपूर यांना शो मॅन बनवण्यात अब्बास यांच्या लेखणीचा खूप मोठा वाटा होता. मेरा नाम जोकर हा चित्रपट जेव्हा बॉक्स ऑफिसवर आला आणि सपशेल अपयशी ठरला, तेव्हा मात्र राज कपूर चांगलेच आर्थिक संकटात सापडले होते. अब्बास यांनी राज कपूर यांना धीर दिला आणि एका ताज्या दमाची प्रेमकथा लिहून दिली, ती म्हणजे बॉबी. बॉबी तुफान चालला आणि राज कपूर पुन्हा एकदा वैभवाच्या शिखरावर पोहोचले.

श्रोतेहू राज कपूर यांच्याबरोबर केलेले के ए अब्बास यांनी हे चित्रपट जे केले ते प्रचंड गाजले, खूप चालले. परंतु गंमत अशी की अब्बास यांनी कमर्शियल चित्रपट लिहून राज कपूर यांना कोट्यावधी रुपये जरी मिळवून दिले तरी स्वतःसाठी मात्र त्यांनी कधीही पैशांचा हव्यास धरला नाही. ते स्वतःच्या बॅनरखाली अतिशय कमी बजेटचे आणि गरिबांच्या तसंच कामगारांच्या समस्या मांडणारे चित्रपट हे शेवटपर्यंत बनवत राहिले. व्यावसायिक गणितांपेक्षा त्यांना माणसाची गोष्ट सांगणं हे जास्त महत्त्वाचं वाटत असावं.

के ए अब्बास यांनी दिग्दर्शित केलेला धरती के लाल हा 1946 साली प्रदर्शित झालेला चित्रपट हा बंगालच्या दुष्काळावर आधारित होता. हा चित्रपट भारतीय समांतर सिनेमाची म्हणजेच इंडियन पॅरेलल सिनेमाची पहिली पायरी मानला जातो. या सिनेमाच्या परीक्षणामध्ये न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलं होतं, अ ग्रिटी रिअलिस्टिक ड्रामा. त्यानंतर भारत आणि रशिया यांची संयुक्त निर्मिती असलेला परदेसी हा 1957 सालचा सिनेमा अब्बास यांनीच दिग्दर्शित केला होता. एका रशियन तरुण आणि एक भारतीय तरुणी यांच्यातल्या प्रेमसंबंधावरचा हा चित्रपट अ जर्नी बियॉन्ड द थ्री सीज या मूळ रशियन कादंबरीवर आधारित होता. हा सिनेमा देखील कान्स या फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला. या चित्रपटाला अनिल बिस्वास यांचं संगीत होतं आणि या सिनेमातलं रिमझिम बरसे पानी आजमोरे अंगना आणि रसिया रे मन बसिया रे ही दोन्ही मीना कपूर यांच्या आवाजातली गाणी आजही रसिकांच्या मनावरती गारूड करून आहेत.

के ए अब्बास यांच्या पुढे आलेल्या शहर और सपना या चित्रपटाला राष्ट्रपतींचं सुवर्ण पदक मिळालं. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या संघर्षाची ती कहाणी होती. के ए अब्बास शेवटपर्यंत सामान्य माणसासाठी लढत राहिले, झगडत राहिले. अगदी सेन्सॉर बोर्डाविरुद्ध सुद्धा शॉर्ट फिल्मच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला आणि तो जिंकला. आय एम नॉट अन आयलंड या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलंय की माणसानं स्वतःपुरतं जगण्यापेक्षा समाजाचा एक भाग म्हणून जगलं पाहिजे.

1 जून 1987 रोजी या महान लेखकानं, पत्रकारानं, दिग्दर्शकानं, निर्मात्यानं, पटकथाकारानं जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी मागे ठेवलेला साहित्याचा, चित्रपटांचा आणि विचारांचा वारसा आजही तितकाच जिवंत आहे, लखलखत आहे. सामान्यांच्या जगण्याला रुपेरी पडद्यावर प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या या महान कलावंताला आकाशवाणी पुणे परिवाराकडनं आमचा हा मानाचा मुजरा. श्रोतेहो, आजचा हा विशेष कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, जो के ए अब्बास यांच्यावर आधारित होता, हे आम्हाला अवश्य कळवा.

श्रोते हो, अशाच नवनवीन कलाकारांना घेऊन केलेला एक कलाकार हा कार्यक्रम रोज संध्याकाळी 8:15 वाजता अवश्य ऐका आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आजच्या के ए अब्बास यांच्यावर आधारित या कार्यक्रमातून मी विराज सवाई तुमचा इथेच निरोप घेतो. नमस्कार.